नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शुक्रवार. भारतीय सौरदिनांक 23 श्रावण शके 1948 अर्थात 14 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 52 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मधुराष्टकम आपण ऐकलं समूह स्वरात. कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर जोशी रचित भूपाळी. पहाटेची वेळ असं म्हणतात हळूहळू उजाडत जाणारा प्रकाश, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वातावरणात दरवळणारी प्रसन्नता, अशा या मंगल प्रभाती परमेश्वराचं स्मरण मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं.

पंडित अवधूत बाम यांनी स्वरबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकली. गायक होते प्रसाद शेवडे.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीतकार होते मधुकर पाठक.

0: व्ही एन सोमपूरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकूया कृषीवाणी हे शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आपली शेती ही निसर्गावर आधारित आहे. पिकाच्या वाढीसाठी पाणी, माती, हवा, सूर्यप्रकाश याचबरोबर शेतकऱ्यानं केलेलं व्यवस्थापन हे सर्व महत्त्वाचं आहे. या सगळ्याचा जर योग्य मेळ साधला गेला तर चांगलं उत्पादन मिळू शकतं. यामध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक. पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं दिलेलं पाणी सिंचन हे उत्पादन वाढीची गुरुकिल्ली आहे. पिकाच्या वाढीसाठी पाणी हा जो मूलभूत घटक आहे त्यामध्ये बियांचं अंकुरण, उगवण होणं, जमिनीतली अन्नद्रव्य पिकांपर्यंत पोहोचणं, पानांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरळीत चालणं आणि वनस्पतीचं तापमान नियंत्रित ठेवणं अशा अनेक गोष्टींसाठी पाणी हवं असतं. पाण्याची जर कमतरता भासली

0: तर पीक अशक्त होतं आणि पाणी जास्त झालं तर पिकाची मुळं खोडं कुजण्याची शक्यता असते. मंडळी, पिकाला पाणी देणं म्हणजे सिंचन ही ढोबळ व्याख्या जरी असली तरी पिकांना कोणत्या पद्धतीनं पाणी द्यायचं, कधी पाणी द्यायचं आणि किती पाणी द्यायचं याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. यासाठी सिंचनाचं वेळापत्रक आखलं पाहिजे, म्हणजेच पिकाला कधी पाणी द्यायचं आणि किती पाणी द्यायचं हे ठरवलं पाहिजे. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. तसंच प्रत्येक पिकाची पाण्याची आवश्यकतासुद्धा वेगवेगळी असते. जमिनीचा प्रकार, हवामान आणि पिकाच्या वाढीची अवस्था यावरून पाणी व्यवस्थापन बदलत असतं. तसंच पिकाच्या वाढीमध्ये काही अवस्था या पाण्यासाठी संवेदनशील असतात. या काळामध्ये जर पाण्याचा ताण पडला तर उत्पादनामध्ये घट येते. म्हणून प्रत्येक पिकाची पाण्याची संवेदनशीलता जाणून घेऊन त्यानुसार योग्य ते बदल करणं आवश्यक आहे. कार्यक्षम सिंचनामुळं पाण्याची सरासरी 25 ते 70% बचत होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा 15 ते 40% वाढ दिसून येते. जमिनीमध्ये ओलावा जपण्यासाठी योग्य वेळी मशागत करणं, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवणं, जमिनीचं आच्छादन करणं अशा काही गोष्टींचा वापर करता येऊ शकतो. पाण्याबरोबर खतं ही पिकांच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचतात, त्यामुळे खतांचा संतुलित प्रमाणात वापर करण्याची गरज असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडणं हेही खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करणारी वाणं आणि पाण्याचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणाऱ्या पद्धती यांची निवड करणं आवश्यक आहे. मंडळी, पाण्याचं सर्व दिशांना व्यवस्थितपणे आणि एकसमान असं वितरण होण्यासाठी जमिनीचं सपाटीकरण करणंसुद्धा आवश्यक आहे. तसंच सिंचनाच्या ताणाचे किंवा आधिक्याचे परिणाम हे कीड रोगांना आकर्षित करू शकतात. म्हणून पीक संरक्षणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता जपण्यासाठी आणि कीड रोगांची साखळी तोडण्यासाठी पिकांमध्ये फेरबदल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपली शेती ही जरी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असली तरी सिंचनासाठी आपण पाण्याची जी उपलब्धता निर्माण करतो त्याचं कार्यक्षम पद्धतीनं सिंचन कसं करायचं याबाबत माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेह नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात फिशर म्हणजे काय याविषयी. एम एस शल्य फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमेता महेश पच्चीवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतील त्वचेला पडलेली छोटीशी चीर किंवा भेक. सुरुवातीला ही भेक खूप लहान असते, पण प्रत्येक वेळी शौचाला जाताना ती पुन्हा पुन्हा ताणली जाते, ज्यामुळे ती चीर भरून येत नाही आणि वेदना वाढत जातात. फिशर होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया. बद्ध कोष्ठता हे प्रमुख कारण आहे. तसेच कमी पाणी पिणे, अधिक जोर लावून शौच करणे,

0: लो फायबर डाएट, वारंवार जुलाब होणे, तासनतास बसून राहणे, शौचाची इच्छा दाबून ठेवणे, महिलांमध्ये विशेषतः प्रसूती दरम्यान हा आजार होतो. अनेक लोक वेदनेच्या भीतीने शौच रोखून ठेवतात, पण त्यामुळे शौच आणखी कडक होते आणि दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होतं. लक्षणे: सर्वप्रथम शौच करतेवेळी किंवा शौच झाल्यानंतर तीव्र वेदना होणे. अनेक रुग्ण सांगतात की ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्याप्रमाणे वेदना होतात. ही वेदना शौच झाल्यानंतरही अर्धा तास, एक तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. शौचावाटे रक्त पडणे: रक्त हे लाल ताजं असं पडतं आणि विशेष म्हणजे शौचाला चिटकून किंवा लागून येतं. काही रुग्णांमध्ये खाज येणे, गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस कोंब येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. ॲक्यूट फिशर म्हणजेच नुकतीच तयार झालेली चीर किंवा भेग. क्रोनिक फिशर म्हणजे ह्याचा गंभीर स्वरूप. ह्याचं निदान हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे आपण करू शकतो. यामध्ये डॉक्टर हे गुदद्वाराची तपासणी करतात, ज्यामध्ये रोगाचे निदान व त्याची अवस्था समजण्यास मदत होते. आता उपचार: सुरुवातीच्या काळामध्ये औषधी उपचार घेणे व खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे, जसे भरपूर पाणी पिणे, फायबर रिच आहार घेणे, ताजे फळं भाज्या खाणे, व्यायाम करणे, सिट्स बाथ म्हणजेच गरम पाण्याच्या टोपल्यामध्ये शेक घेणे इत्यादी करणे, यामुळे 60-70% लोकांना फरक पडतो. परंतु काही रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजार हे गंभीर होतो. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आधुनिक लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये कमी रक्तस्राव, कमी वेदना, बिना चिरफाळ, बिना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते, तसेच ऑपरेशननंतर 6 तासात रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. शेवटी सर्व श्रोत्यांना माझा एकच सल्ला आहे, शौचाला जाताना रक्त पडणे, वेदना होणे हे समस्या सामान्य नाही. वेदना सहन करू नका, स्वतःहून औषधी घेत बसू नका किंवा लाजेखातर उपचार टाळू नका. वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फिशर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासांपासून बचाव होतो. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फिशर म्हणजे काय याविषयी MS शल्य, फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळं पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोळक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसे संसाधनं पुरवते, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याचा अर्थ असा की सर्व लोकांना सुखाने जगण्यासाठी ही पृथ्वी पुरेसे अन्न, पाणी आणि जागा देते, परंतु जेव्हा काही लोक गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वतःकडे घेतात तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. मानवाच्या विकासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या, परंतु याच विकासाने पर्यावरणावर मात्र मोठा ताण

0: निर्माण केला आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. खरं तर पृथ्वीवर अनेक नैसर्गिक उत्पाद घडत असतात आणि त्यातून निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं, तरीही ते पुन्हा पूर्ववत करण्याची क्षमता निसर्गात असते. परंतु मागील काही वर्षात मानवाच्या अतिलालसेने पर्यावरणामध्ये मात्र अपरिवर्तनीय नॉन रिपेरेबल असे बदल झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित हानी झाली आहे. त्यासाठी मानवाच्या गंभीर चुका कारणीभूत आहेत. मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे जंगलतोड. सुरुवातीला केवळ गरजेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी म्हणून लागणारं लाकूड अल्प प्रमाणामध्ये माणसांनी जंगलातून मिळवलं, परंतु त्यानंतर मात्र अतिलोभापायी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलांचा नाश माणसांनी केला आणि त्यामुळे अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला. आपल्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून अतिरेकी प्रमाणात केलेल्या रासायनिक खतांच्या कीटकनाशकांच्या वापरामुळे पाणी आणि माती दूषित झाली आहे. अत्यंत घातक रासायनिक पदार्थ अन्न साखेच्या माध्यमातून प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये आता शिरले आहेत. शहराभोवती वाढलेल्या उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांमुळे तर शहराभोवतीची हवा आणि पाणी घातक स्तरापर्यंत पोहोचली आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वाहनांची वाढ, त्यातून होणारा जीवाश्म इंधनांचा वापर आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या जसे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आम्ल वर्षा हे देखील मानवी कृत्यांचेच दुष्परिणाम आहेत. खनिजांसाठी आणि निम्न दर्जाच्या गौण खनिजांसाठी डोंगराचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातून प्रचंड जमिनी नापिकी होत आहेत. हवेतील प्रदूषण हे देखील त्यातूनच वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणांमुळे देखील पाण्याचे स्रोत कायम बाद होत आहेत. वनस्पती आणि वृक्षांची बेधुंद कत्तल केल्यामुळे परिसरातील जैवविविधता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे, मातीची सुपीकता घटली आहे आणि त्यामुळे वरचेवर उत्पादन क्षमता कमी होत आहे. पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी कमी होत असल्याने भूजल पातळीत घट झाली आहे, मातीची सुपीकता घटत आहे, परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. मानवाने केलेल्या या सर्व चुकांचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहे. तेव्हा विकासाची नव्याने व्याख्या आपल्याला करावीच लागेल. विकास हा निसर्गाचा शत्रू नसून मित्र असायला हवा. विकास हा निसर्गस्नेही असायला हवा. आपण त्यासाठी लक्षात ठेवावे की पृथ्वी आपल्या पूर्वजांची देणगी नाही, ती आपल्या पुढील पिढ्यांची ठेव आहे. धन्यवाद श्रोते.
1: श्रोते हो, आताच आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळे पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 होत आहेत.

0: डोके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. सुरुवातीला ऐकूया आजच्या ठळक कार्यक्रमाविषयी. आज सायंकाळी 7 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू आणि या संदेशाचा मराठीमधून अनुवाद रात्री 9:30 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, तो देखील आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, या रूपरेषेनंतर म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:50 भावधारा. 8:00

0: 40 मिनिटांनी कोकण दर्शन कार्यक्रमात मिरकरवाडा मत्स्यबंदर, सागरी मत्स्यालय आणि रत्नदुर्ग किल्ला याविषयीची माहिती. लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 वाजता लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांची सुनित्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 15, लेखिका वैजयंती नांदगावकर, आजची रेसिपी नारळ कोथिंबीर पडी आणि स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत याविषयी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी साधलेला संवाद. 1:05 गीतबहार, 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 एससी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात किशोर काळे यांनी गायलेला राग भीमबलासी. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची आजची दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युववाणीच्या प्रिय आमूच्या भारत देशा या संगीत कार्यक्रमात रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांनी गायलेली राष्ट्रभक्तीची गाणी उत्कर्षा चित्ते यांच्यासोबत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 6:45 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉक्टर संदीप गुरव यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 8:30 संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 9:30 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठीमधून अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण, हे ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीवादनात राग हेमंत आणि बसंत. श्रोते हो रूपरेषा, आतापण ऐकली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण एक वेगळ्या विषयाची जरा माहिती करून घेऊ. पावसाळ्याची जेवढी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांचं एक एक

0: वैशिष्ट्य आहे, त्यांची वाहनं आहेत, आणि त्या वाहनानुसार पाऊस कसा पडणार याचंही आपल्या शास्त्रामध्ये विवेचन केलेलं आहे. तर तेव्हा हे नक्षत्रचक्र काय आहे, नक्षत्रचक्राचा अर्थ काय हे आपण थोडंसं समजून घेऊया. प्राचीन काळामध्ये ग्रीक लोक जी होती, रोमन जी लोक होती, त्यांनी आयनिक वृत्त जे आहे त्या आयनिक वृत्ताचे एकूण 12 भाग केले आणि या 12 भागांना त्यांनी राशी असं नाव दिलं. हे जे राशीचक्र आहे म्हणजे 12 राशींचं, ते आपण आता सगळीकडे जगात मान्य केलेलं आहे. एक वर्षाच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 365 दिवसामध्ये 12 महिन्यामध्ये सूर्य हा आयनिक वृत्ताच्यावरची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. म्हणजे साधारणतः दर महिन्याला सूर्याचं एका राशीतून संक्रमण होतं. सूर्य नेमका कोणत्या राशीत आहे हे जर समजलं तर नेमका त्या वृत्तावरती कुठे आहे ह्याचाही आपल्याला अंदाज करता येतो. आपल्या प्राचीन भारतीयांच्या कार्यक्रमामध्ये आणि यज्ञांमध्ये आपण जर बघितलं तर सूर्यापेक्षा आपल्याला चंद्राला जास्त महत्त्व दिलेलं दिसतं. कारण का, आता चंद्र एकूण 27 दिवसांमध्ये पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये आपल्या आकाशाचे 27 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागाला नक्षत्र असं नाव दिलेलं आहे. अर्थातच चंद्र दररोज एका नक्षत्रातून संक्रमण करतो म्हणून त्याला नक्षत्रपती किंवा नक्षत्रेश असं नाव पडलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर चैत्र महिन्यामध्ये काय असतं, तर चित्रा नक्षत्र त्यावेळेला क्षितिजावरती उगवत असतं सूर्यास्त झाल्यानंतर, म्हणून आपण त्याला चैत्र महिना म्हणतो. हे जे आपले 12 महिने आहेत ती नक्षत्र साधारणपणानं संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला क्षितिजावरती दिसतात आणि त्यावेळेला ते नक्षत्र असतं त्या नक्षत्राचं नाव त्या महिन्याला पडलेलं आहे. म्हणजे एकूण 12 राशी आणि 12 राशीमधली 27 नक्षत्र आणि ती 27 नक्षत्र आकाशामध्ये कल्पना करून त्याची विभागणी केलेली आहे असं आपल्याला आढळतं. आकाशातलं प्रत्येक नक्षत्र आहे त्या प्रत्येक नक्षत्राचा आकार तेवढा आहे. राशी आणि नक्षत्र यांचा जर एकमेकांशी संबंध सांगायचा झाला किंवा सांगड जर घालायची झाली तर साधारणपणे 2.25 नक्षत्रांबरोबरती एक रास आहे असं आपल्याला गणित मांडता येतं. कारण एक रास ही 30 अंशांची असते. भारतीय नक्षत्र चक्र हे आयनिक वृत्ताशी तंतोतंत जुळत नाही. कारण स्वाती, हस्त ही जी नक्षत्र आहेत ही नक्षत्र आयनिक वृत्तापासून बरीचशी बाजूला आहेत आणि प्रत्येक नक्षत्राच्या वाट्याला 13 अंश 20 मिनटं जरी आली असली तरीही त्यातल्या ठळक ताऱ्यावरूनच ते नक्षत्र ओळखण्यात येतं आणि या जो ठळक तारा असतो त्या नक्षत्राला त्याला योगतारा असं नाव आहे. काही नक्षत्र तर इतकी अंधुक आहेत की ती दिसतसुद्धा नाहीत आणि त्यातला योगतारा पण दिसत नाही. आपली जी 27 नक्षत्रं आहेत या 27 नक्षत्रांच्या आता प्रत्येकाला माहिती असेलच, म्हणजे पूर्वीच्या पिढीमध्ये तर 27 नक्षत्रांची माहिती होतीच. आता पूर्वीच्या काळामध्ये 28वं नक्षत्र म्हणून अभिजित नक्षत्राचं नाव घेतलं जात असं. परंतु अभिजित हे आयनिक वृत्ताच्या इतक्या बाजूला गेलेलं आहे की चंद्र त्याच्याजवळही कधी पोचू शकत नाही, त्यामुळे या नक्षत्रचक्रामधून अभिजित नक्षत्र वगळलं गेलं.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. आता 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देतं.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
1: वाचन माणूस बनवतं.
2: वाचन मनांना घडवतं.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित। नदीजोड प्रकल्पामुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास। राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान, राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव। आता सविस्तर बातम्या। देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत। राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल। सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर लगेचच इंग्रजी भाषेतून

हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे। त्यामुळे मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 7:15 प्रसारित केलं जाईल। स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे। त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे। यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील। विभाजन विभीषिका स्मृती दिन देशभरात आज पाळला जात आहे। 1947 देशाची फाळणी झाली। फाळणीच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच फाळणीच्या घटनेच्या वेदनांबाबत नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी 2021 पासून दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळला जातो। संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं। या अधिवेशनाच्या काळात 12 विधेयकं मान्य करण्यात आली। विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला। अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर टीका केली। सरकार चर्चेला तयार असूनही विरोधकांनी केवळ गोंधळ घातला, या वर्तनातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले। एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून सर्व राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। नदीजोड प्रकल्पाला CWC ची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचं काम सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि प्राधिकरण यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला। नागरिकांना मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिलं आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आलं आहे। राज्यातील नोंदणी कार्यालय आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याचं मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट आहे। त्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं। एक जिल्हा एक नोंदणीमुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कोथरूड इथं या कार्यालयाचं काल उद्घाटन करण्यात आलं। नोंदणीकृत दस्तऐवज सूची क्रमांक 2 आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या ई प्रमाण प्रकल्पाचाही राज्यव्यापी शुभारंभ काल बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला। यावेळी बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालय तसंच जमाबंदी विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। शेतकऱ्यांच्या जमिनी हक्कांचं संरक्षण तसंच भूसंपादनातील वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकार विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट असूनही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं भांडवली कर्ज मंजूर करण्यात आलं आहे। महामंडळाकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे। या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्ज पुरवठ्यासाठी करण्यात येणार असून त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल असं महाराष्ट्र

0: राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्याची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या 10 मान्यवर कलावंतांचा काल संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत वर्ष 2024 आणि 2025चे संगीत नाटक अकादमी सन्मान प्रदान करण्यात आले. एकंदर 115 मान्यवर कलाकारांचा काल सन्मान करण्यात आला. मनीषा साठे, आनंद भाटे, अरुण नलावडे, अशोक पत्की, अरुण कशाळकर, मुकुंद मराठे, सुभाष नकाशे, शुभदा वरदकर, शैलेश भागवत आणि प्रमोद पवार या राज्यातल्या कलावंतांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 99 नांदी संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या श्रंखलेतील पहिलं नांदी संमेलन आज पुण्यात होणार आहे. पुण्यातील हिराबागेत 1878 पहिल्यांदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रंथकार सभा बोलावली गेली. त्याच ठिकाणी म्हणजे ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे संमेलन होणार आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित या संमेलनात पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं दृश्य नाट्यरूपात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर शतायुषी विद्वजन यास्मिन शेख आणि शिद फडणीस यांचा आणि शताब्दी पूर्ण केलेल्या 15 संस्थांचा गो बंग देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील सत्यशोधक महात्मा या दीर्घांकाचं सादरीकरणही होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सुमारे 65 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या 15 ऑगस्टपासून सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन ही प्रक्रिया करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर काल नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं हल्ला झाला. बादल यांच्यावर नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथं भेट देऊन माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी संवाद साधला आणि बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पांमुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:21:05 झालेत.
2: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स।
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1000

0: 2099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
3: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
2: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
0: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
4: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 14 ऑगस्ट. 14 ऑगस्ट रोजी भारतात विभाजन विभीषिका स्मृती दिन पाळला जातो. याच दिवशी 1947 भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती. श्रोते हो, आजच्या दिवशी 1660 मुघल सैन्याने महाराष्ट्रातील चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. 2010 सिंगापूर इथे पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या आजच्या दिवशी 14 ऑगस्टला. 1862 कलकत्ता उच्च न्यायालय तसंच मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली 14 ऑगस्ट रोजी. 1945 दोन अणुबॉम्बच्या भयावह संहारामुळे जपाननं शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. श्रोते हो, 2012 आजच्या दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं निधन झालं होतं. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. तुम्ही हेअर कट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअर कट याविषयी सवलती ज्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
1: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महा आयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. मी ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपी अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आय टी पोर्टलवरची रक्कम तुमचं अकाउंट तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम एनपी अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 55,000 रुपये 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपलं जर एनपीए झालं असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
0: सर, आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
1: कुठलीही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की जे आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सुतगिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेलं आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकऱ्यांनी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपले नावाची नोंद 7/12 मध्ये तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ऍग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ऍग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
0: नक्की सर. सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळ

0: व्हावी हे खूप महत्वाचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचे अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारचे ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत आणि ह्या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
0: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
0: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
1: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महाआयटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महाआयटी पोर्टल तुम्हाला दाखवले जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्सचं बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे, योग्य वाटली, तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छित.
0: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरं तर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत

0: त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:37 आणि 6 सेकंद झालेत.
1: श्रोते हो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलेलं हे आवाहन ऐकूया.
2: नमस्कार श्रोत्यांनो, मला सांगण्यास आनंद होतो की कृषी विभाग व आत्मा यंत्रणा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी विवेक हॉटेल माळनाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनी, प्रक्रियाधारकांसाठी कार्यशाळा तसेच शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, या महोत्सवात जरूर सहभागी व्हा.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, आजच्या कोकण दर्शन कार्यक्रमात 8:40 आपण ऐकणार आहात मिरकरवाडा मत्स्यबंदर, सागरी मत्स्यालय आणि रत्नदुर्ग किल्ला याविषयी। यामध्ये सहभागी असणारे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीचे डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सुहास वासावे, स्थानिक मच्छीमार मोहजम सोलकर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी प्राध्यापक डॉक्टर केतनकुमार चौधरी आणि संयोगिता सासणे। तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 8:40 कार्यक्रम कोकण दर्शन। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। सकाळचे 7:40 झालेत। आता प्रसारित करणार आहोत श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
5: श्रोत्यांनो नमस्कार, श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत। डॉक्टर आशिष नमस्कार।
6: नमस्कार।
5: सर, बऱ्याचदा आता कोविड नंतर न्युमोनियाच्या तक्रारी वाढलेल्या दिसायच्या दिसतायत।

0: अजूनही रादर. तर हे न्यूमोनियाचे पेशंट किंवा कोविडचे आत्ता आहेत का पेशंट, किंवा काय याच्यामध्ये प्रकार आहेत का?
1: नाही, हल्ली कोविडचे विषाणू दिसत नाहीत, पण न्यूमोनियाचे केसेस मात्र असतात. तुम्हाला एक मी केस सांगतो. साधारण 55 ते 60 वर्षाचे गृहस्थ खोकला आणि थंडी वाजून हुडी हुडी भरून ताप लक्षणांसोबत आले, तेव्हा या पेशंटच्या पांढऱ्या पेशी खूप वाढलेल्या होत्या. खरं तर अशा पेशंटमध्ये पांढऱ्या पेशी वाढणे असे चित्र न्यूमोनियामध्ये दिसते. आता न्यूमोनिया म्हणजे काय? न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे. यात फुफ्फुसांतील हवेच्या लहान लहान पिशव्यांना सूज येते आणि त्यामुळे श्वास घेणे कठीण होते, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. न्यूमोनिया हा जीवाणू, विषाणू आणि बुरशी सुद्धा यामुळे होऊ शकतो. कारणानुसार यांना बॅक्टेरियल न्यूमोनिया किंवा व्हायरल न्यूमोनिया, फंगल न्यूमोनिया असे आपण ओळखतो. काही लोकांमध्ये हा आजार सौम्य असतो, तर लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आजार असलेले लोक किंवा प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांमध्ये हा गंभीर होऊ शकतो. हे सोडून इतरही निमोनियाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये समुदायातून होणारा निमोनिया म्हणजे आपण ज्याला कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया म्हणतो. दैनंदिन जीवनात बस, शाळा, कामाचे ठिकाण, घर, सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झाल्यानंतर हा होऊ शकतो. चालता बोलता धडधाकट माणसाला अचानक होणारा निमोनिया.
0: बर, श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय न्यूमोनिया बद्दल.
1: तर बऱ्याच लोकांच्या घरात पेशंटला स्ट्रोकमुळे झोपून राहावे लागते. दीर्घकालीन मानसिक उपचारांच्या औषधे चालू असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा झोपेच्या गोळ्या असतात. ज्या पेशंटला अकेलेझिया कार्डियासारखे अन्हेलिकेचे विशिष्ट विकार असतात, अशा पेशंटना ऍस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो. संधी साधू निमोनिया, ज्यामध्ये प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, जसे की HIV/AIDS, कॅन्सर, किमोथेरपी आणि दीर्घकाळ स्टेरॉइड घेणाऱ्या व्यक्ती. निमोनियाची लक्षणे व्यक्तींमध्ये वेगळी असू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, कफ, दम लागणे, छातीत दुखणे, थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा, भूक कमी होणे या समस्या असतात. वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त झोप येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा गोंधळल्यासारखे होणे ही दिसू शकते. या लक्षणांबरोबर अशा पेशंटमध्ये जेव्हा कफ येतो, त्यामध्ये कफ कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्यानुसार निमोनियाचा कोणता रोग जंतू कारणीभूत ठरला असावा याचा अंदाज येतो. पण खरी कसोटी कुठे असते ही तपासताना काही वेळा त्यामध्ये जंतू सापडतात, तर काही वेळा सापडत नाहीत. अशा पेशंटमध्ये ब्रॉन्कोस्कोपी फायद्याची ठरू शकते.
0: अच्छा.
1: फायबर ऑप्टिक व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोपी करून ब्रॉन्कियोअल्व्हेलर लवाज काढून त्याची तपासणी करता येते. हल्ली खूप प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फीवर पॅनल्स उपलब्ध आहेत, ते वापरून आपल्याला लवकरात लवकर निदान करता येते आणि अर्थात योग्य निदान आणि त्यावरचा नेमका उपचार घेऊन पेशंट बरा होऊ शकतो.
0: अच्छा. डॉक्टर आशिष सर, जाता जाता रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी काय सांगाल?
1: नातेवाईकांनी आणि रुग्णांनी लक्षात ठेवावे की प्रत्येक ताप हा निमोनिया नसतो आणि प्रत्येक खोकला हा TB नसतो, पण तो नसावा यासाठी लवकरात लवकर जवळच्या फुफ्फुस तज्ञांना दाखवून घ्यावे आणि याचबरोबर स्वतः पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये बदल न करता किंवा खाण्यापिण्यामध्ये त्याची काळजी घेता, हे सर्व आपण काळजी घेऊन आपला आजार बरा होऊ शकतो.
0: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता प्रसारित करणार आहोत आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
5: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो, नमस्कार.
6: ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद

0: या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला सांगा की आपण गेल्या 2 भागामध्ये आयुर्वेद आणि आयुर्वेदिक उपचारांची माहिती घेतली, पण शस्त्रकर्म किंवा ऑपरेशन आयुर्वेदामध्ये येत नाही अशी एक धारणा आहे किंवा समज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आयुर्वेदाच्या 8 प्रमुख शाखा असतात. त्यातलं शल्य तंत्र म्हणजे शल्य चिकित्सा, ज्याला शस्त्रकर्म किंवा ऑपरेशन असं म्हणलं जातं, ही एक त्याची शाखा सांगितली. सगळ्यात पहिले शस्त्रकर्म करणारे पृथ्वी तलावरचे म्हणजे सुश्रुत महर्षी हे होते, ज्यांनी त्या काळामध्ये 3000-4000 वर्षापूर्वी शस्त्रक्रिया केलेली आहे. फक्त आता गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने मॉडर्न टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, ज्या पद्धतीने अॅनेस्थेशिया किंवा भूलशास्त्र वाढत गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपण शस्त्रकर्म करताना फक्त ही टेक्नॉलॉजी त्याचा यूज करतोय. आयुर्वेदाने शल्यतंत्र सांगितलेलं नाही किंवा चिकित्सा मानली जात नाही अशी गोष्ट नाही. सहज शक्य आहे, त्यामुळे कोणतेही ऑपरेशन गरज नसताना बऱ्याच वेळेला केलं जातं, किंवा बऱ्याच आजारांमध्ये शस्त्रकर्माची गरज नसताना आयुर्वेदिक उपचारांनी सुद्धा रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. आयुर्वेदाने सुद्धा बऱ्याच ठिकाणी इति शल्य अधिकार हा, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला चिकित्सा शस्त्रकर्म करणं गरजेचं आहे असं सांगितलेलंच आहे.
0: बरोबर. म्हणजे डॉक्टर, आयुर्वेदामध्ये सुद्धा शल्यकर्म आहे, लोकांना ते माहिती नाहीये.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
0: तर डॉक्टर, आता आपण सांगत होता शस्त्रकर्माविषयी किंवा ऑपरेशन विषयी, तर याबद्दल अजून काय सांगता येईल?
1: कितीतरी व्याधी असे आहेत की ज्याच्यामध्ये शस्त्रकर्माची आवश्यकता पडेलच किंवा करणं गरजेचं आहे असं नसतं, तरी सुद्धा शस्त्रकर्म केलं जातं. उदाहरणार्थ नाकाचा हाड वाढलेला आहे, तिरकं झालेलं आहे, तिथे ऑपरेशन केलं जातं. टॉन्सिल्सचे ऑपरेशन केले जातात वेगवेगळे. बऱ्याच वेळेला गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया कॉमनली सध्या केली जाते, गुडघे झिजले गेलेत म्हणून लगेच गुडघा बदलला जातो, पण त्याच्यासाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आहे. पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप कमी झालेली आहे, गादी दबली जाते, नस दबली जाते, सायाटिका सारखे त्रास आहेत, या ठिकाणी सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक उपचारांचा पंचकर्म उपचारांचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतात.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23.
1: मुतखड्यासाठी ऑपरेशन करणारे कितीतरी रुग्ण असतात, पण 2.5 सेंटीमीटर पेक्षा जर आतला खडा असेल तो आयुर्वेदिक उपचारांनी जाऊ शकतो. फिशर, मुळव्याध असू देत, फिश्चुला असू देत, ह्याच्यामध्ये तर आयुर्वेदिक उपचारांनी रुग्ण पूर्णतः कायमस्वरूपी शस्त्रकर्म न करता सुद्धा बरा होऊ शकतो. अँजिओप्लास्टी बायपास करून घेणारे कितीतरी रुग्ण असतात, पण बऱ्याच वेळेला अँजिओप्लास्टी का करावी लागते, ब्लॉकेजेस का तयार होत आहेत ह्याचा विचार करणं गरजेचं असतं. अँजिओप्लास्टी करून पुन्हा ब्लॉकेज झाले तर काय करायचं अशी परिस्थिती असते. तर तुम्ही बायपास टाळून सुद्धा फक्त आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांनी औषधांनी सुद्धा ते ब्लॉकेजेस जाऊ शकतात. डोळ्यांचे वेगवेगळे ऑपरेशन असू देत, त्वचेशी संबंधित कोणतेही असणारे त्रास असू देत, या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होत असतो.
0: बरोबर आहे डॉक्टर. या भागामध्ये तुम्ही शल्यकर्म शस्त्रकर्म म्हणजे काय, त्याची काय गरज आहे, याविषयीची खूप चांगली माहिती दिली.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23.
0: पुढच्या भागात आपण आयुर्वेदाचं जे खास असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पंचकर्म उपचार, त्याविषयीची माहिती घेणार आहोत. या भागात तिथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर.
5: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
6: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
7: कारण आम्हाला ठाऊक आहे
6: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही

0: ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिंधास, जगा बिंधास्त.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम भावधारा.

0: मिलिंद जोशी यांनी गायलेली इंद्रनील तावडे यांची ही रचना स्वरबद्ध केली होती यशवंत देव यांनी.
1: वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातलं शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. ही रचना स्वरबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. भावधारा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 वाजता प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. देशात आज फाळणी विभीषिका स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त 1947 देशाच्या फाळणीवेळी प्राण गमावलेल्यांना आणि त्याच्या भयंकर वेदना सहन केलेल्यांना आदरांजली वाहण्यात येत असून त्यासाठी राजधानी दिल्लीसह देशभरात इतरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत स्वतंत्र होताना त्याच्या विभाजनावेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे लाखो लोकांच्या मनाला खोलवर झालेल्या वेदनांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी या उद्देशानं 2021 दरवर्षी 14 ऑगस्टला हा दिन पाळण्यात येतो. फाळणी स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. फाळणीच्या वेदना ज्यांना सहन कराव्या लागल्या त्या नागरिकांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे. अनेक वेदनांची जाणीव करून देणारा हा दिवस मानवी धैर्याची सामर्थ्याची जाणीवही आपल्याला करून देतो. त्यानिमित्तानं देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 7:00 ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात दिव्यांग व्यक्तींशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पॅरालिम्पिक खेळाडू, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक अशा दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मंजूर करण्यात आली. संपूर्ण अधिवेशन काळात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यामुळे लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर टीका केली. सरकारनं चर्चेला तयार असल्याचं सांगूनही त्याला प्रतिसाद न देता गोंधळ सुरू ठेवण्यातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. पावसाळी अधिवेशनात संसदेनं 12 विधेयकांना मंजुरी दिली. त्यामध्ये पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या तसंच केरळचं नाव बदलून केरळम करण्यासंबंधीच्या विधेयकांचा समावेश आहे. बहुतांश विधेयकं चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. मात्र राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसेलो न्यांती यांनी काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, खाणकाम, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण, क्षमता बांधणी आणि परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रातील भारत आणि लायबेरिया दरम्यानच्या संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
देशाच्या एकंदर निर्यातीत गेल्या म्हणजे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये देशानं व्यापारी आणि सेवा या दोन्हींची मिळून 80.14% अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीवर आधारित तात्पुरत्या आकडेवारीनुसार व्यापारी निर्यातीत झालेल्या 19.5%

मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी

0: वाढीचा या वाढीत मुख्य वाटा आहे. पेट्रोलियम उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, रसायनं तसंच सुती धागा आणि हातमाग उत्पादनांमुळे या वाढीला चालना मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत 2024-25 या वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्य अशा विविध कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रांमधल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यांना ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं. त्याखेरीज युवा कलावंतांना दिले जाणारे उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना प्रदान करण्यात आले. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या महाराष्ट्रातल्या 9 दिग्गज कलावंतांसोबत गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचक्के आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या सहा युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं केला असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. मोठ्या संघटनेच्या माध्यमातून काम करण्याऐवजी लहान गटांच्या माध्यमातून काम करत AQIS या संघटनेनं मोठं आर्थिक जाळं निर्माण केलं आहे. बांगलादेशातही आपला गट स्थापन करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे दक्षिण आशियात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी देखरेख पथकानं केला आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल संध्याकाळी एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माणाधीन असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून आणि पाणी झिरपून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 कामगार जखमी झाले आहेत. या बोगद्यात 22 कामगार अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह इतर यंत्रणा घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नायजेरियातील लागोस इथं 4 दिवस झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटात भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी 6 पैकी 5 सुवर्णपदकं पटकावली. छत्तीसगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच पश्चिम बंगालचा काही भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि उत्तराखंडमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:41 आणि 12 सेकंद झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त

0: आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
0: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कोकण दर्शन.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
2: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी।
0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, आजच्या कोकण दर्शन या कार्यक्रमात मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो।
0: रत्नागिरी, समुद्र, सह्याद्री आणि इतिहास यांचा सुंदर संगम लाभलेली भूमी, म्हणूनच रत्नागिरीला भेट देणारा प्रत्येक पर्यटक इथल्या निसर्गाबरोबरच इथल्या सागरी जीवनाचा आणि इतिहासाचाही अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो।
1: आजच्या कोकण दर्शनमध्ये आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी शहराजवळच्या तीन वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना, मिरकरवाडा मत्स्यबंदर, सागरी मत्स्यालय आणि इतिहासाची साक्ष देणारा रत्नदुर्ग किल्ला।
0: श्रोते हो, रत्नागिरी शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेलं मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाच्या मत्स्यबंदरांपैकी एक आहे। राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी मासळी बाजारपेठ म्हणून या बंदराची ओळख आहे। श्रोते हो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे, मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीचे प्राध्यापक डॉक्टर सुहास वासावे यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत याच मिरकरवाडा बंदराविषयी।
3: देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर 898 किलोमीटर लांबीची किनारपट्टी अभिमानानं मिरवणारा महाराष्ट्र सागरी मासेमारीत अग्रेसर आहे। महाराष्ट्रात पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 7 सागरी जिल्हे आहेत। महाराष्ट्रात ससून डॉक आणि मिरकरवाडा ही दोन महत्त्वाची बंदरं आहेत। रत्नागिरी शहराच्या पश्चिम दिशेला असलेलं मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं बंदर म्हणून ओळखलं जातं। सन 1977 साली शासनानं मंजूर केलेलं हे बंदर सन 1986 साली पूर्णत्वास गेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मासे उतरवणुकीसाठी व्यापारी बंदर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। 10.84 हेक्टर एवढं क्षेत्र व्यापलेल्या या बंदरात 4 जेटी म्हणजेच मासेमारी नौका उभ्या करण्यासाठी धक्के बांधलेले असून आजच्या घडीला मिरकरवाडा बंदरात मासे उतरवणुकीसाठी 439 मासेमारी नौका शासनाकडे नोंदणी केलेल्या आहेत। त्यात पर्सिन, ट्रॉलर, गिलनेट या प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या नौकांचा समावेश आहे। या नौका एक दिवस, 2 किंवा 5 दिवस किंवा 10 किंवा 15 दिवस असे समुद्रात मासेमारी करून विविध प्रकारचे मासे पकडून किनाऱ्यावर आणतात। त्यात सुरमई, पापलेट, सरंगा, मोळसा, घोळ, दाढा, ढोमा, माकूळ, शिंगटी, कोळंबी, बांगडा, सौंदाळा, बोंबी, बळा, कर्ली, लेप, गेदर, टोळ, केकडे अशा अनेक प्रकारच्या माशांचा समावेश असतो।
0: पहाटेचा काळ उजाडण्यापूर्वीच इथे कामाची लगबग सुरू होते। समुद्रात गेलेल्या मासेमारी नौका आणि ट्रॉलर्स एका मागोमाग किनाऱ्यावर इथे दाखल होतात। ताज्या मासळीने भरलेल्या टोपल्या उतरवल्या जातात आणि काही क्षणातच लिलावाची गडबडही सुरू होते।
1: मासळीच्या लिलावाचा वेग, व्यापाऱ्यांची लगबग, जाळ्यांची दुरुस्ती करणारे कोळी बांधव, समुद्राकडे निघालेल्या रंगीबिरंगी होड्या आणि बंदरावरचं सततचं चैतन्य, हे सगळं बघताना कोकणातली सागरी अर्थव्यवस्था कशी असेल त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं।
3: मिरकरवाडा बंदरात आणलेल्या माशांची निर्यातक्षम आणि स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी योग्य अशा 2 गटात विभागणी केली जाते। त्यातील निर्यात योग्य मासे थेट मत्स्य प्रक्रिया कारखान्यात पाठवले जातात तर स्थानिक बाजारात विक्रीसाठी असलेल्या माशांचा लिलाव केला जातो। माशांचा लिलाव अनुभवण्यासाठी मत्स्य अभ्यासक, आर्थिक विश्लेषक, व्यावसायिक आणि पर्यटक देखील अनेकदा उपस्थित असतात। अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर

0: विविध चवीचे मासे खरेदी करून घेऊन जातात.
1: श्रोते हो, मिरकरवाडा हे केवळ मासळीच्या खरेदी विक्रीचं ठिकाण नाही, तर हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचं एक प्रमुख केंद्र आहे. समुद्राशी मैत्री करून आयुष्य घडवणाऱ्या कोळी समाजाचं कष्टमय आणि धाडसी जीवन इथे अगदी जवळून अनुभवता येतं.
0: मिरकावराडा बंदर हे पावसाळ्यात मात्र शांत असतं. शासनाने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981 अन्वये पावसाळ्यात यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. पूर्वी ही मासेमारी बंदी 1 जून ते 31 जुलै अशी 61 दिवसांची होती, तर नुकताच शासनानं हा बंदी कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट असा केला असून 61 दिवसांऐवजी हा बंदी कालावधी आता 76 दिवसांचा झाला आहे. शासनाच्या दूरदृष्टीमुळे मिरकरवाडा बंदर हे आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असून येत्या काळात मच्छीमार बांधवांसाठी उपयुक्त सोयीसुविधा, मासेमारीकरता आवश्यक साधनसामुग्री या बाबीवर भर देण्यात येणार आहे, जेणेकरून मिरकरवाडा बंदरातून होणारी मासेमारी अधिक कार्यक्षम होईल आणि मत्स्यपर्यटनात सुद्धा वाढ होईल.
1: सकाळी 7 ते 10 या वेळेत इथे सर्वाधिक वर्दळ असते, त्यामुळे पर्यटकांनी या वेळेत भेट दिली तर या बंदराचं खरं रूप सगळ्यांनाच अनुभवायला मिळतं.
2: मात्र बंदर परिसरात फिरताना सुरक्षिततेचे नियम पाळणं अधिक आवश्यक आहे. कामात व्यस्त असलेल्या मच्छीमारांना अडथळा होणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. लिलावाच्या जागेत अनावश्यक गर्दी आपण करू नये आणि स्वच्छतेचं भानसुद्धा आपण नक्कीच ठेवायला हवं.
1: याच मासेमारी व्यवसायाविषयी आता आपण जाणून घेऊया स्थानिक मच्छीमार मुअज्जम सोलकर यांच्याकडून.

माझं नाव जम अब्दुल हमीद सोलकर, उर्दू शाळेच्या पाठीमागे राहतो कर्लामध्ये. मी मासेमारी म्हणजे माझं बचपन तर इथेच झालेलं आहे. मी 15-20 वर्ष करतोय मासेमारी. आम्ही पारंपरिक मच्छीमारी आहे. संध्याकाळ झाली की आम्ही जाळा पाण्यामध्ये टाकतो आणि जाळा टाकल्याच्या नंतर आम्ही मग रात्रीचे 1-2 वाजता जाळी ओढायला घेतो आणि आम्हाला दिवस होतो ओढेपर्यंत. कधी हवामान चेंजिंग झाला की मग लाटा चिकर मोठे मोठे यायला लागतात. मग त्याच्यामुळे आपली काही वेळेला जाळा सुद्धा आम्हाला म्हणजे रिस्क घेऊन टाकायची सुद्धा लागतात. वाजल्यामुळे जरा धोकेदायक आम्हाला काम करायचं लागतं. पण त्या पोटासाठी रिस्क घेऊन द्यायला लागतो ना. ते असं होतो एवढं स्वच्छ मासा येईल ना तेवढी प्रयत्न करतो की स्वच्छ आणायचं, एकदम फ्रेश मध्ये आणायचं. त्याच्यामुळे आम्हाला कसं आहे जास्त दिवस पण आम्ही राहू नाही शकत. एक वन डे मारला एक दिवसाचा माल लवकर आला तर चांगला फ्रेश मध्ये असतो. 2 दिवसांनी आलो तरी पण फ्रेश मध्ये असतो. म्हणून आम्ही 2-3 दिवसाची ट्रिप मारतो बाहेर गेलो तर. जास्त दिवस हप्ताभर असं राहत नाही आम्ही तिथे. पहिला मासा चिकार भेटायचं. आम्ही 10 नाटिकल बाहेर गेलो की तिथे मासे भेटायचे आम्हाला. आज हे समुद्रामध्ये आहे ना चिकारचं म्हणजे प्रोड्युशन चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे मासा आहे ना काय होतो आता तरी येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला रिस्क घेऊन आहे ना रिस्क घेऊन बाहेर जायचा लागतो. बराचसा बाहेर जायचा लागतो तेव्हा ते मासे भेटतात.

0: श्रोते हो, मिरकरवाड्यापासून पुढे गेल्यावर समुद्राच्या सान्निध्यात आणखी एक आकर्षण पर्यटकांची वाट पाहत असतं, ते म्हणजे सागरी मत्स्यालय, ज्याला मरीन फिश म्युझियम म्हणूनही ओळखलं जातं.
1: श्रोते हो, या मत्स्यालयात समुद्रातले विविध प्रकारचे दुर्मिळ जलचर जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात.
0: श्रोते हो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

0: प्राध्यापक डॉक्टर केतन कुमार चौधरी यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत मत्स्यालयाविषयी.
1: रत्नागिरीमध्ये अतिशय महत्त्वाचं आणि सर्वांना आकर्षित करणारं पर्यटन स्थळ म्हणजे मत्स्यालय आणि मत्स्यसंग्रहालय. हे मत्स्यालय आणि मत्स्यसंग्रहालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राची स्थापना 1958 साली झाली आणि तेव्हापासून हे मत्स्यालय आणि संग्रहालय आहे. या मत्स्यालयामध्ये आणि संग्रहालयामध्ये किनारपट्टीवरती मिळणारी सर्व प्रकारचे मासे प्राणी त्यामध्ये बघायला मिळतात. या मत्स्यालयाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेला देव माशाचा सांगाडा. 1984 साली गणपतीपुळ्याच्या किनारपट्टीला लागलेला हा देवमासा शास्त्रीयरित्या संरक्षित करण्यात आला आणि त्याचा जो सांगाडा आहे तो प्रदर्शनाकरता ठेवण्यात आलेला आहे आणि याचा उपयोग BSc झूलॉजी MSc झूलॉजी तसंच शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता होत आहे.
2: श्रोते हो, इथे भेट दिल्यानंतर हे सगळे सागरी जीव बघताना समुद्राखालच्या त्या अद्भुत विश्वाची आपल्याला ओळख होते.
0: या मत्स्यालयाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तब्बल 55 फूट लांबीचा आणि सुमारे 5000 किलो वजनाचा देव माशाचा म्हणजेच ब्ल्यू व्हेलचा महाकाय असा सांगाडा. एवढ्या प्रचंड सागरी जीवाची कल्पना प्रत्यक्ष हा सांगाडा पाहिल्यावरच आपल्याला येते. त्यामुळे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सागरी जैवविविधतेची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठीच हे ठिकाण अत्यंत माहितीपूर्ण असं ठरतं.
1: मत्स्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे हे आपण ठेवलेले आहेत. त्यामध्ये 23 टाक्या ज्या आहेत त्या गोड्या पाण्यातील माशाच्या आहेत, 27 टाक्या या समुद्रातील तसेच खाडीतील रंगीत माशांच्या आहेत. समुद्रातील जे रंगीत मासे आहे ते अतिशय आकर्षक असतात. त्यामध्ये हेनिओकस मासा, लायन फिश, सी हॉर्स यासारखे मासे आपल्याला या मत्स्यालयामध्ये आणि मत्स्यसंग्रहालयामध्ये बघायला मिळतील. लहान मुलांसाठी हे मत्स्यालय अतिशय आकर्षक याकरता आहे कारण वेगवेगळ्या प्रकारची मासे आपल्याला बघायला मिळतील. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इथून विद्यार्थी सहलीकरता रत्नागिरीला येतात त्यावेळेला हे मत्स्यालय त्याचं एक मुख्य आकर्षण असतं. पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये असते. पर्यटकांनी या मत्स्यालयाला जरूर भेट द्यावी. याचं कारण संपूर्ण किनारपट्टीवरती समुद्रातील मत्स्यालय आपल्याला फक्त रत्नागिरी येथे बघायला मिळतं. त्याबरोबरच याची संपूर्ण माहिती जी आहे तीही आपल्याला या मत्स्यालयामध्ये दिली जाते आणि त्यामुळे फक्त पर्यटनच नाही एक चांगला अभ्याससुद्धा विद्यार्थ्यांचा सागरी परिसंस्थेच्या संदर्भात होत असतो आणि म्हणून मत्स्यालयाला सर्व पर्यटकांनी भेट द्यावी. धन्यवाद.
2: या मत्स्यालयात विविध माशांच्या जाती, त्यांची वैशिष्ट्य आणि समुद्री परिसंस्थेची माहिती अगदी सोप्या पद्धतीने मांडलेली आहे. त्यामुळे ही केवळ पर्यटन स्थळाची भेट न राहता एका ज्ञानाचीही सफर ठरते.
0: समुद्रातल्या जीवसृष्टीची ओळख करून घेतल्यानंतर आता आपण वळणार आहोत रत्नागिरीच्या वैभवशाली इतिहासाकडे. श्रोते हो, समुद्र किनाऱ्यावरील उंच डोंगरावर दिमाखात उभा असलेला रत्नदुर्ग किल्ला, हा किल्ला रत्नागिरी शहराची ओळख बनून राहिला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा बंदर असल्यामुळे या परिसराला ऐतिहासिक आणि व्यापारी अशा दोन्ही दृष्टीने महत्त्व प्राप्त झालंय. श्रोते हो, याच रत्नदुर्ग किल्ल्याविषयी बोलतायत संयोगिता सासणे मॅडम.
3: नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ला या किल्ल्याविषयी माहिती करून घेणार आहोत. तर हा रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहराच्या पश्चिमेस 1 किलोमीटर अंतरावर समुद्री बेटासारख्या दिसणाऱ्या उंचवट्यावर बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या तीनही बाजू समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या आहेत, म्हणून त्यास जलदुर्ग असंही म्हटलं जातं. तर

किल्ला शिलहारकालीन कोल्हापूरचा राजा दुसरा भोज याने इ.स. 1205 मध्ये बांधला असं काही पुरातत्वीय पुराव्यानुसार दिसते. तर अशा ह्या किल्ल्याला इ.स. 1205 ते 1818 इथपर्यंत बऱ्याच मोठा इतिहास आहे. अनेक राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. इ.स. 1526 ते 1818 पर्यंत याचा इतिहास बघायला गेलो तर त्यामध्ये आदिलशहाचे सरदार चालुक्य म्हणजे साळुंके सरदार, रामराव देशमुख, आबाजीराव सावंत, शिवाजी महाराज, मोगल कान्होजी आंग्रे, सिद्धिसाथ, शाहू महाराज, पहिला बाजीरावचा मुलगा शमशेर बहादूर, पेशवे आणि सगळ्यात शेवटी 1818 रत्नागिरीचा देशमुख याने हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिलेला होता. असा हा किल्ला 120 एकरात असून याचे महादरवाजा, दीपगृह परिसर, भगवती मंदिर म्हणजेच बाले किल्ला असे एकूण 3 प्रमुख भाग आहेत. महादरवाजा म्हणजे आत्ता आपण जिथून प्रवेश करतो त्या खिंडीतून थोडे चढून गेल्यानंतर लागतो. सद्यस्थितीत हा महादरवाजा दुर्लक्षित आहे, पण पूर्वी याच दरवाजातून प्रवेश होत होता. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीकरता हा दरवाजा बंद करून सद्यस्थितीमधली वाट निर्माण केली. या महादरवाजाच्या इथे हनुमानाचे मंदिर, एक बुरुज, पाण्याच्या 2 टाक्या, तसेच या टाक्यांच्या बाजूने उत्तरेकडे सरळ तटबंदी आहे. पुढे या तटबंदीला लागूनच एक घुमटीवजा मंदिर देखील आढळते. एक पाषाण मूर्ती किंवा पाषाण देवता तिथे असून तिच्या पायाखाली शरभासारखी एक आकृतीही दिसते. किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे दीपगृह परिसर. खिंडीतील रस्त्यावरून सरळ पुढे गेल्यानंतर डावीकडचा छोटा डांबरी चढावाचा रस्ता थेट आपल्याला दीपगृहापर्यंत घेऊन जातो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला दीपगृहापर्यंत तटबंदी आहे. या डांबरी रस्त्यापासून ते दीपगृहापर्यंत 7 बुरुज आणि भक्कम तटबंदी आहे. आणि आता तिसरा परिसर हा बाले किल्ला किंवा भगवती मंदिराचा परिसर होय. या किल्ल्यावर 11 बुरुज आहेत आणि देवी भगवतीचे मंदिर आहे. नवरात्रात या ठिकाणी देवीचा मोठा उत्सव होतो. या किल्ल्यावर एकूण 3 भुयारी मार्ग आहेत, मात्र आता ते बंद आहेत. पैकी एक भगवती बंदराचा भुयारी मार्ग आता पर्यटकांसाठी खुला केलेला आहे आणि तसेच दुसराही थेट समुद्रात असल्याने तोही भुयारी मार्ग आता खुला केलेला आहे. मात्र पर्यटक येथे एकटे जाऊ शकत नाहीत, तर रत्नागिरी माउंटेनियर्स या संस्थेच्या सहाय्याने तिथे पर्यटकांना जाता येते. असा हा किल्ला एक ऐतिहासिक स्थळ असून पर्यटकांचं आकर्षण आहे.

0: श्रोते हो, किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर शिवकालीन श्री भगवती मंदिर भाविकांचं स्वागत करतं. याच देवळामुळे रत्नदुर्गाला धार्मिक महत्त्वही प्राप्त झालं आहे. संध्याकाळच्या सुमाराला इथून रत्नागिरी शहर, समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताचं एक विहंगम दृश्य अनुभवणं हा अनेक पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो.
1: किल्ल्यावर जाताना पायथ्याशी असलेलं श्री भागेश्वर मंदिरही आवर्जून पाहावं. मंदिरावरच्या पशुपक्ष्यांची नक्षी, सभोवतालची हिरवाई आणि शांत वातावरण आपलं मन अगदी प्रसन्न करून टाकतं.
0: रत्नागिरीची सफर म्हणजे केवळ पर्यटन नाहीये, तर निसर्ग, इतिहास आणि समुद्राशी जोडलेली एक समृद्ध अशी जीवन संस्कृती अनुभवण्याची संधी आहे. मिरकरवाडा आपल्याला समुद्रावर जगणाऱ्या माणसांची ओळख करून देतो.
1: सागरी मत्स्यालय समुद्राखालच्या अद्भुत विश्वाची आपल्याला माहिती करून देतं, तर रत्नदुर्ग किल्ला स्वराज्याचा इतिहास आणि कोकणचं वैभव आपल्याला अभिमानाने सांगतो.
0: श्रोते हो, निसर्ग आणि इतिहासाचा हा अनमोल ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
1: याच संदेशासह आजच्या कोकण दर्शन कार्यक्रमाची आम्ही आता सांगता करतोय.
0: तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया कोकणातल्या अशाच एका नव्या पर्यटन स्थळाच्या सफरीत. तोपर्यंत मी सोनाली सावंत
1: आणि मी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतोय.
0: नमस्कार. कोकण दर्शन.

0: या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
3: श्रोते हो, कोकण दर्शन कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता वेळ झाली आहे लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची.

चेन्नई एक्सप्रेस चित्रपटामधलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं विशाल शेखर यांनी आणि गायलं होतं सुनिधी चौहान, अरिजित सिंग आणि नीती मोहन यांनी.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
2: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
1: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: शान आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं प्रेम रतन धन पायो या चित्रपटासाठी. गीतकार होते इरशाद कामिल आणि संगीतकार हिमेश रेशमिया.
1: श्रोते हो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलेलं हे आवाहन ऐकूया.
2: नमस्कार श्रोत्यांनो, मला सांगण्यास आनंद होतो की कृषी विभाग व आत्मा यंत्रणा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी विवेक हॉटेल माळनाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनी, प्रक्रियाधारकांसाठी कार्यशाळा तसेच शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, या महोत्सवात जरूर सहभागी व्हा.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
5: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
6: कारण आम्हाला ठाऊक आहे
5: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
6: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
5: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
6: वारणा पनीर.
5: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: पिकू चित्रपटातलं हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल आणि अनुपम रॉय यांनी. गीतकार आणि संगीतकार होते अनुपम रॉय.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: अपना तिरंगा कितना प्यारा देता है संदेश.
5: हमारा तिरंगा सबसे न्यारा.
6: हमारा तिरंगा हमें है प्यारा.
5: तिरंगे की रखो शान.
6: हमारा तिरंगा है भारत माँ का सम्मान.
5: हमारा तिरंगा है भारत माँ का सम्मान.

श्रोते हो, आज सायंकाळी 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला युवावाणीच्या प्रिया अमूच्या भारत देशा या संगीत कार्यक्रमात रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांनी गायलेली राष्ट्रभक्तीची गाणी उत्कर्षा चित्ते यांच्यासोबत. युवावाणी कार्यक्रम आज सायंकाळी 5:30 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

कौसर मुनीर यांचे शब्द आपण ऐकले के यांच्या मुख्य स्वरात. संगीतकार प्रीतम आणि चित्रपट बजरंगी भाईजान. लखलख चंदेरी.

मोहित चौहान आणि तरन्नुम मलिक यांनी गायलेलं एक था टायगर या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. कौसर मुनीर यांच्या या रचनेसोबतच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध
1: 200 वर्षांचा गौरव 200 वर्षांचा विश्वास चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827 नियमवाटी लागू
3: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता इंद्रधनुष्य कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.

0: त्यातल्या घटना, पात्र यांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. रामायण, महाभारत, कृष्णाच्या कथा ऐकूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले. श्रोतेहो, या कथांमधून उत्तम चारित्र्याचा संस्कार जिजाबाईंनी त्यांच्यावर केला. श्यामची आई हे पुस्तक तर मातृभक्तीचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. श्रोतेहो, या कथा जर उत्तमपणे आपल्याला कोणी सांगितल्या ना, तर त्या जास्त परिणामकारक ठरतात. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे मॅडम यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी सुनीता तांबे मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते. त्या इलेक्ट्रिकल इंजिनियर असून एम ए ही पदवी त्यांनी घेतलेली आहे. मुंबईतील बेस्टमधून चार्ज इंजिनियर म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सागर रेड्डी नाम तो सुना होगा या त्यांच्या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारांतर्गत 1,00,000 रुपयाचा नचिकेळकर पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. सांडू प्रतिष्ठान चेंबूर मुंबई या संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, मातोश्री हरणाबाई जाधव झेप संस्था औरंगाबाद यांच्याकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. श्रोतेहो, मुंबई आकाशवाणी अस्मिता वाहिनीवर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम प्रसारित होत असतो. या कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर सुमारे 40 अधिक ललित लेखांचं लेखन आणि सादरीकरण यांनी केलेलं आहे. अनेक कथा, काव्यसंग्रह याकरता त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. फंडू या किशोर विशेषांकासाठी कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. श्रोतेहो, तमिळ भाषेत मराठीतील 100 कविता अनुवादित करण्यासाठी त्यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिलंय. इमोशनल इंटेलिजन्सचा कोर्स त्यांनी केलाय आणि त्याच्या अंतर्गत भावनांक विषयावर बालक पालक समुपदेशन आणि व्याख्यानं त्या देतात. श्रोतेहो, असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या सुनीता तांबे मॅडम यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. आजचा आपला विषय आहे उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक. पुन्हा एकदा मॅडम मी तुमचं स्वागत करते. मॅडम, मला आधी मुळात सांगा की कथाकथन म्हणजे नेमकं काय?
1: कथन म्हणजे सांगणं आणि कथा कथन म्हणजे कथा सांगणं. आता सांगणं आपण नेहमीच्या गप्पा मारतो, आपण बोलतो, तसं हे कथाकथन नसून हे तंत्रशुद्ध पद्धतीनं सांगणं, समोरच्यापर्यंत ती कथा नेमकेपणानं पोचवणं, याला आपण कथाकथन असं म्हणू शकतो.
0: मॅडम, आपली जी पिढी होती ती सगळी लहानपणी गोष्टी ऐकूनच मोठी झाले. म्हणजे प्रत्येकाच्या घरी आई, आजी, बाबा, आजोबा हे सगळेजण वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. म्हणजे रामाच्या, कृष्णाच्या, अनेक क्रांतिकारकांच्या चरित्रकथा किंवा संतांच्या चरित्रकथा हे सगळं ऐकत आपण मोठे झालोय. पण आत्ताची पिढी आहे ती थोडीशी वाचनाच्या दृष्टीनं पण म्हणा की वाचन कमी झालंय किंवा गोष्ट सांगणं हीच गोष्ट आता मुळात कमी झाली. तर हे जे चित्र बदललेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: याबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की कुटुंब व्यवस्था बदलत जाते तसं कुटुंबातील अनेक गोष्टींच्यावर त्याचा प्रभाव पडतो. पूर्वीची कुटुंब व्यवस्था ही संयुक्त कुटुंब व्यवस्था होती. आई बाबा यांच्यासोबत इतर नातेसंबंध मुलांना समजून घेता यायचे, आजी आजोबांचा प्रेमळ सहवास त्यांना मिळायचा आणि वेळ ही संकल्पना पूर्वी वेळ हाताशी असायचा. त्याचबरोबर आपल्या जीवनावर पूर्ण चहूबाजूने तंत्रज्ञानानं आपल्याला घेरून टाकलं नव्हतं. त्या काळामध्ये जेव्हा मोकळा वेळ असायचा तर आपलं सांगणं, आपल्याला भावना पोचवणं, विचार पोचवणं ही माणसाची गरज. तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण माहिती जशी पुस्तकांच्या माध्यमातून असू देत किंवा कथांच्या माध्यमातून असू दे आपण पोचवतो. तर आजी आजोबा असायचे, संध्याकाळचा वेळ असायचा, मुलांनाही वेळ असायचा. तेव्हा टीव्ही, मोबाईल, पडदे नव्हते, त्यामुळे आपापसातही माणसांच्यात पडदे नव्हते. पडदा आल्यामुळे पडदा आलाय असं म्हणायला हरकत नाही. तर तेव्हा जे वेळ असल्यामुळे आणि भावना असल्यामुळे सांगणं व्हायचं, काहीही सांगणं व्हायचं. त्यात कथाकथन हा एक छान भाग असायचा. रात्रीची वेळ आहे, छानपैकी आजी आजोबा, आई वडील मुलांना गोष्ट सांगतायत, मुलं गोष्ट ऐकत ऐकत त्यांच्या कल्पनाशक्तीच्या राज्यात जाऊन छान झोपी जातायत. तर सृजनशक्ती ही तेव्हा वाढते. आता तंत्रज्ञान बदललंय आणि वाढत्या तंत्रज्ञानाचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा झाला तर जो अडथळा आहे त्याचाच कसा आपण वापर करू. समजा मोबाईल हा जर अडथळा असेल आजच्या काळात तर त्या मोबाईलवर सुद्धा अनेक ॲपच्या माध्यमातून अनेक कथा सुंदर रीतीने आता ॲनिमेटेड स्वरूपात आलेल्या आहेत, तुम्ही त्याचाही वापर करू शकता. संयुक्त कुटुंब नसेल तरीसुद्धा न्यूक्लिअर म्हणजे केवळ आई वडील आणि मुलं असतात अशा काळात सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. परंतु कथा सांगणं हे मुलांच्या भावनिक वाढीसाठी फार आवश्यक गोष्ट आहे.
0: मी तुम्हाला

श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रिमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला गोष्ट ऐकायला सगळ्यांनाच आवडते. गोष्ट ऐकत असताना नकळत

0: तेच विचारणार होते की कथाकथनामुळे आधी भावनिक समजूतदारपणा येतो का?
1: अर्थातच कथाकथनामुळे येत नाही, पण कथाकथन करण्याच्या ज्या प्रक्रियेत विद्यार्थी किंवा व्यक्ती जाते तेव्हा ती सुरुवातीला कथा समजून घेते आणि ती कथा पोहोचवण्यासाठी त्याला स्वतःच्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज असते. संपूर्णतः भावनिक समजूतदारपणा ही संकल्पना वेगळी आहे, पण नक्कीच कथाकथन ही प्रक्रियेतनं जाताना तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच त्याचा एक सकारात्मक बदल आपल्याला जाणवू शकतो.
0: मॅडम, आता आजचा युवा वर्ग, म्हणजे आता आपली चर्चा झालीच की मुलांच्या हातात मोबाईल आलेला आहे किंवा आता कुटुंब पद्धती कुटुंब व्यवस्था बदलली आहे, पण आजचा युवा वर्ग जो आहे तो मोकळेपणानं व्यक्त होत नाही. म्हणजे चर्चा होत आहे कुटुंबात किंवा गप्पा कुठल्या तरी विषयावर होत आहेत असं दृश्य फारसं दिसत नाही, पण हेच युवक समाज माध्यमांवर मात्र मोकळेपणानं आपली मतं व्यक्त करतात, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मुलं कुटुंबात मोकळेपणानं व्यक्त होत नाहीत ही गोष्ट चांगली नाही, कारण त्याचे पडसाद आपण अनेकदा आजूबाजूच्या घटनांमधनं हल्लीच्या काळात फार प्रकर्षानं आपल्याला दिसत आहेत. मुलांनी कुटुंबात मोकळेपणानं संवाद साधला पाहिजे, त्याकरता पालक मुलांशी कसा संवाद साधतात, त्याचबरोबर घरातलं वातावरण कसं आहे, त्याला लहानपणापासून प्रश्न विचारू दिले जातात का, किंवा आपल्याकडे जे पारंपरिक पद्धती आहे की तू गप्प बस तुला काही कळत नाही, तर मुलांना मुळातच आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून कुटुंबात घडवतो का केवळ आपण मास्टर आहोत आणि ते आपले गुलाम आहेत अशा पद्धतीने आपण वागवतो, हा पालकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पालक जेव्हा मोकळेपणाने आपापसात संवाद साधतील मुलांसाठी ते चित्र चांगलं असेल. आई वडील सुद्धा एकमेकांशी किती मोकळेपणानं बोलतात, कुटुंबातील इतर घटक इतर नातेवाईक एकमेकांशी कसा संवाद साधतात त्यावर मुलं घरात बोलतात किंवा नाही बोलतात. तर ज्या वातावरणात मुलं दबून जातात त्यांना घरात काही बोलता येत नाही, घरात आपले विचार मांडता येत नाहीत, तर त्यांना समाज माध्यम हा जो आजकाल जिथे पूर्णपणे व्यक्त होता येतं तिथे मुलं बिनधास्त व्यक्त होतात. त्यामुळे मला असं म्हणायचंय की मुलांना घरात बोलू द्या, मुलांना त्यांचे विचार घरात मांडू द्या आणि कुठल्याही सामाजिक बंधनाचा बाऊ करू नका. त्यामुळे मुलं मोकळेपणाने आई वडिलांशी संवाद साधतील आणि ते चुकीच्या व्यक्तींच्या पर्यंत आपलं मन मोकळं करण्यासाठी जाणार नाही.
0: नक्कीच परिणामकारक संवादासाठी कथाकथन कितपत योग्य ठरतं?
1: परिणामकारक संवादासाठी कथाकथन अनेकदा तुम्हाला तुमच्या व्यवसायाकरता म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे अर्थातच उपयोगी ठरतं. समजा तुम्ही शिक्षक असाल अध्यापक असाल तर मुलांना शिकवताना त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्याचबरोबर समजा तुम्ही इंजिनियर असाल, प्रोजेक्ट करणार असाल, तुम्हाला प्रोजेक्ट सादर करायचा असेल, त्या प्रोजेक्टला मान्यता मिळवून घ्यायची असेल, तर तिथे तुम्हाला प्रभावी कथाकथनाचं तंत्र उपयोगी पडू शकतं. समजा तुम्ही डॉक्टर असाल, तुमच्याकडे पेशंट आलेला असेल, एखादा आजार या संदर्भात त्या पेशंटशी तुम्हाला संवाद साधायचा असेल, तर एखाद्या छोट्याशा कथेच्या माध्यमातून एखाद्या गंभीर आजाराचं स्वरूप तुम्हाला सांगताना अडचण येत असेल तर कथा तुम्हाला तिथे उपयोगी पडू शकते. त्याचबरोबर अभिनेत्यांना तर कथाकथन हे आवश्यकच आहे, कारण अभिनयातच कथा येते. आणि इतर अनेक क्षेत्रात म्हणजे वकील असाल तर जेव्हा तुम्ही अशिलाची बाजू मांडाल, अशिलाची केस समजून घ्याल, तेव्हाही तुम्हाला नेमकं कथा समजून घेता येते आणि त्या कथेतनं नेमकं कायदा आणि त्याचं फॅक्ट तुम्हाला नीट प्रभावीपणे मांडता येतं. कथा खरं तर खरं सांगू का की कथा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आपण सर्वजण तुम्ही एक कथा आहात, मी एक कथा आहे, आपण खरं तर सर्वजण अनेक चालत्या बोलत्या कथाच आहोत. त्यामुळे आपण कथांच्या जगात राहतोय आणि कथांचाच आधार घेऊन आपण एकमेकांशी संवाद साधतो.
0: मॅडम, तुम्ही मगाशी डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक यांची उदाहरणं दिलीत, पण अजूनही काही व्यवसाय आहेत, तर अशा व्यवसायांमध्ये कथाकथन नेमकं कसं उपयोगी ठरतं?
1: हो, नक्कीच मला सांगायला आवडेल की जसं मी मगाशी वकील म्हटलं, वकिलासाठी न्यायालयात युक्तिवाद मांडणं, साक्षीदारांची बाजू स्पष्ट करणं, न्यायाधीशांसमोर घटनाक्रम प्रभावीपणे मांडणं ह्यासाठी कथाकथन उपयोगी ठरतं. तसंच व्यवसाय आणि उद्योजक जर तुम्ही असाल तर गुंतवणूकदार कल्पना तुमची पटवून देण्यासाठी किंवा तुमचा जो काही ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी तुमच्या ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी सुद्धा कथाकथन उपयोगी ठरतं. अर्थात आत्ता मार्केटिंग आणि जाहिरात, तर प्रत्येक जाहिरात ही एक कथाच असते आणि त्या उत्पादनाच्या पाठीमागची जी काही कथा आहे ती ग्राहकांशी भावनिक नातं कसं जोडलं जावं याकरता कथाकथन उपयोगी ठरतं. शिक्षणात जसं मी मगाशी सांगितलं, शिक्षक अध्यापक कथाकथनाचं तंत्र प्रभावीपणे मांडून अवघड विषयही विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतात. आपली पत्रकारिता आणि माध्यमात तर कथा ही प्रत्येक बातमी, तर एकेका बातमीत सुद्धा अनेक कथा असू शकतात. तर बातमी न देता म्हणजे बातमीचा जो काही साचा आहे त्या साच्यामध्ये सुद्धा आपण अधिक प्रभावीपणे ती बातमी

0: मी देऊ शकतो. चित्रपट, नाटक, वेब सिरीज इत्यादी माध्यमात त्याचं पायाच कथा आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की कंटेंट इज अ किंग. म्हणजे प्रभावी कथा, ज्या ज्या चित्रपटाची, नाटकाची, वेब सिरीजची प्रभावी कथा असते त्याचं यश नक्कीच चांगलं होतं. कारण ती कलाकृती प्रेक्षकांच्या समोर किंवा त्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं साधन ही उत्तम कथा असते. सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही जर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणार असाल तर लोकांशी जोडून घेण्यासाठी तुम्हाला कथा उपयोगी पडतात. कारण सामाजिक कार्य करताना तुम्ही अनेक वेगवेगळ्या ग्रामीण भागात सुद्धा फिरत असता, तेव्हा कथा हे माध्यम तुम्हाला एकमेकांशी जोडताना नक्की उपयोगी ठरू शकतं. त्याचबरोबर मी जसं मगाशी सांगितलं तसं राजकारण, नेतृत्व यामध्ये सुद्धा कथाकथन नक्कीच उपयोगी पडतं. कारण लीडर किंवा नेता हा आपल्या अनुयायांशी बोलताना कथांचा वापर करू शकतो. त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा, HR किंवा मानव संसाधन या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी किंवा तुमच्या संस्थेची, कंपनीची मूल्य त्या कर्मचाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संस्थेमध्ये एक समान वातावरण ठेवण्यासाठी तुम्ही कथांचा उपयोग करू शकता. वैद्यकीय क्षेत्रात कथांचा वापर होऊ शकतो. जे रुग्ण समाजसेवक असतात किंवा संवाद साधणारे जे मधले घटक असतात, डॉक्टर आणि पेशंट, अनेक हॉस्पिटलमध्ये असे घटक कार्यरत असतात, तर त्या व्यक्ती त्या पेशंटशी, रुग्णांशी कथांच्या माध्यमातून संवाद साधू शकतात. त्याचबरोबर मानसशास्त्रात, समुपदेशनात कथा तुम्हाला उपयोगी पडू शकतात. कथांच्या माध्यमातून तुम्ही रूपकांच्या माध्यमातून व्यक्तीला भावनिक व्यवस्थेविषयी बोलू शकता की भावना कशा असतात, भावना कसं काम करतात, किंवा मन म्हणजे काय, मेंदू कसा काम करतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा रुग्णांना सुद्धा मानसिक क्षेत्रात तुम्ही कथांच्या माध्यमातून नक्की एक प्रकारे उपचार पद्धतीत सुद्धा कथांचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर आजकाल सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमावर सुद्धा अनेक जण स्वतःचं ब्रँडिंग करतात, स्वतःची वेगवेगळे ते रील करतात. आता प्रत्येक रील होताना पूर्णपणे कथा तयार करावी लागते आणि ती कथा असेल, कथासूत्र असेल, तर तुमचं कोणतंही कंटेंट किंवा तुम्ही जे काही निर्माण करता रीलच्या माध्यमातून ते प्रभावीपणे लोकांच्यापर्यंत पोहोचतं. तसंच स्पर्धा परीक्षामध्ये मुलाखत देताना सुद्धा तुम्हाला कथाकथन हे अत्यंत उपयोगी पडणारं तंत्र आहे.
1: म्हणजे थोडक्यात काय मॅडम, की आपल्या जीवनाचा कथा हे अविभाज्य अंग आहे असं म्हटलं तरी चालेल.
0: अर्थातच आपण प्रत्येक जणच एक चालती बोलती कथा आहोत.
1: मॅडम, कथाकथन जेव्हा स्पर्धेच्या रूपात आपण बघतो, स्पर्धेच्या रूपात बघत असताना काय नियम पाळायला हवेत? म्हणजे कथा नेमकी निवड करण्यापासून जी काय आपली प्रक्रिया आहे तर ती कशी सादर करायला हवी?
0: कथाकथन स्पर्धेत भाग घेताना ती स्पर्धा कुठे आहे, म्हणजे शालेय विद्यार्थ्या करताय, महाविद्यालयीन किंवा प्रौढांकरताय, तर त्या स्पर्धेचे नियम जे आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे. त्या नियमामध्ये कालावधी दिलेला असतो, तितक्या कालावधीत बसेल अशी कथा आपण निवडायची आहे. कथेची निवड करताना त्याची भाषा शैली ही ऐकणाऱ्या लोकांना समजेल अशा प्रकारची असावी. फार जड भाषा वापरली तर कथा पोचवताना त्या भाषेचा अडथळा येऊ शकतो, त्यामुळे भाषा सहज, सोपी, प्रभावी असावी. त्यानंतर शब्दसंख्या तुम्हाला निवडताना तितक्या वेळेत, समजा 4 मिनिटाची स्पर्धा असेल, 5 मिनिटाची असेल, तर 1 मिनिटात किती शब्द बसतात त्याचा सराव तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतः कथा लिहिणार असाल तरी उत्तम आहे आणि तुम्ही दुसऱ्यांची लिहिलेली कथा, लेखकाची कथा वापरणार असाल तरी उत्तम आहे. मात्र ज्या लेखकाची कथा असेल त्या लेखकाला त्याचं श्रेय जरूर द्यावं आणि त्याचबरोबर पक्क पाठांतर करावं. कारण कथा समजून घेऊन हे सांगता येते, परंतु पाठांतर असेल तर ऐनवेळेला जर आत्मविश्वास डगमगला तर केलेलं पाठांतर तुम्हाला उपयोगी पडतं आणि तुम्ही पुन्हा तिथे जर कुठे अडखळला तर लगेच तिथून सुरुवात करून पुन्हा पुढे जाऊ शकता. मात्र जर लक्षात ठेवून कथा सांगायला गेलात तर असं होऊ शकतं की आपण त्याला ब्लँक होणं असं म्हणतो. तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी ब्लँक झालात तर मग तुम्हाला काहीच आठवणार नाही. त्यामुळे पाठांतर हवंच. त्याचबरोबर सराव, कथाकथनाला जाण्यापूर्वी जेवढा तुम्ही उत्तम सराव कराल तितका चांगलाच आहे. आणि सराव करण्यासाठी तुम्ही आरशाचा वापर करू शकता. आरशात बघून समोर आपण कशा पद्धतीनं दिसतोय, आपण स्वतःलाच बघत सराव करू शकता. तुमची मित्रमंडळी किंवा तुमचे सहकारी यांच्यासमोर तुम्ही कथाकथनाचा सराव करू शकता, घरातील मंडळी यांच्यासमोर करू शकता. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जितका सराव जास्त तितकंच तुमचं सादरीकरण हे प्रभावी ठरेल.
1: मॅडम, आणि म्हणजे याला धरूनच एक प्रश्न विचारते की कथाकथन करत असताना आपली देहबोली ही सुद्धा महत्वाची ठरते. तसंच कथेत जे काही शब्द आहेत तर योग्य विरामचिन्हांचा वापर असतो किंवा कथेत वेगवेगळी पात्र येतात, तर अशा वेळी कथा कशी सादर करावी?
0: अर्थातच कथा हे तुम्ही शरीराच्या किंवा चेहऱ्याच्या माध्यमातून सांगणार आहात. कथाकथन करताना जसं नाटकामध्ये संपूर्ण

0: शरीराचा वापर केला जातो तितका पूर्ण शरीराचा वापर करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही उभं राहून कथाकथन करत असाल, बसून कथाकथन करत असाल, तर तुमच्या मानेचा वरचा भाग म्हणजेच तुमचा चेहरा हे तुमचं साधन आहे आणि गरज असेल तिथे माफक हातवारे जरूर करावेत, परंतु अति करू नयेत. हातवाऱ्यामुळे त्या कथेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. आता तुम्ही पात्रांचा जो संवाद म्हणालात, तर समजा तुमच्या कथेत दोनपेक्षा जास्त पात्र असतील, त्यांचा संवाद असेल आणि तुम्हाला जर आवाजातील चढउतार करून त्यांचे संवाद सादर केलेत तर ते अधिक प्रभावीपणे समोरच्यापर्यंत जाऊ शकतं. व्हॉइस मॉड्युलेशन असं त्याला म्हणतात. परंतु समजा तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन येत नसेल तर काही घाबरून जायची गरज नाही. प्रत्येक पात्राचं जर तुम्हाला वेगवेगळा लकब किंवा त्याची समजा स्त्री बोलते, एखादा पुरुष बोलतोय, परंतु केवळ आवाजातल्या थोड्याशा चढउतारानं किंवा किंचित हेल काढून सुद्धा तुम्ही ते पात्र रंगवू शकता. आणि कथेतील भाषा, कधी कधी संवादाची भाषा सुद्धा वेगळी असू शकते, म्हणजे कथेचं वर्णन ही भाषा ही संथलयित वर्णनात्मक येऊ शकते आणि पात्रांचा संवाद हा बोलल्यासारखा, म्हणजे पात्र एकमेकांशी बोलल्यात अशा पद्धतीने येऊ शकते.
1: हा, आणि कधी कधी कथेच्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेचा पण उल्लेख असतो, तर ती कथेची गरज म्हणून आहे तशीच भाषा वापरली पाहिजे ना.
0: भाषा ही जशी कथेत आलेली आहे त्या कथेत पात्रांचे संवाद ग्रामीण भाषेत असेल. कधी कधी हा प्रश्न तुम्ही इंग्रजी भाषा हिंदी भाषा कथेत वापरताना पण येतो. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा इंग्रजी शब्द आले, हिंदी शब्द आले, तर आता कथेत एखादं हिंदी भाषिक पात्र असेल आणि त्याचे काही शब्द जर हिंदीमध्ये आले तर काहीही अडचण नाही. इंग्रजीमध्ये समजा आता गुड मॉर्निंग असं एखादं पात्र म्हणणार असेल तरही काही अडचण नाही. परंतु अनावश्यक इंग्रजी हिंदीचा वापर शक्यतो टाळावा. आणि ग्रामीण भाषा बोलीभाषा या कथेत येणार असतील तर त्या त्या बोलीभाषांची उच्चारण शैली वेगवेगळी असू शकते, त्याप्रमाणे त्या बोलीभाषांचा वापर करावा.
1: हा, म्हणजे कथेची गरज म्हणून आहे तशीच भाषा वापरायला हवी.
0: अर्थातच.
1: मॅडम, नैतिक मूल्यांची जाणीव समृद्ध होण्यासाठी कथाकथन आपल्याला कसं उपयोगी ठरतं?
0: नैतिक मूल्यांची जाणीव मुलांच्यात लहानपणापासून जर आपल्याला करून द्यायची आवश्यकता असेल तर आपले जे परंपरागत जातक कथा, पंचतंत्र ह्या ज्या बोधकथा आहेत, शिवाय आपली महाकाव्य आहेत रामायण महाभारत, कसं जगायला हवं ही सांगणारी ही जे सगळं ललित साहित्य आहे, पुराणं आहेत, पुराणातील कथा आहेत, मिथकांच्या माध्यमातनं रूपकांच्या माध्यमातनं नक्कीच आपण नैतिक मूल्यांचा संस्कार मुलांच्यावर लहानपणापासून करू शकतो.
1: मॅडम, कथाकथनामुळे नैतिक मूल्यांची जाणीव समृद्ध होतेच, पण नातेसंबंधांच्यावर कथाकथन कसा प्रभाव टाकतो?
0: अर्थातच. कथाकथन हा एक प्रकार आहे, तो एक तंत्रशुद्ध एक परफॉर्मन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. परंतु कथन म्हणजे सांगणं किंवा संवाद साधणं हे नातेसंबंधाची मूलभूत गरज आहे. कुठल्याही नात्यात संवाद हा अतिशय महत्वाचा भाग असतो. आणि संवाद कसा होतोय, सकारात्मक नकारात्मक किंवा कशा पद्धतीने तो एकमेकांशी बोललं जातंय, त्यावर सुद्धा नातेसंबंधाचा आकार आणि त्याचा कालावधी आणि एकूणच त्याची उपयुक्तता ठरत असते. त्यामुळे हल्लीच्या काळात खूप कमी प्रमाणात नातेसंबंध शिल्लक राहिलेले आहेत, कारण मुलांना इतर नातेवाईकांचा आता ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागामध्ये नातेसंबंध झपाट्याने कमी होत आहेत. परंतु वैयक्तिक नातेसंबंधात जेव्हा नवरा बायको वैवाहिक नात्यात असू देत किंवा मित्रमंडळी मित्रत्वाच्या नात्यात असू देत किंवा तरुण वर्ग युवा वर्ग प्रेमाच्या नात्यात असू देत, त्या प्रत्येक नात्यामध्ये संवाद साधणं आणि मला काय वाटतं हे समोरच्यापर्यंत पोचवणं आणि समोरच्याला काय वाटतं हे स्वतः समजून घेणं, यामध्ये कथनाचा भाग हा फार मोठा आहे. तुम्ही कथन करू शकत असाल, तुमचे विचार समोरच्यापर्यंत पोचवू शकत असाल, तर वेळीच गैरसमज निर्माण होत नाहीत, निर्माण झालेले गैरसमज दूर करता येतात आणि त्यामुळे नातेसंबंध हे सुदृढ राहू शकतात.
1: मॅडम, आजपर्यंत कथाकथन ही स्पर्धा या दृष्टीनंच आम्ही बघत होतो, पण आज तुमच्याशी बोलताना एक वेगळ्या दृष्टीनं कथाकथन या शब्दाचा अर्थ आम्हाला उलगडलेला आहे. मॅडम, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी एकंदरीतच कथाकथनाची खूप गरज आहे, तर कथाकथन व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या अंगांवर कसा काय परिणाम करतं?
0: नक्कीच परिणाम करतं, कारण कथाकथन व्यावसायिक क्षेत्रातही उपयोगी पडतं, पण त्यापूर्वीच ते व्यक्तिमत्वात बदल नक्की घडवून आणतं. कसं बघा, आत्मविश्वास वाढतो, कारण स्वतःचे अनुभव मांडण्याची सवय लागते आणि बोलण्याची भीती कमी होते. त्याचबरोबर नातेसंबंधही दृढ होतात, आई वडील मित्र जोडीदार किंवा मुलांशीही तुमचा संवाद अर्थपूर्ण आणि भावनिक होतो. नेतृत्व गुण विकसित होतात, कारण जेव्हा तुम्हाला नेतृत्व करण्याचे एखाद्या छोट्या गटाचं नेतृत्व करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या सोसायटीत काही नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला एखाद्या गावात नेतृत्व करायचं आहे, जिल्हा

0: पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर नेतृत्व करताना कथाकथन हा फारच प्रभाव पाडणारा घटक आहे. कारण आदेश देणारा नेता आणि प्रेरणा देणारा नेता यात फरक असतो. कारण जे कथेच्या माध्यमातून बोलतात ते नक्कीच प्रेरणा देतात. आणि भावनिक बुद्धिमत्ता कथाकथनामुळे विकसित होते. कथा ऐकताना आणि सांगताना आपण इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता विकसित होते. अर्थात जसं मी मगाशी बोलले तसं मूल्य संस्कारासाठी कथा नक्कीच उपयोगी पडते. कथेतनं आपल्याला प्रामाणिक, धैर्य, सहकार्य, करुणा, सहानुभूती इत्यादी मूल्य सहज रुजवता येतात. मानसिक आरोग्यासाठी कथाकथन अतिशय उपयुक्त ठरतं. कारण तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला काही ताणतणाव असेल तर तुम्ही कथाकथनाच्या माध्यमातून स्वतःचे विचार पोचवू शकता, संवाद साधू शकता आणि मन मोकळं करू शकता. मन मोकळं केल्यामुळे पुढे येणाऱ्या समस्या ज्या गंभीर रूप धारण करणाऱ्यात त्या न होता तुमचा ताण हलका होऊ शकतो. कथाकथनामुळे सर्जनशीलता ही नक्कीच वाढू शकते. कारण कथा समजून घेण्यासाठी तुम्हाला कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती आणि त्या कथेत काय मांडलंय हेही समजून घ्यावं लागतं. आणि एक कथा सांगत असताना कथेवर प्रेम करायला लागलात, कथा समजून घ्यायला लागलात तर अर्थात तुम्हाला स्वतःलाही कथा लिहाविषयी वाटली तर तुमची सर्जनशीलता नक्कीच त्यातनं वाढू शकते. कथेमुळे कथेतली पात्र कशी जगतात, त्या पात्रांनी काय निर्णय घेतलाय त्यामुळे आपल्यालाही निर्णय घेण्यात एक आपल्याला एक मार्गदर्शन मिळतं. कारण कथा आपल्याला कसं जगायचं असतं ते शिकवत असतात. अर्थातच आपला सांस्कृतिक वारसा आपण जपू शकतो. कारण अनेक लोककथा असतात, कौटुंबिक आठवणी असतात. आपण आपला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आपल्या पिढींचा इतिहास सांगू शकतो की प्रत्येक घरात अनेक व्यक्ती आमच्या काळात असं झालं हं असं करून आपल्या पिढीतल्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत सांगतात. मग आमच्या आजोबांच्या काळात असं होतं वगैरे आत्ताची पिढी सांगू शकते कारण त्यांनी ते ऐकलेलं असतं. तर आपलं जे काही वारसा आहे तो सुद्धा आपण सांस्कृतिक वारसा सुद्धा कथाकथनाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत नक्की आपण पुढे देऊ शकतो.
1: थोडक्यात काय तर संवाद कौशल्य असणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला जी गोष्ट माहितीये ती इतरांपर्यंत आपण उत्तम प्रकारे पोहोचवणं कथाकथनाचा एक मला वाटतं अविभाज्य भागच आहे.
0: होय नक्कीच.
1: मॅडम आजच्या युवा वर्गाला म्हणजे संवाद साधताना खूप अडचणी येतातच, पण मला वाटतं जर त्यांनी योग्य अभ्यास केला आणि आपलं मत ठामपणे मांडण्याची जर वृत्ती जोपासली तर नक्कीच हे युवक म्हणजे त्यांना जे काही अडचणी येतात किंवा मुक्तपणे व्यक्त होता येत नाही तर ते समाजाशी मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. तर आता या विद्यार्थ्यांसाठी किंवा आजच्या युवा वर्गाला तुम्ही कथाकथनाच्या माध्यमातून काय संदेश द्याल?
0: नक्कीच मला विद्यार्थ्यांना संदेश द्यायला आवडेल आणि अगदी प्रेमाने संदेश द्यायला आवडेल. मला असं विद्यार्थ्यांना सांगायचंय, युवा वर्गाला सांगायचंय की तुम्ही आयुष्यात डॉक्टर व्हाल, वकील व्हाल, अभियंता व्हाल, उद्योजक व्हाल किंवा कलाकार व्हाल, पण सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात. आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
1: वा खूपच छान मॅडम, तुम्ही अतिशय उत्तम संदेश विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. मॅडम मला खूप आनंद वाटला की तुम्ही अतिशय उत्तमपणे आमच्या युवा वर्गासाठी उत्तम कथाकथन का आवश्यक आहे याबद्दल छान बोललात, आम्हाला उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. बरं तर श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: उत्तम कथाकथन युवावर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी

रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण, मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन, कर्तव्यपूर्तीचा घेऊनही निरंतर ध्यास, पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास.
0: 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
4: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.

श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर सकाळचे 10 वाजलेत आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

0: नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर आणि संगीतकार अरुण पौडवाल.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत

द हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेसजवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: वंदना विटणकर यांचे हे शब्द होते आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटामधले. संगीतकार राम लक्ष्मण आणि गायक कलाकार होते सुरेश वाडकर, शोभा जोशी आणि सहकारी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, आज सायंकाळी 7 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. तसंच या संवादाचा मराठीमधून अनुवाद आज रात्री 9:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं गीत.

0: अरुण पौडवाल यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना आपण ऐकली सुरेश वाडकर, शैलेंद्र सिंग, अमित कुमार आणि सचिन यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कोणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलला रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 ला महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे

0: डिसाईड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल, मग 9 वाजता होईल. 9 वाजताही झालं नाही, मग कोणीतरी म्हणाले 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल, 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. दोन माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
1: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
0: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
1: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत 1143 kHz 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

0: बापू वीरू वाटेगावकर या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी चेतना जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातल्या धाकटी मेहुणी या चित्रपटातल्या गीतानं.

0: गंगाधर महांबरे यांची ही शब्दरचना स्वरबद्ध केली होती राम किंकर यांनी.
1: श्रोते हो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलेलं हे आवाहन ऐकूया.
2: नमस्कार श्रोत्यांनो, मला सांगण्यास आनंद होतो की कृषी विभाग व आत्मा यंत्रणा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी विवेक हॉटेल माळनाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनी, प्रक्रियाधारकांसाठी कार्यशाळा तसेच शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, या महोत्सवात जरूर सहभागी व्हा.
0: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, भाग 15, लेखिका वैजयंती नांदगावकर. तसंच आजची रेसिपी नारळ कोथिंबीर वडी आणि स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत याविषयी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी साधलेला संवाद. तेव्हा नक्की ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

अनुराधा यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं अष्टविनायक या चित्रपटामधलं. शब्दरचना होती शांता शेळके यांची आणि संगीतकार अनिल अरुण.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण, मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन. मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन, कर्तव्यपूर्तीचा घेऊनही निरंतर ध्यास, पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास.
0: 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

मिस्टर इंडिया चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि गायक कलाकार होते किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: सोनू निगम यांच्या मुख्य स्वरातलं सोल्जर चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. गीतरचना होती समीर यांची आणि संगीतकार अनु मलिक.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉक्टर संदीप गुरव यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सायंकाळी 7:30 कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

0: हरिहरन आणि अलका याज्ञिक यांच्या मुख्य स्वरातलं गाणं आपण ऐकलं. संगीतकार होते दिलीप सेन आणि समीर सेन.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. रत्नागिरी पोस्टल विभागातर्फे स्पेशल ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमाअंतर्गत पावस उपडाकघरांनी अवघ्या 2 दिवसात 1187 नवीन खाती उघडून विक्रम नोंदवलाय. या अनुषंगाने पावस पोस्ट ऑफिसच्या उपडाकपाल श्रीमती विद्या साळवी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: नवीन सिस्टीम आल्यानंतर हा उद्योग कुणी केला नव्हता. जे आधी नेलामंगलाला झालं रेकॉर्ड ते फार आधी झालं होतं, तर त्यामुळे त्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. आम्हाला त्या अडचणी आल्या. मग कोणीतरी म्हणाला 8:30 महाराष्ट्र सर्कलचा संपूर्ण रहास्य डिव्हिजनचा डे एंड झाला की आपल्याला एखाद वेळ पुढच्या तारखेचं काम करता येईल. मग 9 वाजता होईल. 9 वाजताही झालं नाही. मग कोणीतरी म्हणाले 12 वाजता प्रॉपर डेट बदलली की होईल. 12 वाजताही झालं नाही. बरोबर 3:13 पहिला एक डिपॉझिट मारून बघूया आणि ट्रान्झॅक्शन झालं. दोन माणसं आम्ही बसून होतो, बाकीचे म्हणाले ठीक आहे. मी म्हटलं आडवे तरी वा, असं बसून काय करणार.
1: म्हणजे पहाटेच्या वेळेचं,
2: पहाटेच्या वेळेला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं आणि 3:18 पहिलं अकाउंट ओपन झालं.
1: अरे वा. तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: श्रोते हो, आज सायंकाळी 7 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश प्रसारित होईल.

0: रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या युगुलस्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. हे गाणं स्वरबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. चित्रपट तू तिथं मी आणि शब्दरचना होती विजय कुवळेकर यांची.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखडे.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 MHz अर्थात 1143 KHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: आनंद मिलिंद यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी.
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।

आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेल्या या रचनेसोबतच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कालपासून श्रावण महिना आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाची हिरवाई, नात्यांत प्रेमाची ओल आणि विचारांत पावित्र्य आणि प्रत्येक पावलांवर यशाची सोबत घेऊन आलेला आहे. मैत्रिणींनो, श्रावण असा शब्द आहे की जो उच्चारतास मनात दरवळतो ओल्या मातीचा सुगंध, कानात घुमतो मंदिरातील घंटानाद आणि डोळ्यांसमोर उभी राहते हिरव्यागार निसर्गाची मनोहारी छबी. मैत्रिणींनो, या दिवसांमध्ये पावसाच्या सरींनी धरणीला नवी पालवी फुटलेली असते. आकाशातून बरसणारे थेंब जणू सृष्टीवर आनंदाचा वर्षाव करत असतात. अशा या निसर्गोत्सवात भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे पवित्र श्रावण महिना.

0: मैत्रिणींनो, वैशाली सामंत यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.

0: हॅलो. हां उत्कर्षा, बोल गं, काय म्हणलीस? अगं पण मी मॅसेज पाहिलाच नाही. उद्याच? हो, मस्त आयडिया आहे बघ. म्हणजे काय? अगं येणारच ना, मी एकदम तयार. आईला फोन देऊ? अगं आई आणि आजी बाहेर गेल्यात. एक काम कर ना, थोड्या वेळाने घरीच ये ना. आत्ताच येतेस? बर बर, चालेल. ओके बाय. हम जो चलने लगे.
1: काय बाई साहेब, मग काय विशेष? एकदम
0: तुला काय करायचंय?
1: काय म्हणजे? अगं मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे की?
0: ए, अधिकाराच्या काय गोष्टी करतोस? मी काही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, कळलं?
1: अगं पण मी तुला सांगू का, बांधील नसलीस ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग तुझा कर्तव्य आहे मोठ्या भावाचा आदर ठेवणं, तुझं कर्तव्य नाही का?
0: नाही सांगणार, जा.
1: नको सांगूस, पण मला कळलंय कळलं का?
0: काय कळलंय?
1: मला माहिती आहे ना, तुम्ही सर्वजणी तुम्ही मैत्रिणी सर्वजणी मिळून ट्रेकिंगला जायचं प्लॅन करणार आहेत म्हणे. सर्व तर झाले, फक्त काय अजून स्थळ ठरलेलं नाही ना. प्रत्येकीचे वेगवेगळं मत आहे, तुझं मत विचारायला त्या उत्कर्षाने फोन केला होता, ती आता इथेच येणार आहे ना. मग काय, तुम्ही दोघी मिळून ऑनलाईन मीटवर मैत्रिणींशी चर्चेच करणार असताल.
0: ऑनलाईन मीट, ट्रेकिंग, हे इतकं सगळं तुला काय रे माहिती दादूड्या?
1: जादू आहे ती जादू. मी ना मनकावडा आहे बघ, मला ना अंतर्ज्ञानानं सर्व गोष्टी कळतात बरं का.
0: हे मने अंतर्ज्ञान. माझा फोन चेक केलास ना, तरी मला वाटलंच. उत्कर्ष मला म्हणत होती तू मॅसेज तर सीन केला आणि मला रिप्लाय दिला नाहीस, म्हणून न विचारता माझ्या फोनला हात का लावलास?
1: त्याला काय विचारायचं तेव्हा?
0: मोबाईलला नाही, मला न विचारता असं म्हणले मी.
1: ते तुला माहिती का, ते सकाळ सकाळी येणार त्या ईश्वरीचा फोन टेव टेव टेव टेव वाजत होता, तेव्हा तू गच्चीवर फुलं आणायला गेली होतीस ना, म्हणून मी उचलला. म्हणलो हे टेव टेव वाजण्यापेक्षा उचललेलं बरं. ती म्हणाली की दादा रियाला सांग मेसेज बघायला. मी म्हटलं ठीक आहे बरं, रियाला मेसेज बघायला सांगायचं. मग विचार केला, इतक्या सकाळी या ईश्वरीने कशासाठी फोन केला आणि मेसेज कशाला सांगितलं बघायला. मला वाटलं नक्कीच काहीतरी शिस्त आहे, काय असेल, कोणी पाठवलं असेल, कशासाठी पाठवलं असेल, म्हणून बघितलं मी मेसेज.
0: म्हणजे ईश्वरीचा पण फोन आला होता? तू मला का नाही सांगितलंस? आत्ता ती मला चिडणार मी कॉल बॅक केला नाही म्हणून. थांब, तुझ्या मित्राचा फोन येऊ दे, मग बघ.
1: ए थांब थांब थांब, ए माझ्या फोनला हात नको लावू, थांब थांब.
0: हे बघ मी घेतला.
1: ए थांब थांब, अगं थांब,
0: हॅलो. हां
1: अगं
0: हॅलो. हां अन्वित दादा. अरे दादूड्या की नाही, बाहेर गेलाय बघ, मोबाईल विसरलाय घरी. नाही
1: अगं
0: नाही नाही, आत्ता संध्याकाळ शिवाय तो येणारच नाही बघ.
1: काय तू ना,
0: अरे एक्स्ट्रा लेक्चर आहे ना तुमचं.
1: काही सांगतेस?
0: तुला माहित नाही, तू नव्हतास. अरे पण दादूड्याने सांगायला होतं ना तुला.
1: अगं रिया तू
0: असे कसे रे मित्र? बर बर बर, जा आता लवकर, म्हणजे कॉलेजला लेक्चर मिस होणार नाही. बाय.
1: काय तू ना रिया, तू कशाला खोटं बोललीस? पण मी तुला सांगितलं होतं ना नको फोनला हात लाव म्हणून. आणि तुला माहिती आहे ना आज सुट्टी आहे ना, त्या बिचाऱ्याला विनाकारण आता हेलपाट होईल ना, मग आता तू मला बोलेल.
0: आत्ता कस आत्ता कस?
1: हे रिया तुला काय गरज होती का फोनवर
0: शांत बस
1: बोलायची?
0: बरं तू
1: पण तू कशाला खोटं
0: प्रत्येक वेळेस
1: बोललीस?
0: तुझं चालूच आहे.
1: अगं पण तुला माहिती आहे ना आज सुट्टी आहे ना, आणि त्या बिचाऱ्याला
0: अरे मग तू
1: विनाकारण
0: का नाही
1: हेलपाट
0: माझ्या
1: झाला
0: फोनला
1: ना.
0: का हात लावला तू?
1: पण मला सांग ना, त्याला खोटं कशाला सांगितलं, आता तो मला किती बोलेल बरं.
0: आता कसं वाटतंय तुला?
1: तू पण ना आता ठीक आहे ना, तुझं पण फोन येईल ना, मी पण बघतो आता. मग काय आता
0: बघ
1: राहू दे
0: बघ.
1: आता. आई आली वाटत. अरे पुष्पाजी तू.
2: अरे काय चाललंय एवढा आरडाओरडा? खालच्या गेट पर्यंत आवाज येतोय, काय झालंय?
0: अगं आजी.

0: गाजी तुला सांगू का ही ना रिया असेच करते माहिती का नेहमी अगं.
1: ए तू बोलू नकोस बरं, मी आधी सांगणार.
0: नाही नाही मीच आधी सांगणार आहे. नाही नाही तू थांब, मी बोलणार आहे. थांब थांब थांब ना, मी बोलणारच आहे आता.
2: अरे मला अशी दारातच उभी करणार आहात का? आत तर येऊ द्या, मग करूया न्यायनिवाडा.
1: न्यायनिवाडा? कोणावर अन्याय झालाय? कोणी केलाय? अपराध्याला कठोर दंड मिळायलाच हवा. न्यायाधीश महोदय, आम्ही आपणास अपील करतो.
0: आले बघा वकिलीनबाई, अजून लॉच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही पण आताच एकदम नामवंत वकील झाले, ते थाटात वावरत असते.
1: काय म्हणालास दादुड्या?
0: अगं मी असं म्हणालो की म्हणजे वकिलीनबाई आपलं थाटात स्वागत आहे, आपण यावं.
2: तुझी चारू आजी आणि रश्मी कुठे दिसत नाहीये?
1: अगं आजी, त्या दोघी ना बाजारात गेल्यात.
2: तरीच मला वाटलंच, खालपर्यंत तुम्हा दोघांचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच या दोघी घरात नसणार. तुमच्या भांडणाचं नेमकं कारण कळेल का?
0: अगं काय नाही
1: दादुड्या, तू शांत बस.
2: दोघी एकदम बोलू नका, एक एक करून सांगा म्हणजे कळेल तरी मला. रिया बोल, काय झालंय?
1: पुष्पाजी, हा दादुड्या हुकुमशाही चालवतो, प्रत्येक गोष्ट त्याला कळायलाच हवी असं त्याचं म्हणणं असतं बघ.
0: पण मी ना असं काही नव्हतं बर का.
1: मी का म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी? माझं म्हणून काही आयुष्य आहे की नाही?
0: पण मी मोठा भाऊ आहे ना तुझा.
1: तू सांगतो का सगळ्या गोष्टी मला? नाही.
2: अगदी बरोबर रिया. रिया ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा तिचा अधिकार आहे दादू.
0: काय बरोबर आहे, आज ठरवायचं आणि उद्या लगेच ट्रेकिंगला निघायचं.
2: ट्रेकिंगला कुठे जाणार?
0: हो हो ट्रेकिंगला जाणार. उद्या लगेच पळणार आहेत म्हणजे आहे का?
1: असं नाही आजी. नाही म्हणजे अजून स्थळ काही ठरलेलं नाहीये, तेच ठरवण्यासाठी आम्ही ऑनलाईन मीट घ्यायचं ठरवलं होतं ना, मग ते स्थळ ठरलं की मग निघू.
0: म्हणजे नुसतं स्थळ ठरवलं म्हणजे झालं, बाकी काहीच नाही.
1: एकदा स्थळ ठरलं की बॅग उचलायची आणि निघायचं. रोजच्या त्याच त्याच बोरिंग रुटीनला कंटाळलोत गं आम्ही, त्यातून बाहेर पडून निसर्गाच्या सहवासात जायचं. एकदम मूड फ्रेश होतो. छोटे

0: म्हणे झोला उठा के चले, उचलले जीप लावली टाळूला आणि घेतलं घमेलं चालले वाळूला. इतकं सोपं असतं का हे सगळं?
1: अगं मी तेच तर म्हणतोय ना आजी.
0: किती जणी जाणार आहात? सोबत कोण असणार आहे का? ट्रेकिंगचा अनुभव असणारं कोणी सोबत आहे की नाही?
1: मलाही तेच म्हणायचं आहे.
2: आता किती जणी जाणार, कोण येणार, काही ठरलं नाही अजून.
1: घ्या, यांचं हे पण ठरलं नाहीये की अजून किती जणी जाणार आहेत आणि लगेच चालल्या.
3: नाही म्हणजे आजी, मी, रिया, ईश्वरी आणि शर्वरी तर जाणार आहोतच, पण उरलेल्या 5 जणींपैकी कोणी एखादं दोन कमी जास्त येऊ शकतं.
1: बघ पुष्पा आजी, मुली मुली जात आहेत आणि ते पण शिवाय जे असं की एकदम असं ऐनवेळ ठरवलंय, काहीच नाहीये.
3: मग काय, मुली स्वतंत्रपणे ट्रेकिंगला जाऊ शकत नाही?
1: मी असं कुठं म्हणालो.
0: अगं पण याआधी तुम्ही कधी ट्रेकिंगला गेला आहात का? अनुभव आहे का तुम्हाला?
3: अगं आजी, पण
2: गेल्याशिवाय अनुभव कसा येईल?
0: अगं पहिल्यांदाच जाणार आहात ना, मग तशीच पाठीवर बॅग टाकून निघणार?
1: मी पण तेच म्हणत होतो.
3: कोणत्याही गोष्टीची पहिली वेळ जर असणारच ना आजी.
0: अगं हो ग बाई, पण कुणी अनुभवी माणूस सोबत असलं तर मार्गदर्शन मिळतं ना. अडचणी येत नाहीत.
3: अडचणी आल्या नाहीत तर त्याला तोंड कसं द्यायला आम्ही शिकणार? आमचा मार्ग आम्हाला शोधता आला पाहिजे की नाही ग?
0: अगं पण अजून कुठं जायचं तेच ठरलं नाही, तर कसं जाणार? खायला सोबत घेणार की रस्त्यात घेणार? बॅग मध्ये प्रवासाला आवश्यक काय काय घेणार? प्रवास जवळचा की लांबचा, त्या हिशोबानं तयारी नको का करायला? ज्या ठिकाणी जायचंय तिथे जायला जवळचा दूरचा मार्ग कोणता हे पण तर शोधायला हवं.
1: मग परत कोणता मार्ग सुरक्षित पाहिजे हा सगळा अभ्यास कधी होईल ना?
0: आणि लगेच निघायचं सकाळी.
1: बघ ना
2: अगं आजी, मोबाईल मुळे सगळं सोपं झालंय बघ. आता कोणाला काही विचारायची गरज नाही, मोबाईल मॅप लावला की जाता येत.
1: आणि आजी तुला सांगू का, हा मॅप आहे ना कधी कधी सकवेत सुद्धा आणतो बर का.
3: काही पण सांगतोस दादा तू.
1: अगं खरंच उत्कर्ष, तुला माहिती का मी खरंच सांगतोय. एकदा ना मी

0: मित्रांसोबत प्रवासाला गेलो होतो. मोबाईलवर मॅप लावला आणि आम्ही म्हणलं वा आता मोबाईल चांगला मॅप दाखवतोय त्या भरोश्यावर जाऊ. पण मॅपमध्ये बाई सांगत होती सरळ जा. आम्ही आपलं सरळ चाललोय पण आम्हाला काय माहिती ज्या रस्त्याला जायचं होतं त्या रस्त्याला वळसा घालून मग सरळ जायचं हे कुठं. पण माहिती का ती सांगती सरळ जा ती बाई आणि आम्ही आपलं बिचारे सरळ चाललोय. समोर गेलो तर एकदम तलाव आणि तरी ती बाई म्हणते सरळ जा. तिथं उलटा झाला असतो आम्ही.
1: मग काय केलं तुम्ही?
0: आता मग ते सरळ काय तलावच जायचं का? आम्ही काय करणार तिथं तलाव बघितला म्हणला तर इथंच थांबो जरा. मग तास दीड तास आम्ही तिथंच थांबलो. आजूबाजूचा कोणीच माणूस दिसे ना. जवळपास तास दीड तासांनी एक जण तिथलाच राहणारा माणूस आला. तो पण टू व्हीलरवर जाताना दिसला. म्हणला हा पण सरळ जातो की काय? मग नंतर त्याला विचारलं तो म्हणे या माझ्या मागोमाग. मग त्याच्या मागे मागे गेलो आणि रस्त्याला लागलो. नाही तर गेलोच होतो
2: तलावात.
1: रियाबाई काय म्हणत होता तुम्ही? कुणाला काही विचारायची गरज नाही. अग पुसे त्याची कधी ना नासे.
2: मग काय प्रत्येक गोष्ट विचारूनच करायची. आमचे निर्णय आम्ही केव्हा घेणार? आता आम्ही मोठ्या झालोय आमच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग?
1: उत्कर्षा स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ सांगशील?
2: स्वतंत्रता म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणं.
1: यातलं स्व आणि तंत्र हे दोन शब्द महत्वाचे. स्व म्हणजे
2: मी.
1: बरोबर. स्व म्हणजे स्वतः आपण. तंत्र म्हणजे रीती नीती पद्धती किंवा नियमांची बंधनं. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पद्धतीनं अनुसरण. मी माझ्या विचारानं ठरवलेल्या गोष्टींचं आचरण.
2: मी माझ्या विचारानं स्वतंत्रपणे वागणार तर मग बंधन कशाला?
1: बाळा याच ठिकाणी बऱ्याच वेळा गल्लत होते. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नव्हे. ताळतंत्र सोडून वागणं म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे बंधन.
2: बंधन
1: अधिक बंधन म्हणजे बंधन पण स्वतः स्वतःवर घालून घेतलेली बंधन. स्वातंत्र्य म्हणजे खूप काम.
2: खूप काम
1: पण स्वेच्छेनं केलेलं प्रामाणिक कर्तव्य. स्वातंत्र्य म्हणजे परिश्रम. आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम.
0: अगदी बरोबर.
1: जिथं बंधनं असतात ना तिथं सत्कार्य घडतं.
2: ते कसं?
1: मला सांग. पावसाचं पाणी डोंगर माथ्यावर पडतं आणि 12 वाटांनी वाहूनही जातं. त्याचा काही उपयोग होतो का?
2: नाही.
1: पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहून त्याला तटाघाटाची बंधनं घातली तर उपयोग निश्चित होईल की नाही?
2: बरोबर.
1: अनियमित जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
0: बघ रिया,
1: स्वतः अशी बंधनं स्वतःच निर्माण करायची आणि अगदी कसोशीनं ती पाळायची सुद्धा.
0: उत्कर्ष तू पण लक्षात घे.
1: म्हणजेच त्याला स्वतंत्रता म्हणतात.
0: पुष्पा आजी स्वातंत्र्याचा किती सुंदर अर्थ सांगितलास ना ग तू.
2: खरंच स्वातंत्र्याचा हा अर्थ आजच्या पिढीनं समजून घ्यायला हवा. स्वेच्छेनं आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम योग्य नियोजन स्वतः स्वतःला घातलेली बंधनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी ज्येष्ठांचं मार्गदर्शन. अशी बांधिलगी जपली तर खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत असं म्हणू शकतो.
0: बघ रिया आणि उत्कर्ष आता कळालं ना दोघींना स्वातंत्र्याचा अर्थ?
2: हो ना दादू.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने.
2: होऊया जरा हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं. हलकं फुलकं.
4: मैत्रिणींनो आताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकली. हलकं फुलकं भाग 15. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.

मैत्रिणींनो, चीटर या चित्रपटातील सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील अखिल जोशी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित नार्वेकर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. नमस्कार रसिक मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. मैत्रिणींनो, भारताच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष पूर्ण झाली आहेत. राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशाने विकासाची अनेक शिखरं गाठली आहेत. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ राष्ट्राची सीमा सुरक्षित असणं किंवा परकीय सत्तेतून मुक्त होणं एवढंच नाहीये. खरं स्वातंत्र्य तेव्हा अनुभवास येतं जेव्हा माणूस भीती, अन्याय, अंधश्रद्धा, संकुचित विचार, न्यूनगंड आणि मानसिक बंधनापासूनही मुक्त होतो तेव्हा. तर मैत्रिणींनो, स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत हा विषय आपल्याला बाह्य स्वातंत्र्याबरोबरच अंतर्मनातील स्वातंत्र्याचाही विचार करायला भाग पाडतो. या विषयाचे विविध पैलू उलगडून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. या विभाग प्रमुख आहेत मानसशास्त्र विभागाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथच्या. चला तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या आपल्या संवादाला विषयाला सुरुवात करूया.

0: डॉक्टर अपर्णा मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी खूप स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद. आणि
0: मॅडम, आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. तर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, पण मानसशास्त्राच्या दृष्टीनं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय?
1: मानसशास्त्राच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ जो होतो तो व्यक्तीवरती इतर कुणाचंही नियंत्रण नको आहे. व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. मग ते त्याच्या वर्तनावर असेल, त्याच्या विचारांवर असेल किंवा त्याच्या भावनांवरती असेल. दुसरं कोणीतरी त्या व्यक्तीला कंट्रोल नाही करत आहे. कसा विचार करायचा आहे, त्या भावना कशा हाताळायच्या आहे, मला नेमकं वर्तन कसं करायचं आहे, हे सगळे निर्णय जेव्हा व्यक्ती स्वतः घेतो तेव्हा आपण म्हणूया की तो स्वतंत्र आहे. दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरनं, इन्फ्लुएन्सवरनं तो हे जे करत नसेल ह्याचा अर्थ तो स्वतंत्र आहे. पण आपल्याला दिसतं की आपण कायम कुठल्या ना कुठल्या इन्फ्लुएन्समध्ये जर येत असू तर मात्र आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या स्वतंत्र नाही आहोत असं म्हणावं लागेल आपल्याला.
0: मग मॅडम, देशाला स्वातंत्र्य मिळाले इतकी वर्ष झालीत, पण प्रत्येक

0: पण म्हणूया की तो स्वतंत्र आहे. दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरनं, इन्फ्लुएन्सवरनं तो हे जे करत नसेल ह्याचा अर्थ तो स्वतंत्र आहे. पण आपल्याला दिसतं की आपण कायम कुठल्या ना कुठल्या इन्फ्लुएन्समध्ये जर येत असू तर मात्र आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या स्वतंत्र नाही आहोत असं म्हणावं लागेल आपल्याला.
1: मग मॅडम, देशाला स्वातंत्र्य मिळाली इतकी वर्ष झालीत, पण प्रत्येक व्यक्ती मनानेही स्वतंत्र असणं हे का आवश्यक आहे?
0: खूप जास्त आवश्यक आहे. कारण बघा, आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो त्यास आपल्याला त्रास होता. का त्रास होता? कारण माझ्यावर कुणीतरी काहीतरी लादत होतं. मला माझ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा काहीच नव्हत्या. तसंच आपण जे वर्तन करतोय, आपल्याला आपल्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती जर दुसऱ्या कोणाचं तरी नियंत्रण असेल तर मला अस्वस्थ होणारच आहे. कारण माणसाला स्वतःचे विचार आहेत, स्वतःच्या भावना आहेत, त्याला त्याच्या त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत. पण त्या पूर्ण करण्यासाठी जर त्याला स्कोपच मिळत नसेल, त्याला त्याला वाटच मिळत नसेल, तर त्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि मग त्यातनं आपण बघतो की मानसिक त्रासापासून ते मानसिक आजारापर्यंत जी वाटचाल आहे ती या स्वतंत्र स्वतःचे विचार, वर्तन, भावना नियंत्रित न करता येणं यामुळे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो.
1: अगदी अगदी. मॅडम, आता आपण मुलांसंदर्भात बोलूया, कारण लहान मुलांचे प्रश्न पण खूप महत्वाचे असतात. तर आजच्या मुलांना निर्णय घेण्याचं कितपत स्वातंत्र्य द्यावं, काय सांगाल तुम्ही?
0: स्वातंत्र्य निर्णयाचं बिलकुल दिलं पाहिजे. पण त्यात एक महत्वाची गोष्ट जी आपण बहुतेक वेळा विसरतो ती म्हणजे जबाबदारी.
1: बरोबर.
0: जर आपण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतोय ना, तर त्यासोबत जबाबदारी पण दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वर्तनाची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. म्हणजे मूल जर का चालतंय तर ते चालताना जे वर्तन करतंय त्याची जबाबदारी ही त्याची आहे, त्याच्या आईची असू नाही शकत. पण काय होतंय की पालकांना वाटतं मुलाची जबाबदारी माझी, म्हणजे त्याची सगळीच जबाबदारी माझी आहे. मूल जर अभ्यास करत नसेल तर ती जबाबदारी माझी नाही. मूल अभ्यास करत नसेल तर ते अभ्यास करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याला निर्णय घेऊ देत ना की मला किती वाजता अभ्यासाला बसायचं आहे. आपलं काम फक्त त्याला आठवण करून देणं आहे. मी नुसतं जबरदस्तीने त्याच्यावर गोष्टी लादल्या तर कदाचित धाकामुळे मूल आपलं करेलही ती गोष्ट, पण त्याचं मन त्याच्यामध्ये नसणार आहे. आणि किती दिवस आपण धाक दाखवणार आहे हाही प्रश्न आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिलंच पाहिजे निर्णयाचं. फक्त त्यात आपण जी एक गोष्ट विसरतो आहोत ती आहे जबाबदारी. की तू हे जर केलं तर ह्याची जबाबदारी तुझी असणार आहे. हे अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत आपण सांगू शकतो आणि ते वर्तनातनं आपण त्यांना शिकवू पण शकतो.
1: अगदी. जसं आता मॅडम तुम्ही बोललात की जबाबदारी देणं हे खूप महत्वाचं आहे, आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हे त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. आता जपान सारख्या ठिकाणी आपण बघितलं तर लहान मुलांना, म्हणजे अगदी जी मुलं शाळेत जातात त्यांना किती छान प्रकारे शिकवलं जातं स्वतःच्या जबाबदारीने प्रत्येक गोष्टी कसं ठेवणं वगैरे. आणि असे व्हिडिओज पण खूप व्हायरल होत असतात आणि आपण बघतो की त्या मुलांना मध्ये किती जबाबदारीची जाणीव आहे की आपण शाळेत जातो तर कसं वागलं पाहिजे आणि घरी आल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे. ते बहुतेक आपल्या अशा समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या भारतीय घरांमध्ये इतकंच दिसून येत नाही. तर ते पण खूप महत्वाचं आहे की मुलांना लहानपणापासूनच जर देशभक्त बनवायचं असेल किंवा आपल्या राष्ट्रप्रती त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करायचं असेल तर त्यांना जबाबदारीची जाणीव ही अगदी लहानपणापासूनच रुजवणं खूप महत्वाचं आहे. मॅडम, मोबाईल आणि इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात मुलांना स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा समतोल कसा शिकवावा लागेल? कारण सध्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाने सगळ्यांनाच आपल्या कब्ज्यामध्ये ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल तुम्ही?
0: बघा, प्रत्येक जसं आपण स्वातंत्र्य म्हणतो आहोत, जबाबदारी म्हणतो आहोत, त्याच्यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती आहे शिस्त. शिस्त लावणं आणि शिस्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये आपला आपला एक अलिखित नियम असतात आणि ते नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये ना ॲडजस्ट करून घ्या ही संकल्पना नाहीये. म्हणजे आपण आपल्या थोड्याशा एक किंवा दोन पिढी जर मागे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की हे करायचं आहे आणि करायचं नाही हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन सूचना होत्या.
1: बरोबर.
0: आता काय झालंय, करायचं आहे बघ जमलं तर, असा तो त्याच्यामध्ये जो सॉफ्टनेस आलाय ती गरज नाहीये. आपण काही पालक म्हणून आपण काही गोष्टी नियम म्हणून ठरवून द्यायच्यात की हे आपल्या घरात चालणार आहे आणि हे चालणारच नाहीये.
1: बरोबर.
0: मग मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये इतकाच वेळ बघायचा आहे आणि मग ते नियम सगळ्यांना लागू, हा म्हणजे फक्त मुलांना नाही, पालकांपासून घरात जे कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते नियम लागू असणार आहेत आणि तसेच लागू असणार आहेत. अगदीच काय म्हणत की खूपच काही वेगळा प्रसंग आला तर त्यावेळेला चर्चा करून त्या नियमात थोडाफार आपण फरक म्हणा किंवा मोल्ड करू शकतो, पण बाकी

0: खरेदीच्या वेळेला नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. मग मोबाईलच्या बाबतीत नियम असतील की मी मोबाईल बघत असेल तर इतकाच वेळ बघणार आहे, मी एकटी खोलीत बसून मोबाईल बघणार नाही, रात्री झोपताना सगळ्यांचे मोबाईल बाहेर असणार आहेत, कुणीही झोपताना बाजूला मोबाईल घेऊन झोपणार नाही आहोत. तर असे जर काही नियम आपण लावले आणि इंटरनेट सारख्या गोष्टी सुद्धा की मी काय बघते आहे काय नाही बघत आहे याविषयी मी जर बोलले किंवा विचारलं सांगितलं आणि ते वातावरण ठेवलं की सगळेजण एकाच ठिकाणी बसून मोबाईल बघतायत आणि तो वेळ मोबाईल बघायचा आहे काहीच हरकत नाहीये पण एकटं बघायचं नाही, या सगळ्या ज्या गोष्टी असे जर नियम आपण लावले ना तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण यावरती लहान मुलांच्या बाबतीत का होईना आपण नियंत्रण आणू शकणार आहोत.
1: अगदी अगदी मॅडम, पिढी बदलली ते विचारही बदलतात आणि मग त्या विचारांमध्ये विसंगतीही निर्माण होते आणि याच कारणामुळे पालक आणि मुलांच्या पिढीतील विचारांमधील अंतर अनेकदा संघर्ष निर्माण करते. मग हा संघर्ष कसा कमी करता येईल?
0: संघर्ष हरकत नाहीये. बघा, आपण जर सुरुवातीपासून मुलांना स्वातंत्र्य दिलंय, जबाबदारीची जाणीव दिली आणि नियम जर असतील तर हा संघर्ष कमीत कमी होणार आहे. आता आपले मुलं समजा लहानपणापासून नाहीये, आता आपण ऐकतो आहोत आणि आपल्या लक्षात येते की माझे मुलं आता किशोरवयीने, आता मी काय करू, आता मागे तर नाही जाता येणार. तर एक आपण असं करू शकतो की आपण मुलांशी संवाद साधू शकतो. संवाद साधताना पालक म्हणून आपण काही गोष्टी अगदी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते म्हणजे आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याला त्यांना लगेच सूचना करायच्या नाहीयेत, आपल्याला लगेच त्यांना सोल्युशन द्यायचं नाहीये, आपण समजून घ्यायचं आहे म्हणून ऐकूया. त्यांचं काय म्हणणं आहे, ते का बरं असं वागतायत, काय कारण आहे, हीच भाषा का वापरतायत, त्याच्या मागे त्यांचं त्यांचं असं काहीतरी कारण आहे, त्यांचं त्यांचं काहीतरी लॉजिक आहे, ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे चूक आहे ना, आमच्या काळात असं नव्हतं, तुम्हीच असे कसे आहात, हे सगळं मागे टाकावं लागेल. कारण आपल्या काळा म्हणजे पालकांच्या काळामध्ये मोबाईल नव्हताच, त्यामुळे त्यांना हे प्रश्न त्यांच्या आईवडिलांना नव्हते, त्याच्यामुळे त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाहीये.
1: अगदी.
0: आता प्रश्न नवी आहेत त्याच्यामुळे उत्तरं पण आपल्याला नवे शोधावं लागतील. जुन्या उत्तरांमध्ये याची उत्तरं नाहीयेत. त्यामुळे जर संघर्ष कमी करायचा असेल तर आपण मुलांचं ऐकून घेऊया. ऐकून घेणं म्हणजे मला ते मान्य आहे असं होत नाही. मी ऐकून घेऊ शकते आणि सांगू शकते ठीक आहे मला समजतंय तुला असं असं वाटतंय, पण मला आवडलेलं नाहीये, आपल्या घरात हे जमणार नाहीये.
1: बरोबर.
0: तू सांगू शकतेस, तू विचारू शकतेस, पण हे नाहीये, हे चालणार नाही.
1: अगदी.
0: असा जर संवाद असेल तर संघर्ष कमी होण्याचे चान्सेस आहेत.
1: बरोबर बरोबर. मॅडम, आता सोशल मीडियाने तर सगळ्यांच्याच मनावर भुरळ घातलेली आहे आणि सगळ्यांच्याच मनाचा ताबा घेतलेला आहेच. तर मग असं अनेकदा हे जे तरुण असतात ते स्वतः निर्णय घेण्याऐवजी इतरांचं अनुकरण करतात, कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं खूप आता खूप मोठं पीक फोपावलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. तर याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हे बघा, इन्फ्लुएन्स होणार आहेत मुलं. त्यांचं वयच असं आहे की त्यांच्यावरती बाह्य घटकांचा परिणाम होणार आहे. आता हा परिणाम होत असताना वाईटच होईल असं नाहीये, चांगलाही असू शकतो, है ना. फक्त पालक म्हणून आपलं असं आहे की जो काही जसा संवाद जर असेल ना तर आपण विचारू शकतो की असे कपडे तुला का घालावे असे वाटतायत, है ना, किंवा असंच का लिहावं असं वाटतंय, काय त्याच्या मागे तुझी भावना काय आहे, किंवा केसांना रंगच वेगवेगळे करावे वाटतात मुलांना, ते पाहिलेलं असतं, का बरं असं करावं असं वाटतंय, काय कारण असेल, तुला काय त्याच्यामध्ये मजा वाटते आहे, हे जर मी जाणून घेतलं ना तर मी म्हणेल की ठीक आहे तुला मजा वाटते पण मला तू असं छान नाही दिसत आहेस. आणि आई वडिलांचे पण मत मुलांसाठी खरंच महत्वाचे असतात, मग ते लावून बघतील. मग काही गोष्टी ज्या चालणारच नाहीयेत की रात्री मी 11:30 उशीरा येणार आहे कारण पार्टी आहे आणि पार्टी हे इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे मग सगळे माझ्या मित्रमैत्रिणी जात आहेत पार्टीला तर मला जायचंच आहे, तर तिथे आपण सांगू शकतो हरकत नाही. पण आपल्या घरात नियम काय आहे की 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी घरात यायचं.
1: बरोबर.
0: है ना, तर 10 वाजेपर्यंत तुला यावं लागणार आहे. तर असे जर नियम आणि या गोष्टी असतील आणि नसतील तर ते आता ठरवूया आपण, है ना, की आपण काही नियम घालूयात आणि हा संघर्ष जो असेल किंवा इन्फ्लुएन्स जो असेल तो आपण समजून घेऊ शकतो. त्यांचं वय असं आहे की ते इन्फ्लुएन्स होणार आहे पण आपण समजून घेऊ शकतो आणि आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
1: अगदी अगदी, खूप छान. मॅडम, आता आपल्या महिलांसाठीचा कार्यक्रम आहे हा आणि महिलांचे प्रश्न आपण घेतलेच पाहिजेत. तर आजही अनेक महिलांना घरात आणि समाजात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. सगळ्या घरात नाही म्हणत मी, पण काही काही घरांमध्ये असं होतं

0: मग याचा मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का?
1: हो हो खूप होतो. महिलांच्या बाबतीत तर आपल्याला खूप जास्त दिसून येतं, कारण त्यांच्या मनामध्ये ना खूप जास्त धुसफूस जी असते ना, आपण म्हणतो ना महिला खूप जास्त रिॲक्ट करतात, खूप खूप मोठं लाऊड रिॲक्ट करतात, तर त्याच्यामागे हे कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात की मला मला ठरवताच येत नाहीये, आणि ते इतकं त्यांच्यावर बिंबवलं जातं की काही वेळेला त्यांना निर्णय स्वातंत्र्य असून सुद्धा ते त्यांना उपभोगताच येत नाही, कारण त्यांना ती सवयच नसते. म्हणजे आपल्याला अशा कितीतरी महिला माहिती असतील किंवा आजूबाजूला पाहिल्या असतील की त्यांना खूप आवडतं काहीतरी करायला, पण त्यांना सवयच नसते. म्हणजे शॉपिंगला गेलाय, साडी घ्यायची आहे, पण मला लक्षातच येत नाही की काय करावं. म्हणजे जर स्वातंत्र्य एकदम दिलं की त्यांना समजत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी सुरुवात जर केली की आपण हे वापरलं पाहिजे, आपलं मत तर सांगूया ना. स्वातंत्र्य तुम्हाला कोणी येऊन म्हणणार नाही की ठीक आहे तू तुझ्या तुझ्या मनाचं कर, तर आपण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीत की मला असं वाटतंय की मी हे करूया का, अशा पद्धतीने करू का, असं इथून जर सुरुवात केली तर मनामध्ये होणारी जी धुसफूस आहे, जो ताण आहे, जी अस्वस्थता आहे ना, ती महिलांच्या बाबतीत कमी करता येऊ शकते, आणि त्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत.
0: अगदी अगदी. मॅडम, स्वातंत्र्य म्हणजे केवळ घराबाहेर जाण्याची मुभा नसून स्वतःचं मत व्यक्त करण्याची ताकदही आहे, मग याबद्दल आपण काय सांगाल?
1: मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे हे सांगता येणं म्हणजे माझं माझ्यावर असलेलं नियंत्रण आहे की मला हे जमतंय, मला हे नाही जमतंय, मला हे आवडतंय. आणि जितकं नियंत्रण माझं जास्त असेल स्वतःवरती, तितकं माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणार आहे. जितकं दुसऱ्यांचं नियंत्रण माझ्यावर असणार आहे, तितकं माझं मानसिक स्वास्थ्य खराब असणार आहे. त्यामुळे मला जर का माझं मत व्यक्त करता येत आहे, नुसतं व्यक्त नाही तर त्याप्रमाणे मला जर वागता पण येत असेल, तर माझं मानसिक स्वास्थ्य अधिक चांगलं राहणार आहे. मी गोष्टी अधिक सकारात्मक बघणार आहे, माझं काम करण्याचं स्पीड चांगलं असणार आहे, कारण माझ्यामध्ये नकारात्मकता कमी असणार आहे. जर सकारात्मकता जर जास्त असेल आपल्यामध्ये, तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकणार आहोत.
0: अगदी अगदी. मॅडम, आता जसं आपण म्हणतो की महिलांना वाईट वाटलं किंवा महिलांना दुःख झालं ते ती रडते, रडून ती मोकळी होते, म्हणजे तिला ती आपला रडून भावना व्यक्त करू शकते. पण जेव्हा एखादा पुरुष रडतो आणि त्या रडून आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हा हे मानसिक आरोग्यासाठी असं रडणं योग्य आहे की नाही?
1: बघा, भावना प्रगट करणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाही तर त्या तुमच्या शरीरावाटे व्यक्त होतात. मग आपण जे आजार बघतो ना, शारीरिक आजार, तर ते भावना व्यक्त न केल्यामुळे होतात. मग त्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत, मग प्रत्येकाचा आपली आपली पद्धत आहे व्यक्त होण्याची. मग पुरुषांना जर अगदी आताच्या काळामध्ये आपण मुलं बघतो की त्यांना रडू शकतात ही शक्यता आलेली आहे, जी पूर्वी नव्हते. याचा अर्थ त्यांच्या डोळ्याच्या ग्रंथींमध्ये वगैरे काही वेगळं काहीच नाहीये, सारखंच आहे, पण त्यांना सांगितलं की रडायचं नाही म्हणून. पण आता ते त्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. पूर्वी फक्त रागराग करणं, आरडाओरडा करणं, मारणं या पद्धतीने ते व्यक्त होत होते. आता ही एक अजून एक पद्धत आहे जी फक्त स्त्रियांमध्ये होती. सांगितलं जातं की चालणार आहे तुला, या पद्धतीने व्यक्त झालं तर चालणार आहे असं सांगितलं असल्यामुळे. पण आता आपण म्हणू की पुरुषांना पण ती अलाव केलं पाहिजे आपण, की ज्याला ज्या पद्धतीने भावना व्यक्त करायच्या आहेत, दुसऱ्यांना त्रास न देता त्या पद्धतीने भावना व्यक्त करायला पाहिजेत. त्यामुळे जर पुरुष रडत असतील तर ते उलट त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलंच आहे.
0: अगदी अगदी. मॅडम, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील सीमारेषा आपण कशी ओळखावी?
1: खूप खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे तर माझं स्वातंत्र्य आहे, एवढं तर मला मिळायलाच पाहिजे, पण ऍक्च्युली ते कुठेतरी स्वैराचाराकडे जात असतं. बघा, जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो आहे ना, तर त्यावेळेला तीन गोष्टी परत त्याच रिपीट होतात, पण त्या खूप महत्वाच्या आहेत. ते आहे माझी जबाबदारी, आणि दुसरं अजून एक महत्वाचं जेव्हा मी स्वातंत्र्य म्हणते आहे, त्यावेळेला ही जबाबदारी जी आहे ना ती माझ्याप्रती आहे, समाजाप्रती आहे, आणि त्यासोबतच माझा काहीतरी त्यामागे एक विचार आहे. मी जे पण वागणार आहे, जे काही करणार आहे, कारण ते माझं असणार आहे म्हणून आपण त्याला स्वातंत्र्य म्हणतो, तर माझं काहीतरी त्याच्यामागे विचार आहे, काही धारणा आहेत, काही लॉजिक आहेत. ज्यावेळेला आपण स्वैराचार म्हणतो ना, तर त्या स्वैराचारामध्ये कुठेही जबाबदारी नाही आहे. मी असं का वागले, मला वागावं वाटलं, जबाबदारी नाहीये त्याच्यामध्ये, किंवा त्यामध्ये काहीही लॉजिक नाहीये, त्याचं कारण नाहीये. त्यामुळे जेव्हा पण आपण वागतो आहोत, त्या वागण्याची जबाबदारी जर मी घेत असेल, त्या वागण्याच्या मागे माझा काहीतरी विचार असणार आहे, तर ते स्वातंत्र्य आहे. पण विचार नाहीये, कुठलं लॉजिक नाहीये, त्याची जबाबदारी मला घ्यायची नाही, तर तो स्वैराचार आहे.
0: मॅडम,

0: आपण लहान मुलांबद्दल, तरुणांबद्दल, स्त्रियांचे पुरुषांचे सगळेच प्रश्न झाले, पण आपले राहतात ज्येष्ठ नागरिक. वयोमान वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गमावल्यासारखं अनुभवतात. मग अशा वेळेस त्यांना मानसिक आधार आपल्याला कसा देता येईल?
1: बघ, काय परत तसंच आहे ना की मी माझे जर निर्णय घेत नसेल तर मला परावलंबी झाल्यासारखं वाटतं. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं शरीराचं बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की साथ नसते. म्हणजे मला खूप जरी वाटत असलं की असं पटकन जाऊन बाहेरून मी काहीतरी घेऊन यावं, पण माझं वय, माझं शरीर मला तशी साथ देत नाही. मग मला असं वाटतं की जाऊ दे, मग नकोच ते आपण घ्यायला. तर त्याच्यामुळे त्यांना परावलंबित्व वाटतं. तर अशा वेळेला जी घरातली बाकीची लोक आहेत ना, तर त्यांनी थोडंसं विचारावं त्यांना की काय हवं आहे, काय करताय. एक आपण असं जसं वेळ ठरवू शकतो की 15-20 मिनिटं त्या जे वयोवृद्ध लोक आपल्या घरात आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना काय हवंय, काय आवडतंय, काय नको आहे, हे जर आपण त्यांना थोडंसं बोललं तर ते सांगतील की अरे मला असं आजकाल करावंच वाटतं पण जमत नाहीये मला. तर मग आपण त्याची काही मदत करता येईल का? मग आपण विचारू शकतो की मी काही मदत करू शकते का त्याच्यामध्ये तुम्हाला, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी माझे निर्णय मी घेऊ शकणार आहे. जसं मोबाईलमध्ये त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्यांना समजत नाही, मग अशा वेळेला ते बाकी जे आपले जे घरातले तरुण मुलं आहेत ते सांगू शकतात की अरे तुम्ही हे असं वापरू शकता, अशा पद्धतीने करू शकता. बऱ्याचदा सांगितल्यावर लक्षात येत नाही, त्यांना लिहून देऊ शकता तुम्ही पहिले टप्पा हा, नंतर हा, नंतर तो. तर अशा पद्धतीने त्यांना आपण सपोर्ट जर दिला त्यांना, तर मला असं वाटतं की त्यांना जी कमीपणाची भावना आहे, आपलं वय झाल्यामुळे जे नैराश्य त्यांच्यामध्ये येण्याची शक्यता आहे, ते आपल्याला कमी करता येऊ शकतं.
0: अगदी अगदी. मॅडम, स्वतःची निर्णय घेता येत नसल्यास ताण, नैराश्य किंवा चिंता वाढू शकते का?
1: हो हो हो. म्हणजे निर्णय न घेता येण्यामुळेच आपण म्हणू की ताण, चिंता, नैराश्य हे सगळं येते, कारण माझा कंट्रोलच नाहीये माझ्या कोणत्याच गोष्टीवरती. त्यामुळे एकदा ते आलं की मग या बाकीच्या गोष्टी कमी होणार आहे, ताण असेल, नैराश्य असेल, ते कमी होईल.
0: आणि मॅडम, बऱ्याचदा काय होतं की आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात थोडीशी पसंती जास्त देतो, तर अशा वेळेस सतत इतरांच्या अपेक्षांप्रमाणे जगण्याचा जर आपण प्रयत्न करत असू तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होऊ शकतो का?
1: हो. बघा, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मतानुसारच जर वागायला लागलो ना, तर आपला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, तो कमी व्हायला लागतो. कारण मी का ऐकते, कारण मी चांगली नाहीये म्हणून मी दुसऱ्याचं ऐकते. मग मी चांगली नाही, मी चांगली नाही, मग माझा सेल्फ रिस्पेक्ट जर कमी असेल तर माझ्यातला आत्मविश्वास पण कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला म्हणजे ते काय म्हणून की एक सर्कल सारखं, एक रिंगण आहे की मी दुसऱ्याचं ऐकते, का ऐकते, माझ्या मनाचं करत नाही, कारण मला असं वाटतं मी तेवढी चांगली नाहीये. मग मी चांगली नाहीये तर मग मला काही करता येत नाही, मला काही करता येत नाही, मग मला परत वाटतं मी चांगली नाहीये. मग म्हणून आपण कधीतरी स्वतःच्या मनाचं पण करायला हरकत नाही.
0: अगदी अगदी. मग नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य मानसिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे?
1: खूप आवश्यक आहे. नाही जर म्हणता आलं तर आपला जो मानसिक त्रास आहे ना, तो मला असं वाटतं फक्त 3-4% राहील, बाकी इतका कमी होऊन जाईल. जिथे मला नाही म्हणायचंय तिथे मला नाही म्हणता आलं पाहिजे.
0: बरं,
1: नाही म्हणत असताना फक्त स्वतःला सांगा की मी का नाही म्हणतीये. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण जर स्वतःला सांगितलं की या कारणामुळे मी नाही म्हणतीये, तर आपल्याला नाही म्हणणं जरा सोपं नाही म्हणणार, पण जमू शकेल आपल्याला, असं म्हणूया.
0: अगदी अगदी. मॅडम, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. शेवटी जाता जाता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लहान मुलं, तरुण, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
1: मला असं वाटतं की आपल्या वर्तनाची जबाबदारी आपण घेऊया. मी जे काही वर्तन करणार आहे त्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या भावना, माझे जे विचार आहेत त्याची मला जाणीव असली पाहिजेत की नेमके मला आता काय वाटतं आहे, माझे विचार काय येत आहेत, याची जाणीव मी जर ठेवली तर मला असं वाटतं की आपण खूप चांगले नागरिक, खूप चांगले व्यक्ती म्हणून जगू शकणार आहोत. आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, हे त्यांनी अधिक चांगलं होणार आहे. तर या दोन गोष्टींकडे आपण लक्ष देऊया.
0: अगदी अगदी. खूपच सुंदर. मैत्रिणींनो, आजच्या संवादातून आपण जाणून घेतले की राष्ट्राचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जागरूक नागरिक असणं किती आवश्यक असतं आणि मनाचं स्वातंत्र्य जपण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास, विवेक आणि जबाबदारींची जाणीव तितकीच महत्वाची असते. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्यात आणि मौल्यवान मार्गदर्शन केले डॉक्टर अपर्णा अष्टपुत्र शिसोदे मॅडम यांनी. तर यासाठी मॅडम तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. विषय होता स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत.

मतणींनो, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, कोथिंबीर वडीत आपण नेहमीच करतो, पण त्यात आणखीन एक छानसा पदार्थ घालून ही कोथिंबीर वडी आणखीन पौष्टिक आपण करू शकतो. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ताजा किसलेला नारळ 1 कप, बेसन 1/2 कप, कोथिंबीर 1/2 कप, हिरव्या मिरच्या 2, जिरे 1/2 टीस्पून, हळद चिमूटभर, मीठ चवीनुसार आणि तेल 2 टीस्पून. मग याची कृती कशी करायची? तर नारळाचा किस, बेसन, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, हळद आणि मीठ एकत्र करून थोडं पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करायचं. कढईला थोडं तेल लावून हे मिश्रण समप्रमाणात पसरवायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजवायचं आणि नंतर मिश्रण घट्ट झाल्यावर थंड होऊ द्यायचं आणि वड्या कापायच्या. इच्छेनुसार मोहरी आणि जिऱ्याची हलकी फोडणी देऊन सर्व्ह करायचं. आणि बरं का, हिरवी चटणी, दही किंवा गरम चहा सोबत ही वडी अतिशय स्वादिष्ट लागते.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचं 1 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. चित्रपट आहे मल्हारी मार्तंड. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार.

0: श्रोते हो, चित्रपट गीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपार

12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे जगाच्या पाठीवर. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता

ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील गीत. ग.दि. माडगूळकर यांची रचना आहे आणि वसंत देसाई यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागामधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार। सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंड

ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागामधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. आज 14 ऑगस्ट. आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले, असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभं केलं. प्रतिकूल परिस्थितीचं यशात रुपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो. तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली. फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली. 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता. या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या. अनेक नागरिकांना आपली घरं, संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं असं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांचा संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार

0: तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळमध्ये रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यधाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जप्पलताई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंश झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7 मानांकित इगा श्वियांकिता हिनं 2 मानांकित एलेना रायबिकिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियांतिकाचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात. दुपारचं 1:40 झाली आहेत. आता

0: ऐकूया नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं आहे संजय पाठक यांनी.
1: श्रोते हो नमस्कार, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकवर पावसाची कृपा. भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून पाहणी. राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा. आकांक्षित योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या 5 तालुक्यांचा समावेश. आणि निफाड इथे मल्टी लॉजिस्टिक्स पार्क विकसित होणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
2: गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यावर वरुण राजाने चांगली कृपा केली, त्यामुळे महिनाभर जोरदार पाऊस झाला. आता मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे, त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6.5 लाख हेक्टर इतकं असून त्यापैकी 6,19,729 म्हणजेच 97% हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसामुळे सर्व 24 जलाशय पूर्ण भरले असून नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण सुमारे 97% भरले आहे. त्यामुळे या धरणातून विसर्ग करावा लागला तर नंदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 25 TMC पाणी विसर्गाने जायकवाडीसाठी रवाना करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आणि बागलाण या तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहे. सर्वाधिक 4.3 रिश्टर स्केल इतका धक्का बसला. दिंडोरी सुरगाणा पट्ट्यात एकाच दिवशी 4 ते 5 वेळा धक्के बसल्यानं काही ठिकाणी घरांना तडे गेले तसेच रस्तेही दुभंगले आहेत. ह्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शास्त्रीय दृष्ट्या हे धक्के सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय पथकानं नाशिकमध्ये भेट दिली. सुरगाणा आणि कळवण या तालुक्यांमध्ये भूकंप मापन यंत्र बसवली आहेत, त्यामुळे धक्क्यांची अचूक नोंद होणार आहे. तसंच यामुळे पुढील उपाययोजना करणं शक्य होईल. नाशिकच्या महर्षी गौतमी गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीनं चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळा राज्याचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. युवकांनी विज्ञानाबरोबरच प्राचीन ज्ञानाची प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन यावेळी राज्यपालांनी केलं. यावेळी विविध राष्ट्रीय वेद पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला नाशिकच्या महापौर हिंगोरी आडके तसंच आयोजक वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. नाशिक तालुक्यातील शिलापूर इथं केंद्रीय संस्कृत विद्यापीठ उभारण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 42 एकर जमिनीचा सातबारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. प्रस्तावित परिसरासाठी 400 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्यानं लवकरच त्यावर कार्यवाही होईल. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक R.G. मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश पवार यांनी हा सातबारा स्वीकारला. राज्य शासनाने आकांक्षित योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 5 तालुक्यांची निवड केली आहे. यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण आणि पेठ या तालुक्यांचा आकांक्षित योजनेत समावेश केला आहे. सामाजिक आणि आर्थिक तसंच प्रशासकीय पातळीवर मागासलेल्या या तालुक्यांच्या विकासासाठी ही निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी 5 कोटी असं एकूण 25 कोटी रुपये या तालुक्यांच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. या निधीतून शिक्षण, आरोग्य, अन्न, मूलभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या राज्य डार्क स्काय धोरणाशी सुसंगत उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उदमाळ या गावाची डार्क स्काय समुदाय गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. एस्ट्रो टुरिझम संकल्पनेनुसार या गावात अंधाऱ्या रात्री आकाशगंगेचे निरीक्षण करण्यासाठी ही निवड झाली आहे. या गावात प्रकाश प्रदूषणापासून दूर ठेवत चांदण्याचे निरीक्षण केले जाईल तसंच गावातील खगोल पर्यटनाला यामुळे चालना मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लॉजिस्टिक आणि निर्यातक्षमतेला नवी गती देण्यासाठी निफाड येथे प्रस्तावित मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येणार आहे. या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि JNPT चे उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत नाशिक मध्ये महत्वाची बैठक झाली. प्रस्तावित निफाड ड्रायपोर्ट हे नाशिक चेन्नई महामार्ग, नाशिक परिक्रमा मार्ग, समृद्धी महामार्ग, ओझर विमानतळ आणि रेल्वे मार्गाशी जोडलेले असल्यानं बहुपद्धती कनेक्टिव्हिटीचा मोठा लाभ मिळणार आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
0: नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.

0: आपण ऐकत होतात.
1: दुपारचे 1 वाजून 45 मिनिटं झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया योगिता बर्वे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲप

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: मराठी साहित्यात राम गणेश गडकरी कवी, नाटककार आणि विनोदकार म्हणून अजरामर आहे. एकच प्याला, प्रेमसंन्यास, भावबंधन यासारख्या नाटकांनी आणि गोविंदा गजांच्या कविता यांनी त्यांना अमरत्व प्राप्त करून दिलं आहे. त्यांच्या साहित्याइतकीच त्यांची उपलब्ध पत्रंही अभ्यासकांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. जरी त्यांच्या पत्रांचा स्वतंत्र मोठा संग्रह उपलब्ध नसला, तरी उपलब्ध पत्रातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, साहित्यिक दृष्टिकोनाचे आणि समकालीन साहित्य विश्वासी असलेल्या त्यांच्या नात्याचे आपल्याला दर्शन घडते. विशेषतः गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना त्यांनी लिहिलेलं पत्र हे मराठी पत्रसाहित्यातील महत्त्वाचं दस्तऐवज मानलं जातं. गडकरींच्या पत्रांचा विचार करताना सर्वप्रथम त्यांच्या गुरुनिष्ठेचा उल्लेख करावा लागतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याविषयी त्यांना अपार आदर होता. त्यांच्या पत्रांमध्ये गुरुबद्दलचा कृतज्ञ भाव, विनम्रता आणि आत्मीयता प्रकर्षानं दिसून येते. स्वतःच्या लेखनातील गुणाचं श्रेयही ते गुरूंना देतात. त्यामुळे ही पत्रं केवळ संवाद न राहता गुरुशिष्य परंपरेचं उदाहरण बनतात. गडकरी यांच्या पत्रातून त्यांच्या साहित्य निर्मितीची प्रक्रिया देखील समजते. नाट्यलेखन, भाषेची शैली, पात्रांची उभारणी आणि साहित्याबद्दलची त्यांची भूमिका याविषयीचे त्यांचे विचार यातून व्यक्त होतात. त्यांच्या मनात साहित्य ही केवळ करमणुकीची गोष्ट नसून समाज प्रबोधनाचं आणि मानवी मन समजून घेण्याचं प्रभावी माध्यम आहे अशी धारणा होती. त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना लिहिलेलं पत्र बघूयात. ते लिहितात, गुरुवर्य तातासाहेब, माझ्यासारख्या विषम स्थितीतल्या आणि अदृश्य योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकी वर्ष उदार हृदयानं बरोबरीच्या मित्रपणाचा थोर मान देत आला, वेळोवेळी माझ्या चुकल्या बालबुद्धीला वडीलपणानं सामुपदेशन करीत आला, कधीमधी जर वेडेपणानं माझ्याकडून जर आपला उपमर्द झाला असता त्यांचीही बंधुप्रेमानं क्षमाच करीत आला, आजवर मी लिहिलेल्या वेड्यावाकड्या शब्दांचं पितृतुल्य प्रेमानं प्रोत्साहनपर कौतुकच करीत आला, याप्रमाणे एक ना दोन हजारो उपकारांचं आज एकत्र स्मरण करून अंतःकरण कृतज्ञतेनं उचंबळून येत आहे आणि त्या कृतज्ञतेचे अश्रूच आज मी भक्तिभावानं आपल्या परमपूज्य चरणी वाहत आहे. माझ्या सबंध पुस्तकाची आपण लिहिलेल्या एखाद्या शब्दाइतकी सुद्धा किंमत नाही हे मी जाणून आहे, पण हा प्रश्न योग्यतेचा नाही. बाळ गोपाळाने भक्तिभावाने वाहिलेल्या पत्तराची फुलं झाली या कथेत ऐतिहासिक सत्य मात्र खास आहेत, तोच प्रकार कृतज्ञतेचा आहे. आपले लेख वाचून मला चार शब्द लिहिता आले तेव्हा यात जे चांगलं असेल ते आपलंच आहे, त्याचा आपण स्वीकार करालच, आणि जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्वक उदारतेनं कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार. आपला कृपाभिलाषी राम गणेश गडकरी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे. त्यांनी हे पत्र 20 डिसेंबर 1912 रोजी लिहिलेलं आहे. गडकरींच्या पत्रांचा ऐतिहासिक आणि संशोधनात्मक उपयोगही मोठा आहे. त्यांच्या साहित्य निर्मितीचा कालखंड, तत्कालीन नाट्यविश्वातील घडामोडी आणि त्यांच्या वैचारिक भूमिकांचा अभ्यास करण्यासाठी ही पत्रं महत्त्वाची साधनं आहेत. प्रत्येक पत्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू उलगडते, त्यामुळं त्यांच्या पत्रांचा अभ्यास केल्याशिवाय गडकरींचं संपूर्ण साहित्यिक व्यक्तिमत्व उलगडणं कठीणच आहे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे चांगल्या उत्पादनासाठी सिंचन महत्त्वाचं. वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. नमस्कार मंडळी. मंडळी, आपली शेती ही निसर्गावर आधारित आहे. पिकाच्या वाढीसाठी पाणी, माती, हवा, सूर्यप्रकाश याचबरोबर शेतकऱ्यानं केलेलं व्यवस्थापन हे सर्व महत्त्वाचं आहे. या सगळ्याचा जर योग्य मेळ साधला गेला तर चांगलं उत्पादन मिळू शकतं. यामध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक. पिकाला योग्य

योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं दिलेलं पाणी सिंचन हे उत्पादन वाढीची गुरुकिल्ली आहे. पिकाच्या वाढीसाठी पाणी हा जो मूलभूत घटक आहे, त्यामध्ये बियांचं अंकुरण, उगवण होणं, जमिनीतली अन्नद्रव्य पिकांपर्यंत पोहोचणं, पानांमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुरळीत चालणं आणि वनस्पतीचं तापमान नियंत्रित ठेवणं अशा अनेक गोष्टींसाठी पाणी हवं असतं. पाण्याची जर कमतरता भासली तर पीक अशक्त होतं आणि पाणी जास्त झालं तर पिकाची मुळं खोडं कुजण्याची शक्यता असते. मंडळी, पिकाला पाणी देणं म्हणजे सिंचन ही ढोबळ व्याख्या जरी असली तरी पिकांना कोणत्या पद्धतीनं पाणी द्यायचं, कधी पाणी द्यायचं आणि किती पाणी द्यायचं याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. यासाठी सिंचनाचं वेळापत्रक आखलं पाहिजे, म्हणजेच पिकाला कधी पाणी द्यायचं आणि किती पाणी द्यायचं हे ठरवलं पाहिजे. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. तसंच प्रत्येक पिकाची पाण्याची आवश्यकतासुद्धा वेगवेगळी असते. जमिनीचा प्रकार, हवामान आणि पिकाच्या वाढीची अवस्था यावरून पाणी व्यवस्थापन बदलत असतं. तसंच पिकाच्या वाढीमध्ये काही अवस्था या पाण्यासाठी संवेदनशील असतात. या काळामध्ये जर पाण्याचा ताण पडला तर उत्पादनामध्ये घट येते. म्हणून प्रत्येक पिकाची पाण्याची संवेदनशीलता जाणून घेऊन त्यानुसार योग्य ते बदल करणं आवश्यक आहे. कार्यक्षम सिंचनामुळं पाण्याची सरासरी 25 ते 70% बचत होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा 15 ते 40% वाढ दिसून येते. जमिनीमध्ये ओलावा जपण्यासाठी योग्य वेळी मशागत करणं, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवणं, जमिनीचं आच्छादन करणं अशा काही गोष्टींचा वापर करता येऊ शकतो. पाण्याबरोबर खतं ही पिकांच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचतात, त्यामुळे खतांचा संतुलित प्रमाणात वापर करण्याची गरज असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडणं हेही खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करणारी वाणं आणि पाण्याचा कार्यक्षम पद्धतीने वापर करणाऱ्या पद्धती यांची निवड करणं आवश्यक आहे. मंडळी, पाण्याचं सर्व दिशांना व्यवस्थितपणे आणि एकसमान असं वितरण होण्यासाठी जमिनीचं सपाटीकरण करणंसुद्धा आवश्यक आहे. तसंच सिंचनाच्या ताणाचे किंवा आधिक्याचे परिणाम हे कीड रोगांना आकर्षित करू शकतात. म्हणून पीक संरक्षणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता जपण्यासाठी आणि कीड रोगांची साखळी तोडण्यासाठी पिकांमध्ये फेरबदल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपली शेती ही जरी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असली तरी सिंचनासाठी आपण पाण्याची जी उपलब्धता निर्माण करतो त्याचं कार्यक्षम पद्धतीनं सिंचन कसं करायचं याबाबत माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत चांगल्या उत्पादनासाठी सिंचन महत्त्वाचं याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात फिशर म्हणजे काय याविषयी. एम एस शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतील त्वचेला पडलेली छोटीशी चीर किंवा भेक. सुरुवातीला ही भेक खूप लहान असते, पण प्रत्येक वेळी शौचाला जाताना ती पुन्हा पुन्हा ताणली जाते, ज्यामुळे ती चीर भरून येत नाही आणि वेदना वाढत जातात. फिशर होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया. बद्ध कोष्ठता हे प्रमुख कारण आहे. तसेच कमी पाणी पिणे, अधिक जोर लावून शौच करणे, लो फायबर डाएट, वारंवार जुलाब होणे, तासनतास बसून राहणे, शौचाची इच्छा दाबून ठेवणे, महिलांमध्ये विशेषतः प्रसूती दरम्यान हा आजार होतो. अनेक लोक वेदनेच्या भीतीने शौच रोखून ठेवतात, पण त्यामुळे शौच आणखी कडक होते आणि दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होतं. लक्षणे: सर्वप्रथम शौच करतेवेळी किंवा शौच झाल्यानंतर तीव्र वेदना होणे. अनेक रुग्ण सांगतात की ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्याप्रमाणे वेदना होतात. ही वेदना शौच झाल्यानंतरही अर्धा तास, एक तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. शौचावाटे रक्त पडणे: रक्त हे लाल ताजं असं पडतं आणि विशेष म्हणजे शौचाला चिटकून किंवा लागून येतं. काही रुग्णांमध्ये खाज येणे, गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस कोंब येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. ह्याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. ॲक्यूट फिशर म्हणजेच नुकतीच तयार झालेली चीर किंवा भेग. क्रोनिक फिशर म्हणजे याचा गंभीर स्वरूप. ह्याचं निदान हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे आपण करू शकतो. यामध्ये डॉक्टर हे गुदद्वाराची तपासणी करतात, ज्यामध्ये रोगाचे निदान व त्याची अवस्था समजण्यास मदत होते. आता उपचार: सुरुवातीच्या काळामध्ये औषधी उपचार घेणे व खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे, जसे भरपूर पाणी पिणे, फायबर रिच आहार घेणे, ताजे फळं भाज्या खाणे, व्यायाम करणे, सिट्स बाथ म्हणजेच गरम पाण्याच्या टोपल्यामध्ये शेक घेणे इत्यादी करणे, यामुळे 60-70% लोकांना फरक पडतो. परंतु काही रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजार हे गंभीर होतो. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आधुनिक लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये कमी रक्तस्त्राव, कमी वेदना, बिना चिरफाड, बिना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते. तसेच ऑपरेशन नंतर 6 तासात रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. शेवटी सर्व श्रोत्यांना माझा एकच सल्ला आहे, शौचाला जाताना रक्त पडणे, वेदना होणे हे समस्या सामान्य नाही. वेदना सहन करू नका, स्वतःहून औषधी घेत बसू नका किंवा लाजे खातर उपचार टाळू नका. वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फिशर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासांपासून बचाव होतो. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फिशर म्हणजे काय याविषयी एम एस शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित केला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाले आहेत. आता परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळं पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोळक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसे संसाधनं पुरवते, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याचा अर्थ असा की सर्व लोकांना सुखाने जगण्यासाठी ही पृथ्वी पुरेसे अन्न, पाणी आणि जागा देते, परंतु जेव्हा काही लोक गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वतःकडे घेतात तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. मानवाच्या विकासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या, परंतु याच विकासाने पर्यावरणावर मात्र मोठा ताण निर्माण केला आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. खरं तर पृथ्वीवर अनेक नैसर्गिक उत्पाद घडत असतात आणि त्यातून निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं, तरीही ते पुन्हा पूर्ववत करण्याची क्षमता निसर्गात असते. परंतु मागील काही वर्षात मानवाच्या अतिलालसेने पर्यावरणामध्ये मात्र अपरिवर्तनीय, नॉन रिपेरेबल असे बदल झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित हानी झाली आहे. त्यासाठी मानवाच्या गंभीर चुका कारणीभूत आहेत. मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे जंगलतोड. सुरुवातीला केवळ गरजेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी म्हणून लागणारं लाकूड अल्प प्रमाणामध्ये माणसांनी जंगलातून मिळवलं, परंतु त्यानंतर मात्र अतिलोभापायी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलांचा नाश माणसांनी केला आणि त्यामुळे अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला. आपल्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून अतिरेकी प्रमाणात केलेल्या रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या वापरामुळे पाणी आणि माती दूषित झाली आहे. अत्यंत घातक रासायनिक पदार्थ अन्नसाखेच्या माध्यमातून प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये आता शिरले आहेत. शहराभोवती वाढलेल्या उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांमुळे तर शहराभोवतीची हवा आणि पाणी घातक स्तरापर्यंत पोहोचली आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वाहनांची वाढ, त्यातून होणारा जीवाश्म इंधनांचा वापर आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या जसे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आम्ल वर्षा हे देखील मानवी कृत्यांचेच दुष्परिणाम आहेत. खनिजांसाठी आणि निम्न दर्जाच्या गौण खनिजांसाठी डोंगराचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातून प्रचंड जमिनी नापिकी होत आहेत. हवेतील प्रदूषण हे देखील त्यातूनच वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणांमुळे देखील पाण्याचे स्रोत कायम बाद होत आहेत. वनस्पती आणि वृक्षांची बेधुंद कत्तल केल्यामुळे परिसरातील जैवविविधता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे, मातीची सुपीकता घटली आहे आणि त्यामुळे वरचेवर उत्पादन क्षमता कमी होत आहे. पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी कमी होत असल्याने भूजल पातळीत घट झाली आहे, मातीची सुपीकता घटत आहे, परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. मानवाने केलेल्या या सर्व चुकांचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहे. तेव्हा विकासाची नव्याने व्याख्या आपल्याला करावीच लागेल. विकास हा निसर्गाचा शत्रू नसून मित्र असायला हवा. विकास हा निसर्गस्नेही असायला हवा. आपण त्यासाठी लक्षात ठेवावे की पृथ्वी आपल्या पूर्वजांची देणगी नाही, ती आपल्या पुढील पिढ्यांची ठेव आहे. धन्यवाद श्रोते हो.
0: श्रोते हो, आताच आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळं पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोळक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 थोड्याच वेळात दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

चे 2:30 वाजले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया किशोर काळे यांनी गायलेला राग भीमपलासी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत अब तो सुनरे. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत कैसे बताओ. त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे राजेंद्र जोहरापूरकर यांची. ऐकूया किशोर काळे यांनी गायलेला राग भीमपलासी.

0: किशोर काळे यांनी गायलेला राग भीम पलासी आपण ऐकला. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती राजेंद्र जोहरापूरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनी

0: च्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रगीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यासह मुले मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: आज 14 ऑगस्ट. आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतरही असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांच्या संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 1,664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. यापैकी 20 जणांना शौर्य पदकं, 3 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली शहरात सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यवतमाळमध्ये

0: तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज या पदयात्रेचं आकर्षण ठरला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं हा खटला रद्द केल्याचा आदेश दिला. अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. गडचिरोलीमध्ये जप तलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. हे मृत्यू सर्पदंश, सिकलसेल, गंभीर आजार, अपघात आणि आत्महत्यांमुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारतर्फे आदिवासी समाजातील मुलांसाठी 500 शासकीय आणि 513 अनुदानित निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात. गेल्या 2 वर्षात शासकीय आश्रमशाळेत 384 तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थींच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:17 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकता AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली. यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय दिला आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात तक्रारदारांनी आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 71 अंकांची घसरण झाली आणि तो 78,009 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 30 अंकांची घसरण नोंदवत 24,366 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:15 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 आणि 13 सेकंद झालेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत संध्या.

0: रूप कुमार राठोड आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत होतं मध्यम वर्ग या चित्रपटातलं. गीतरचना होती बाबासाहेब सौदागर यांची, संगीतकार होते गुणवंत सेन.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

ओमकार मंगेश आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं ऑन ड्युटी 24 तास या चित्रपटातलं. या गीताला संगीत होतं ओमकार मंगेश यांचं. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

शंकर महादेवन आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं. श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना होती, संगीत होतं अजित समीर यांचं. गीतसंध्या कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत पावनखिंड या चित्रपटातलं.

कैलाश खेर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं दिग्पाल लांजेकर यांचं शिवरायांचा छावा या चित्रपटातलं. संगीत होतं देवदत्त मनीषा बाजी यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत संध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आता 5:30 युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युववाणीच्या प्रिय अमूच्या भारत देशात या संगीत कार्यक्रमात राष्ट्रभक्तीची गाणी. तेव्हा युववाणी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत.

0: नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, प्रिय आमूच्या भारत देशा ह्या युववाणीच्या खास कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही भारताच्या विकासात तरुणाई सर्वच क्षेत्रात सर्वात मोठा वाटा उचलते आणि याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आजच्या देशप्रेमाने भरलेल्या संगीतमय मैफलीत माझ्यासोबत आपल्या दोन युवा मैत्रिणी देखील आहेत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मी रेवा दीक्षित.
2: हॅलो, मी रावती मेढेकर.
1: आणि आम्ही दोघीही आजच्या या खास मैफिलीत राष्ट्रभक्तीची गाणी गाणार आहोत.
0: हिंद, भारत, स्वातंत्र्य, आपला देश, देशाचा स्वातंत्र्य दिन, ह्यातला एक जरी शब्द ऐकला तरी देशभक्तीचा जाज्वल्य लाभा प्रत्येकाच्या नसानसातून वाहू लागतो. आपल्या प्रिय तिरंग्याची छबी आपल्या सर्वांच्या डोळ्यात दिसायला लागते. राष्ट्रगान तनामनातून वाहू लागते. कला, संस्कृती, तंत्रज्ञान ह्या सर्वात नेहमीच अग्रेसर असणारा आपला देश उद्या 80 वर्षांचा होतोय. आज जगभरात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश कोणता असेल तर तो भारत आहे. अंतराळात झेप घेणारा, ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकणारा, जगभरात स्टार्टअप्स उभे करणारी, संशोधनात नवे विक्रम करणारी भारतातली तरुणाई ही आता आपल्या देशाची ओळख होते आहे.

उत्कर्षताई, आपल्या सर्वांना माहिती आहे की 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या काळोख्या रात्रीनंतर स्वातंत्र्याची पहाट उगवली. 1857 साली जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली. जवळजवळ शतकानंतर एक रम्य पहाट पाहिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी नक्कीच मेघ वितळले असतील, गगन निवळलं असेल आणि भारतभूमीच्या ललाटावर क्षितिजावर उसळलेल्या नवरंगांचं प्रतिबिंब खुललं असेल.

किती सुंदर गायली श्रीवा. ताई, मी विचार करत होते की देशभक्तीचा श्री गणेशा एखाद्या मुलाच्या आयुष्यात कधी होतो हे कदाचित त्यालाही कळत नाही. पण त्याची देशाशी होणारी पहिली ओळख बहुतेकदा एखाद्या देशभक्तीपर बालगीतातूनच होत असावी. मग ते आपल्या बालभारतीतल्या पुस्तकातली एखादी सुंदर कविता असो, शाळेच्या प्रार्थनेतून कानावर पडणारं एखादं देशभक्तीगीत असो, किंवा स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरातलं ए मेरे वतन के लोगो असो, शाळेतल्या त्या छोट्याशा वर्गात एक सुरात हे समूह गीत गाताना कदाचित आपापल्यातल्या लहान मुलाला देशभक्तीची व्याख्या माहीतही नसेल, पण त्या शब्दांमधून आपल्या मनात देशाविषयीचा अभिमान, प्रेम आणि आपलेपणाची भावना नकळत रुजत जाते. आणि आज त्याच बालपणीच्या भावनेला घेऊन पुन्हा एकदा आपल्या भारत मातेच्या चरणी स्वर अर्पण करणार आहोत. हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या अथांग सागरापर्यंत विविधतेतून एकतेची ओळख जपणाऱ्या, शौर्य आणि स्वाभिमानाची गाथा सांगणाऱ्या आपल्या भारतभूमीला अभिमानाने घट्ट मिठी मारत श्रोते हो सादर करीत आहोत उत्तुंग आमुची उत्तर सीमा. उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू, अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू. जरी हजार अमुच्या जाती, जरी हजार अमुच्या जाती संकटामध्ये विरघळती, परचक्र येतसे जेव्हा चौदांची एकच जीवा. मग पक्ष पंथ जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू, उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू.

0: वा सुंदर आणि खरंही आहे ग. आपल्या देशासाठी सैनिक उत्तर सीमा इंच इंच लढवतात तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांनी आणि त्यानंतर देशाचं रक्षण करताना सीमेवरच्या जवानांनी आपल्या प्राणांचं सीमोल्लंघन केल्यामुळे आज आपण एवढं सेफ आणि निश्चिंत राहू शकतो.
1: ताई खरंच अगं, यापैकी कित्येक सैनिकांनी त्यांचा आयुष्याचा महत्वाचा टप्पा देशाला दिला असेल.
2: पण किती गर्व वाटतो ना अशा सर्वांसाठी आपल्याला.

शूरवीरांची भूमी आमची, बलिदानांची गाथा आमची, देशरक्षणासाठी आम्ही लावू पणाला प्राण. किती समर्पक वाटतात थोडी या अनुभवाला.

0: परेडमध्ये सामील झाली होतीस ना, तुझा अनुभवाबद्दल सांग ना आम्हाला.
1: नक्कीच. रिपब्लिक डे परेड हा कार्यक्रम जरी एका दिवसापुरता दिसत असला तरी त्याची सुरुवात किमान 4 ते 5 महिने आधीपासून सुरू होते. एनसीसीच्या जवळपास महिनाभराच्या आरडी कॅम्प मध्ये आरडी परेड हा एका दिवसाचा कार्यक्रम असतो. माझ्यासाठी यंदाचा रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाला, जेव्हा मी अगदी प्राथमिक टप्प्यातल्या कॅम्प मध्ये सहभागी झाले. टप्प्याटप्प्याने एक एक करून 8 कॅम्प पार केले. त्यानंतर माझी शेवटच्या आरडी कॅम्प साठी निवड झाली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पुण्याहून दिल्लीत पोहोचलो. त्या दिवसापासून आमची परेड खऱ्या अर्थाने सुरू झाली. सुरुवातीचे काही दिवस आपला लाईन एरिया आणि इतर प्राथमिक कामं करण्यात गेले आणि मग माझी निवड झालेल्या कल्चरल स्पर्धा सुरू झाल्या. समूह गायन आणि समूह नृत्य तसंच बॅलेसाठी गायन यात माझा सहभाग होता. साधारण आठवडाभरात या स्पर्धा संपल्या आणि आरडी कॅम्पचा दुसरा टप्पा सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळे मान्यवर आमच्या कॅम्पला भेट देण्यासाठी येत असत. मग त्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, CDS, अंतराळवीर सुभांशु शुक्ला अशा अनेक मान्यवरांनी आमच्या कॅम्पला भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान संपूर्ण कॅम्प एरियाची जबाबदारी सगळ्या कॅडेट्सना विभागून दिली जाते. एखादा ग्रुप बॅगेज काउंटर सांभाळतो, एखादा ग्रुप स्वच्छता गृहाची व्यवस्था पाहतो. माझी ड्युटी पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी लागली होती. आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करायचं, त्यांना नेमून दिलेल्या जागेवर नेऊन बसवायचं, कार्यक्रमादरम्यान त्यांना काय हवं नको ते पाहायचं आणि कार्यक्रमानंतर पुन्हा त्यांच्या वाहनापर्यंत नेऊन सोडायचं. ह्या कामामुळेच मला 28 जानेवारीला PM रॅली दरम्यान PM एन्क्लोजर मध्ये बसायची आणि पंतप्रधानांसोबत ग्रुप फोटो काढायची सुद्धा संधी मिळाली.
0: वा, किती सौभाग्याची गोष्ट आहे ही खरंच. तू हे सर्व शब्दात सांगितलंस आम्हाला, पण गाण्यात सांगू शकशील?

0: किती सुंदर आपल्या सर्वांच्या मनातल्या भावना देशाबद्दलच्या ह्या गाण्यातून तू व्यक्त केल्यास.
1: श्रोत्यांनो, भारताची उत्तुंग सीमा आपल्या शूर जवानांच्या पराक्रमाने सुरक्षित आहे, पण देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे ती आपल्या युवा शक्तीवर. आजचा युवा म्हणजे केवळ वयाने तरुण असलेली पिढी नाही, तर नव्या विचारांची, नव्या स्वप्नांची आणि बदल घडवण्याची ताकद असलेली पिढी आहे. विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान, कला, उद्योजकता अशा प्रत्येक क्षेत्रात आजचा युवा आपल्या देशाचं नाव उंचावत आहे. पण मग प्रश्न असा पडतो की आजचा भारत आणि भारतातली तरुणाई देशाला अभिमान वाटावा अशी आहे का? आणि आहे तर मग कशी आहे ही आजची तरुणाई? कारण आजच्या तरुणांच्या विचारातच उद्याचा भारत घडणार आहे. हातात तंत्रज्ञान, डोळ्यात स्वप्न आणि मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.
2: खरंच गैरा, आपल्या आतापर्यंतच्या गप्पांमधून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या देशात बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर युवकांचं योगदान मोठं आहे.

0: अगदी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण स्वातंत्र्य चळवळीचा जरी इतिहास पाहिला तर वयाच्या 16व्या वर्षी इंग्रजांविरोधात मोर्चा काढून हुतात्मा झालेला नंदुरबारचा शिरीष कुमार, 18व्या वर्षी फासावर गेलेले खुदिराम बोस, त्यांचाच मार्ग स्वीकारणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, 22व्या वर्षी स्वदेशी चळवळीत बलिदान देणारे बाबू गेनू, ऐन 25 इंग्रजांशी लढा पुकारून 30व्या वर्षी प्राणांची आहुती देणारी राणी लक्ष्मीबाई आणि तिच्याही आधी आपले शिवाजी महाराज, त्यांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली होती. तसंच आजच्या युगातही अनेक क्षेत्रात तरुणाईने आपलं अस्तित्व जगासमोर सिद्ध केलंय. मग ते अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान असो, कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, गोपालजी सारखा तरुण शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोगशाळेत असतो, मैथिली ठाकूर जेव्हा मायक्रोफोन समोर उभ्या राहतात किंवा नीरज चोप्रा भाला घेऊन मैदानावर उतरतो तेव्हा सगळं जगच श्वास रोखून त्यांना पाहत असतं. चीन मध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी 39 पदकं पटकावलीत, त्यात 13 सुवर्ण पदक आहेत. म्हणजे 13 वेळा आपलं राष्ट्रगीत तिथे गायलं गेलं. त्या खेळाडूंसाठी किती अभिमानाचा आणि कर्तव्य पूर्तीचा तो क्षण असेल. दुसऱ्या देशात आपलं राष्ट्रगीत गाण्यासाठी आपण निमित्त ठरतो याहून सुंदर भावना ती कोणती.
1: अगदी बरोबर रेवा, देशाच्या विकासात शासन, प्रशासन, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू आणि बघायला गेलं तर प्रत्येक नागरिक महत्वाची भूमिका बजावत असतो. जय वीरते रणवीरते, जय सत्यते स्वातंत्र्यते, मनी आसही उजळू प्रभा, स्वातंत्र्य ही जणू देवता, हे भारता हे भारता, हे भारती हे भारता. अशा ह्या वैभव संपन्न, सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची आम्ही सर्व तरुण पिढी नवा भारत सशक्त, समृद्ध, समर्थ, स्वावलंबी बनवू आणि एका नव्या युगाचं स्वागत करू अशी आशा वाटते. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राबद्दलची जाज्वल्य अस्मिता तरामनात धुमसत राहावी आणि अनंत काळापर्यंत लोकशाही निर्भयपणे नांदावी हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना.

0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात प्रिया आमुच्या भारत देशा हा युववाणीचा खास कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांच्या सोबत. सादर करते होते सुजित बनसोडे. आता भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि
1: हॅपी इंडिपेंडन्स डे. बाय बाय.

महालक्ष्मी अय्यर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं प्रसून जोशी यांचं. या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट होता फना. गीतबहार कार्यक्रमात आता लगान चित्रपटातलं गाणं.

AR रहमान आणि श्रीनिवास तसंच सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं लगान चित्रपटातलं. जावेद अख्तर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली AR रहमान यांनी. गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: संस्थायाः एकविंशतिः अधिकारिणः ए विशिष्ट सेवाकृते राष्ट्रपतिपदकेन तथा श्लाघनीय सेवापदकेन भूषिताः। एतेषु षट् अधिकारिणः विशिष्ट सेवायाः कृते राष्ट्रपतिपदकमपि अलभन्त। येषु शोभादत्ता, मनोज बनर्जी, गिन्नी राणा, संजय कुमार, सामलश्च अन्तर्भवन्ति। पञ्चदश अधिकारिणश्च तेषां निष्ठापूर्ण कार्यस्य कृते श्लाघनीय सेवापदकेन सम्मानिताः। झारखण्ड राज्यस्य राजीनगरे शासकीय नियुक्ति विधान शोधनाय छात्राणाम् आन्दोलनम् अद्य एकविंशतितमं दिवसं प्राप्नोत्। जयपाल सिंह मुण्डा क्रीडाङ्गणे छात्र नेत्रीणां शासनस्य च मध्ये सञ्जातः संघर्षः उत्तरोत्तरं जटिलताम् उपैति। जम्मू कश्मीरस्य उधमपुर मण्डले अद्य ग्राम सुरक्षा दलस्य एकः सदस्यः हतः, अपरस्य गभीर रूपेण क्षतः सञ्जातः। यदा तेषां सहयोगिना एव आन्तरिक विवादस्य अनन्तरं ताभ्याम् उपरि गोलिका प्रहारः कृतः। आकाशवाणी जम्मू वार्ताहरः ज्ञापयति यत् एषा घटना उधमपुरस्य सुदूर पंचौरी क्षेत्रे तदा अभवत् यदा VDG सदस्याः डोमिनेट आरक्षिस्थानं प्रति गच्छन्तः आसन्। आहतेभ्यः जनेभ्यः सदस्यः त्वरितं चिकित्सालयं प्रापितः इति वार्ताः।
1: .47.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। श्रोतेहो, आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची। श्रोतेहो, या रूपरेषेनंतर आनंद घ्याल लोकसंगीताचा। 6:45 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून। 7:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। त्यानंतर 7:40 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉक्टर संदीप गुरव यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत। 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून। 8:30 ऐकाल पॉप म्युझिक। 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून। 9:30 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। 10:00 रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकाल। 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद सुलतान खान यांनी सारंगीवर सादर केलेला राग हेमंत आणि बसंत आम्ही आपल्याला ऐकू। 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून। श्रोतेहो, असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम।

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार अर्थात 15 ऑगस्ट 2024, पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम देशवंदना. 6:32 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 6:40 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7 स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 9 लखलख चंदेरी हा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पालकत्व एक अखंड प्रवास, विशाखा पाटोळे यांची सोनाली सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अरविंद दिघे यांनी सतारीवर सादर केलेला राग भटियार आम्ही प्रसारित करू. 11:05 ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम, महिला क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा, सहभाग माधुरी भट यांचा. तसंच ऐकाल संवाद मैत्री पोटाची आणि मनाची, लेखिका आशा ठोंबरे, सहभाग पूनम जावरे आणि सारिका दांडगे यांचा. 1:05 गीतबहार, 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55

त्याच्या कार्यक्रमात राजलक्ष्मी बालसुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन आपण ऐकाल. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि युवकांचे विचार. निवेदन दर्शन गुजराथी आणि नेहा पवार यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 6:10 गीतबहार, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना विकासाचं चित्र याविषयी अर्थतज्ज्ञ डॉक्टर पी एस कांबळे यांचं भाषण पण ऐकाल. कार्यक्रमाचं संपादन केलं आहे सुहास नंदुरे यांनी. 6:50 ऐकाल लोकसंगीत. 7:15 स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिफीत मुंबई केंद्रावरून, तसंच 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:15 स्वातंत्र्यदिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 9:30 स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 10:10 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

0: लोकगीत होतं सरोज कुमार कामत यांचं, संगीतकार होते आत्माराम मोरजकर.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: या लोकगीताचे गायक आणि गीतकार होते शाहीर पिराजीराव नाईक.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी.

केंद्रावरून। श्रोते हो, संध्याकाळी 7 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोते हो, आता 6:45 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस सीबीआय अग्निशमन होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 82 जणांचा समावेश आहे. त्यात 3 पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक, कारागृह सेवेतल्या 2 राष्ट्रपती पदक, 20 पोलीस शौर्य पदक, 13 अग्निशमन शौर्य पदक, 37 उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक, 2 अग्निशमन सेवा पदक, होमगार्डमधल्या 3 आणि कारागृह सेवेतल्या 2 हे पदक जाहीर झालं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण

0: पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
1: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजेपासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल, त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या मंत्रालयात सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेमध्ये 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते, यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागतील. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. जालना ही सिल्क, स्टील आणि सीड सिटी झाली असून रेशीम उत्पादनातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयाला येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज जालना इथं राज्यातल्या पहिल्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीसारखा फायदेशीर पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 36,000 अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झाल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या. एकत्रीकरणामुळे 12%, तर विसर्जित झाल्यामुळे 2% कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसी मधल्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. या समस्या मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचं आज सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेलं आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात त्यांनी आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड निर्माण केलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी धामणसकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा

0: कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, सीबीआय, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.
1: के खिलौने ISI मार्क देखकर ही खरीदें, क्योंकि BIS ISI मार्क मतलब सुरक्षा की गारंटी. जागो ग्राहक जागो. उपभोक्ता मामले विभाग, भारत.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:01 झाले. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
4: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
3: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
4: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
3: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

श्रोतेहो, आज रात्री 9:30 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत आज रात्री 9:30.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आत्ता सुरुवातीला 8:05 ऐका राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार। सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव। 9 कीर्तीचक्र 20 शौर्यचक्र जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य आहे। लोकसहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातले सर्व नागरिक सुखी आणि समृद्ध होतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना त्यांनी संबोधित केलं। स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रीय साधनेत स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं।
1: स्वाधीनता के शताब्दी वर्ष 2047 तक विकसित भारत के निर्माण के लिए हम आगे बढ़ रहे हैं। अंत्योदय की भावना के साथ हमारा संकल्प है कि विकास के लाभ प्रत्येक व्यक्ति तक पहुंचे। अपनी समृद्ध विरासत और स्वाधीनता संग्राम के आदर्शों को अपनाते हुए हम आधुनिक विकास के मार्ग पर अग्रसर हैं। वयम राष्ट्रे जागरूयाम, ये वेदवाक्य हमें प्रेरणा देता है कि हम राष्ट्र के लिए सदैव जागरूक रहें।
0: आपलं संविधान लोकांच्या भागीदारीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे देशातली विविध राष्ट्रीय अभियान जनभागीदारीच्या तत्वावर चालवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं।
1: प्रतिष्ठा और अवसर की समानता तथा व्यक्ति की गरिमा हमारे संविधान के प्रमुख आदर्श है। आज साधारण पृष्ठभूमि के लोग अनेक क्षेत्रों में असाधारण योगदान दे रहे हैं। इससे मेरा ये विश्वास दृढ़ होता है कि आज के भारत में हर व्यक्ति बड़े सपने देख भी सकता है और उन्हें पूरी भी कर सकता है।
0: जगात अनेक ठिकाणी युद्ध आणि अस्थिरता असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं राष्ट्रपती या भाषणात म्हणाल्या।
1: आर्थिक अनुमानों के अनुसार भारत के विकास दर विश्व की औसत विकास दर की तुलना में दोगुनी से अधिक रहेगी। आत्मनिर्भर भारत अभियान से हमारी आर्थिक प्रगति और राष्ट्रीय सुरक्षा का आधार मजबूत हुआ है।
0: यावेळी त्यांनी देशातली विविध विकास कामं, पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या प्रगतीचा, महिला युवा उद्योजक आणि खेळांमधल्या देशाच्या कामगिरीचा आढावा घेतला। तसंच महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला। देशाच्या परराष्ट्र धोरणाचंही त्यांनी कौतुक केलं। संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये विविध देशांचं योग्य प्रतिनिधित्व असावं या भारताच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला। पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्याचं आणि भावी पिढ्यांसाठी त्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। श्रोते हो, राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना संबोधित करताना ते बोलत होते। भारत आता केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणारा देश नसून जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निर्यातदार म्हणूनही उदयास आला आहे। वर्ष 2014 केवळ 46,000 कोटी रुपये असलेलं देशांतर्गत संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात 2,25,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली।

0: राष्ट्रपतींनी आज सेना दल तसंच इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांना विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले. त्यात 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र, 41 सेना पदकं, 3 नौसेना पदकं आणि 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. 13 जणांना हे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार असून एका व्यक्तीला दुसऱ्यांदा शौर्यचक्र आणि 5 जणांना दुसऱ्यांदा सेना पदक जाहीर झालंय. लेफ्टनंट कर्नल मनओ फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना कीर्तीचक्र जाहीर झालंय. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं टिहरी जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात काल संध्याकाळी भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले होते. दुर्घटना घडली तेव्हा या बोगद्यात 22 कामगार होते. त्यातील 19 जणांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अन्नधान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. सीबीडीसी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या रकमेचा वापर विविध किराणा दुकानातून धान्य खरेदीसाठी करता येणार आहे. अंमली पदार्थ तस्करीतला फरार सूत्रधार वीरेंद्र सिंग बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून ताब्यात घेऊन भारतामध्ये परत आणलं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार. सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव, 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जाहीर.

0: आणि उत्तराखंड मध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू 12 जण जखमी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र रात्रीचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत वृत्त विशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विधी आणि सुशासन केंद्राच्या सहाय्यक प्राध्यापक वरदा सांबूस मॅडम आज आपल्यासोबत आहेत. वरदा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: वरदा मॅडम. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि उत्पादकतेच्या दृष्टीनं या अधिवेशनाचा सारांश या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही कसा मांडाल?
1: 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. 19 बैठका या अधिवेशनाच्या झाल्या. आपण जे बघितलं ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू होता. अनेक बैठका त्यांना स्थगिती दिली गेली, पण तरी सुद्धा 12 विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात संमत केली गेली. त्यामुळे एकूण याचं वर्णन राजकीय गोंधळाचं अधिवेशन, पण तरी सुद्धा विधिनिर्मितीच्या दृष्टीने परिणामकारक असं आपण नक्की करू शकतो. याच्यामध्ये जे 12 कायदे केले गेले त्याच्यामध्ये MSME असतील, परीक्षा धरणांचा कायदा असेल, न्यायव्यवस्था आणि सुप्रीम कोर्टाचे जजेसची संख्या वाढवण्याचं बिल असेल ते पारित झालं, ट्रिब्युनल्स किंवा न्यायाधिकरण त्या संदर्भातलं बिल, कर व्यवस्था, टॅक्सेशन, खनिज क्षेत्र, सहकार क्षेत्र, डिजिटल बँकिंग अशा अनेक विषयांवर ही 12 विधेयकं मंजूर झाली.
0: मॅडम, या अधिवेशनात अपेक्षित असलेली विधेयकं कोणती होती? त्यातनं मांडली गेलेली विधेयकं आणि संमत झालेली विधेयकं याबद्दल काय सविस्तर माहिती द्याल?
1: सरकारच्या वतीने जी विधेयकं मांडायचं प्रयोजन होतं तर त्याच्यामध्ये 2 विधेयकं जी आपल्याला पारित झालेली दिसली नाहीत ती म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक, त्या संदर्भातलं विधेयक मांडण्यात आलं पण त्याचा निर्णय मात्र संसदीय अधिवेशनात होऊ शकलेला नाहीये. तसंच FCRA म्हणजे परकीय देणगी नियमन सुधारणा कायदा, हे जे विधेयक होतं FCRA 2.0 ज्याला म्हटलं गेलं, फॉरेन फंडिंग जे भारतात येतं त्याचं नियमन करण्यासाठी त्या ज्या सुधारणा सरकारने मांडल्या होत्या त्याच्यावर फार चर्चा न होता त्या विषयावर बराचसा गोंधळही झाला आणि त्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे ते विधेयक पाठवण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती ते म्हणजे डिलिमिटेशन बिल येईल आणि त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी सरकारला लागणार आहे अशी एकूण चर्चा होती आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडी काय होतात, कुठल्या वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज त्या सरकारला मदत करू शकतात अशा पद्धतीची चर्चा त्या संदर्भात चालू होती. मात्र डिलिमिटेशन बिल टेबल झालं नाही, त्याला जोडून जे महिला आरक्षणाचं जे विधेयक होतं तेही या अधिवेशनात मांडलं गेलं नाही. आणि एक जी चर्चा आपल्याला सातत्याने ऐकू येत होती पण जे अधिवेशनामध्ये बघायला मिळालं नाही ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, हेही विधेयक खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा असल्याप्रमाणे अपेक्षित होतं मात्र तेही यावेळेला आपल्याला संसदेच्या पटलावर बघायला नाही मिळालं. त्यामुळे मी म्हणलं तसं की साधारण ही 12 विधेयकं त्यातले 2 त्याचा निर्णय झालेला नाहीये आणि काही फक्त राजकीय चर्चांचा भाग राहिला.
0: मॅडम, आताच तुम्ही अनेक नियोजित आणि अनियोजित विधेयकांचा उल्लेख केला, त्या दृष्टीनं जर पाहिलं तर अधिवेशनाच्या काळातच नीट परीक्षेतल्या पेपरफुटी विरोधातलं आंदोलन सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवर संसदेत पेपरफुटी विरोधातलं अनियोजित विधेयक मांडलं गेलं, या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता?
1: एक तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचं म्हणजे मी सरकारचं अभिनंदन करीन की नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आणि जी काही आंदोलनं झाली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने परीक्षा नियमनाचं विधेयक संसदेमध्ये पारित करून घेतलं. काही बरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की केवळ हा मुद्दा नीट संदर्भात आणि नीटच्या पेपरफुटी संदर्भात आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या संदर्भात नाहीये तर भारतभर होणाऱ्या विविध परीक्षा म्हणजे ज्या पद्धतीने आंदोलन आपण जंतर मंतरवर

0: पाहिलं, दिल्लीमध्ये पाहिलं, तसं झारखंडमध्ये, पंजाबमध्ये जी या पद्धतीची आंदोलनं झाली आणि भारतभरातल्या विविध ठिकाणी कुठल्या विविध पद्धतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असते, काही वेळेला रिझल्ट अडकले जातात, रिझल्ट लागत नाहीत, रिझल्ट मध्ये काही पुढे मागे आपल्याला नंबर बघायला मिळतात, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परीक्षा अनुचित अनुचित मार्गांना प्रतिबंध असं जे विधेयक पारित केलं गेलं संसदेच्या अधिवेशनामध्ये त्याचं नक्की स्वागत व्हायला पाहिजे.
1: पण संसदेच्या अधिवेशनाच्या या पावसाळी सत्राच्या एकंदर कामकाजाकडे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राच्या हिताचं काय होतं याबद्दल काय सांगाल?
0: जी दीर्घकालीन विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात पारित झाली त्यामध्ये अर्थातच सगळ्यात पहिलं एमएसएमई अमेंडमेंट बिल जे आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसंदर्भात, त्याचा नक्की परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मकदृष्ट्या होईल असं वाटतंय. याचं कारण महाराष्ट्र एक म्हणजे तर भारतातलं अतिशय प्रागतिक औद्योगिक राज्य आहे आणि त्यामुळे हे जे विधेयक आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्रातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना उपलब्ध होऊ शकतो. दुसरं म्हणजे सहकार क्षेत्रातलं जे विधेयक पारित झालं संसदेच्या अधिवेशनात त्यामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक हे पारित झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे तशीच ती सहकारी क्षेत्रावर सुद्धा अवलंबून आहे. त्या सहकारी बँका असतील, साखर कारखाने असतील, या सगळ्या माध्यमातून आपल्याला पतपेढ्या विविध प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यामुळे हे सहकार विधेयक जे आहे त्याचा परिणाम दूध संघ, कृषी सहकारी संस्था याच्यावर नक्की होणार आहे. तिसरं म्हणजे अर्थातच परीक्षा व्यवस्था आणि मी जसं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी यूपीएससी एमपीएससी पासून ते नीट जेईई या सगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरा जाणारा एक मोठा वर्ग युवा वर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हे ज्या पद्धतीने औद्योगिक आणि सहकारी राज्य आहे त्याच पद्धतीने ते शिक्षणाचं सुद्धा केंद्र आहे. त्यामुळे या सगळ्या परीक्षा विषयक सुधारणांचा परिणाम महाराष्ट्रावर नक्की होईल.
1: नक्कीच मॅडम, ही महाराष्ट्रासाठी मोठी सकारात्मक घडामोड आहे असं म्हटलं पाहिजे. त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर यंदाच्या कामकाजात देशाच्या हिताच्या दृष्टीनं दीर्घकालीन परिणामकारक ठरतील अशी कोणती विधेयकं होती असं वाटतं?
0: आपण म्हणलं तसं की परीक्षा सुधारणा विधेयक जे आहे ते काय आजच्या पुरतं नाहीये किंवा नीटच्या पार्श्वभूमीवर नाहीये, तर एकूणच म्हणजे सरकारने त्या संदर्भातली समिती सुद्धा गठीत केलेली आहे नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यामुळे सरकार या विषयामध्ये गांभीर्याने बघतं आहे हे तर आपल्याला नक्की कळलेलं आहे. त्यामुळे तो दीर्घकालीन विषय आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक परीक्षा पद्धती कशी बनवता येईल याचा विचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. दुसरं जे विधेयक जे आपल्या खरं तर न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्या वाढवणं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस, सुप्रीम कोर्टातच नव्हे तर अनेक ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट म्हणतो त्यामध्ये अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि तो आकडा दिवसेंदिवस फुगत चाललाय. जेव्हा नवीन जजेसची अपॉइंटमेंट होईल किंवा एकूण जजेसची संख्या वाढली जाते आहे त्यावेळेला हा आकडा कमीत कमी व्हायला मदत होईल. त्याच्याबरोबरीने टेक्नॉलॉजीचा उपयोग, त्याच्याबरोबरीने ऑनलाईन हिअरिंगचा उपयोग, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं कामकाज आणि न्यायदानाची प्रक्रिया ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल अशी आपण आशा या माध्यमातून करू शकतो. एक तर नक्की की संख्या वाढल्यामुळे जास्त हात जेव्हा आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यावेळेला न्यायदानाचं काम थोडं पटापट होऊ शकेल अशी आपण आशा करू शकतो. त्याच पद्धतीने जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक जे आहे ते खरं तर दिसताना वरवर टेक्निकल दिसतं किंवा त्यामध्ये तांत्रिक वाटू शकतं, मात्र ज्या पद्धतीने आधारच्या माध्यमातून आपण एक सुसूत्रता आणली गेली एकूणच ई गव्हर्नन्स मध्ये, त्याच पद्धतीने बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट आणि त्याचं जेव्हा डिजिटलायझेशन होतं तर त्याचा उपयोग केवळ फक्त जन्म मृत्यूची नोंद एवढ्यापुरता न राहता त्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, त्याच्या माध्यमातून सरकारी योजनांचा फायदा असेल याही सगळ्यासाठी तो होणार आहे. त्याचबरोबरीने हे जेव्हा सिस्टमॅटिक प्रोसेस जेव्हा त्याची होईल त्यामुळे जे बेकायदेशीररित्या भारतात राहत असतील आणि ज्यांना काही कारणामुळे विविध प्रकारचे बेनिफिट्स जर मिळत असतील तर तेही आयडेंटिफाय होणं या विधेयकाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्याचबरोबरीने कर आणि इतर कायदे सुधारणा ज्या आहेत त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे आणि हे सगळं म्हणजे गुंतवणूक व्यवसाय आणि एका पद्धतीने आपल्याला म्हणता येईल अधिकाधिक गुंतवणूक वाढावी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढावी याही दृष्टिकोनातून हे दूरगामी ठरणार आहे.

0: आताचे एकूण जागतिक व्हॉलेटिलिटी बघता किंवा जागतिक अस्थिरता बघता ही विधेयकं ही दूरगामी परिणाम करणार आहेत. ती नॅशनल सिक्युरिटी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचे ठरणार आहेत.
1: मॅडम, थोडक्यात खूप महत्वाचं कामकाज यंदाच्या अधिवेशनाच्या सत्रात झालं असं म्हणता येईल, पण त्याच वेळेला दुसरीकडे यंदाचं अधिवेशन हे इतर अधिवेशनांच्या तुलनेत जास्त वेळा बाधित झालं होतं हे सुद्धा नाकारता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक आणि सत्ताधारी अशा दोघांनाही कसा समन्वय राखून हे टाळता आलं असतं आणि भविष्यात त्या दृष्टीनं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
0: संसदेचं कामकाज व्यवस्थित पार पडणं ही सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोहोची एकत्र जबाबदारी आहे. कारण संसदेचे सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकसभेत डायरेक्ट इलेक्शन मधनं आणि राज्यसभेत आपण इनडायरेक्ट इलेक्शन मधनं, पण हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ न देता ती चर्चा, ती आंदोलनं, ते मुद्दे जेव्हा रस्त्यावर आणले जातात आणि ज्याला सडक संसद अशा पद्धतीचं ग्लोरिफिकेशन केलं जातं, तो खरं तर आपल्या लोकशाहीसाठी अतिशय दुःखकारक भाग आहे. संसदीय लोकशाही ज्याचा पुरस्कार आपल्या राज्यघटनेने केला आहे, त्याचा विचार करता लोकशाही मजबूत करण्याचं काम, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम, सरकारचं उत्तरदायित्व नक्की करण्याचं काम हे संसदेमध्ये होणं अपेक्षित आहे. पण विरोधी पक्ष जर संसदेचं कामकाजच होऊ देणार नसेल तर सामान्य जनांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचायचे कसे आणि त्याचं निराकरण व्हायचं कसं, हा एक आजच्या लोकशाहीसमोरचा मोठा प्रश्न आहे भारतामध्ये. आणि त्याचं निराकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. एक करदाती म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून देखील मला असं वाटतं की आपल्या सरकारनी जितकं जबाबदार असलं पाहिजे तसं विरोधी पक्षांनी देखील जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. संसदेचं कामकाज होऊ दिलं पाहिजे. आपण बघितलं या अधिवेशनामध्ये की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना आवाहन केलं, किरण रिजिजू जे पार्लमेंटरी अफेअर मंत्री आहेत त्यांनी विरोधकांना आवाहन केलं. खरं तर विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांची मागणी होती की अमित शहा आपले देशाचे गृहमंत्री त्यांनी संसदेमध्ये उपस्थित राहून सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. त्याला उत्तर म्हणून अमित शहा यांनी ओम बिर्लांकडे पत्र पाठवलं की आम्ही सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत. 24 तासाचा वेळ त्यासाठी राखून ठेवला गेला तरी सुद्धा विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. संसद ही लोकशाहीचा आपला गाभा आहे, त्याच्यामधले चर्चा हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे चर्चेशिवायची संसद हा आपल्या लोकशाही समोरचा प्रस्तुत पर्याय हा अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज नीट चाललं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून आग्रह धरला पाहिजे.
1: मॅडम, या सगळ्याच्या पलीकडे आणखी एक वैशिष्ट्य या अधिवेशनाचं म्हणता येईल, ते म्हणजे यंदाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच वंदे मातरम संपूर्ण स्वरूपात गायलं गेलंय. उद्या आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे आपण कसं पाहता?
0: माझ्या दृष्टीने एक विद्यार्थिनी आणि एक नागरिक म्हणून फारच ही आनंदाची गोष्ट आहे. वंदे मातरमला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 80व्या स्वातंत्र्य दिनी संपूर्ण वंदे मातरमला त्याची हरवलेली प्रतिष्ठा एका अर्थी या नवीन कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे. नवीन कायद्यामध्ये जनगण मनाच्या बरोबरीने वंदे मातरमला प्रतिष्ठा देण्यात आलेली आहे. त्याचं कायदेशीर स्वरूप निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये विशेष भाग जो आहे तो म्हणजे मधले काही काळ वंदे मातरम बद्दल जी काही चर्चा चालल्या होत्या की ते एकच स्टांजा म्हणला पाहिजे, मग ते कम्युनल आहे का सेक्युलर आहे, त्या कुठे ना कुठे या कायद्याच्या माध्यमातून त्यांना पूर्णविराम दिला गेलेला आहे. आणि बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेलं हे वंदे मातरम हा एकच नारा पूर्ण भारतभर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात घुमत होता. आपले अनेक नेते ज्यांनी मोठं योगदान आपल्या स्वातंत्र्य लढ्यात दिलं त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम, लोकांना एकत्र करण्याचं काम हे वंदे मातरमनी केलं होतं. आणि आज स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर का होईना पण वंदे मातरमला त्याची प्रतिष्ठा परत मिळाली आहे. जनगणमनाच्या बरोबरीने ते गायलं जाणार आहे, याचा मला एक नागरिक म्हणून अतिशय आनंद आहे.
1: मॅडम, संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनातल्या महत्वाच्या घडामोडी, महत्वाचं कामकाज याची खूप सोप्या शब्दात तुम्ही मांडणी केलीत, आमच्या श्रोत्यांपर्यंत तपशीलवार ती माहिती पोहोचवलीत, त्यासाठी आपला महत्वाचा वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: मनपूर्वक धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.

0: याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत. श्रोते हो, आता ऐका पॉप म्युझिक.

0: बॉम्बे वायकिंग्ज यांना आपण ऐकलत. गीतकार आणि संगीतकार होते नीरज श्रीधर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796 999

0: अलका यांनी गायलेलं हे गीत होतं मनोहर अय्यर यांचं. संगीतकार होते समीर फातर्पेकर. पॉप म्युझिक या कार्यक्रमात आता शेवटी ऐका दलेर मेहंदी यांना. श्रोते हो, पण या जाहिरातीनंतर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796 999

पॉप म्युझिक हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज रात्री 9:30 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. अत्तादी सुरुवातीला 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 हे बातमीपत्र आणि 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे 9:30 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मी या राष्ट्रीय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आतापासून काही तासानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाचा प्रारंभ होईल. देशात आणि परदेशात राहणारे सर्व भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतात. आपला तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, तो आपण अत्यंत अभिमानाने फडकवतो. 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झाली. सर्व देशवासी स्वतंत्र भारताच्या भविष्याचे निर्माते बनले. आपण भारताचे लोक आपली स्वप्न साकार करण्याच्या संधीचा उपयोग करू शकलो पाहिजे आणि भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनण्याच्या भावनेनं काम केलं पाहिजे, यातच स्वातंत्र्याचं सार्थक आहे. निष्ठावंत विद्यार्थी आणि शिक्षक, विकासासाठी तत्पर वैज्ञानिक आणि अभियंते, आरोग्यसेवेत कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, मेहनती कामगार आणि अन्नदाता शेतकरी आपल्या प्रयत्नातून राष्ट्रनिर्मिती करत आहेत. प्रतिभावान खेळाडू, शिल्पकार तसेच कलाकार, मार्गदर्शक, विचारवंत, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधील पथकांमधील कामाला वाहिलेले सदस्य, लोकहिताच्या सेवेचे व्रत घेतलेले लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेशी संलग्न न्यायकर्मी, कर्तव्यनिष्ठ नागरी सेवक, अर्थव्यवस्थेत योगदान देणारे लहान मोठे सर्व गुंतवणूकदार, निस्वार्थी समाजसेवक आणि स्वच्छता अभियानातील आघाडीचे कार्यकर्ते, आपले सर्व सफाई मित्र देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इतर क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेले असंख्य देशवासी तसेच संविधानात समाविष्ट असलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करणारे सर्व नागरिक राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वाचे भागीदार आहेत. मी त्या सर्वांचे मनापासून कौतुक करते. तिन्ही दलांचे जवान, सर्व सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी मी त्यांचं विशेष कौतुक करते. जागतिक पटलावर भारताची सन्मान प्रतिष्ठा वाढवणाऱ्या अनिवासी भारतीयांची आणि दूतावासांमध्ये कार्यरत देशवासियांचं मी कौतुक करते. प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष 2047 विकसित भारताच्या उभारणीसाठी आपण पुढे वाटचाल करत आहोत. अंत्योदयाच्या भावनेसोबतच आपला हा संकल्प आहे की विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपला समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचा अंगीकार करत आपण आधुनिक विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहोत. वयम राष्ट्रे जागृयाम हे वेदवाक्य आपल्याला प्रेरणा देतं की आपण राष्ट्रासाठी सदैव जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात संघर्ष केलेल्या वेगवेगळ्या विचारसरणींच्या लोकांचं ध्येय एकच होतं, भारताचं स्वातंत्र्य. स्वदेशी आंदोलनादरम्यान वंदे मातरम हे प्रत्येक नागरिकाचं गीत बनलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य देशवासी स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणा तसंच राष्ट्रनिष्ठेचे उच्च आदर्श मानले. ज्यांच्या आदर्शांवर चालत आपला देश स्वतंत्र झाला आणि पुढे गेला, त्या भारत मातेच्या सर्व महान सुपुत्रांना मी आदरपूर्वक वंदन करते. आज 14 ऑगस्टचा दिवस आपण फाळणीच्या भीषण स्मृतींचा दिवस म्हणून पाळतो. आपण त्या लाखो देशवासियांचं स्मरण करतो जे फाळणीशी संबंधित हिंसाचारात मारले गेले किंवा विस्थापनाच्या वेदना सहन करण्यास मजबूर झाले. धार्मिक हिंसाचारामुळे लाखो लोकांना निर्वासित व्हावं लागलं आणि फाळणी

वेदनेच्या वेदना सहन कराव्या लागल्या, तरीही त्यांनी आपली ओळख सोडली नाही. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळी देशाच्या फाळणीच्या गंभीर परिणामांसोबतच 550 पेक्षा अधिक संस्थानांना नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासोबत जोडणं हे सुद्धा एक अनन्य साधारण आव्हान होतं. सरदार पटेल यांनी राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणून आपल्या स्वतंत्र लोकशाहीत त्यांचं विलीनीकरण केलं. एका कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने आधुनिक भारताच्या एकतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावन स्मृतीस मी आदरपूर्वक वंदन करते. प्रिय देशवासियांनो, भारताच्या लोकांद्वारे निर्मित आपली राज्यघटना नागरिकांच्या सहभागावर आधारलेली आहे. लोकशाहीची जननी भारतभूमीच्या रहिवाशांमध्ये लोकसहभागाची भावना सदैव रुजलेली आहे. त्याच भावनेला नव्या ऊर्जेसोबत आपले देशवासी पुढे नेत आहेत. राष्ट्रीय मोहिमांना लोकसहभागातून पुढे नेलं जात आहे, हे आपल्या लोकशाही

निर्मित आपली राज्यघटना नागरिकांच्या सहभागावर आधारलेली आहे. लोकशाहीची जननी भारतभूमीच्या रहिवाशांमध्ये लोकसहभागाची भावना सदैव रुजलेली आहे. त्याच भावनेला नव्या ऊर्जेसोबत आपले देशवासी पुढे नेत आहेत. राष्ट्रीय मोहिमांना लोकसहभागातून पुढे नेलं जात आहे हे आपल्या लोकशाहीचं प्रेरक यश आहे. प्रतिष्ठा आणि संधीची समानता तसंच व्यक्तींचा सन्मान ही आपल्या राज्यघटनेची प्रमुख तत्व आहेत. आज सामान्य पार्श्वभूमीचे लोक अनेक क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देत आहेत. यामुळे माझ्यातला हा विश्वास दृढ झाला आहे की आजच्या भारतात प्रत्येक व्यक्ती मोठी स्वप्न पाहू शकते आणि ती पूर्ण सुद्धा करू शकते. आपल्या राज्यघटनेत कार्यपालिका, विधिमंडळ तसंच न्यायपालिकेच्या उत्तरदायित्वांचा स्पष्ट उल्लेख आहे. लोकप्रतिनिधींनी विधिमंडळामध्ये लोकांच्या आकांक्षा व्यक्त कराव्यात हे त्यांचं कर्तव्य आहे. लोकहित आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना प्रत्यक्ष रूप द्यावं हे कार्यपालिकेचं कर्तव्य आहे. तर अभावांमुळे कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहता कामा नये हे न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाला, विशेषतः वंचित घटकांमधील लोकांना समानतेच्या आधारावर सन्मानाने वेळेत न्याय मिळाला पाहिजे. प्रिय देशवासियांनो, गेल्या एका दशकभरापेक्षा जास्तीच्या काळात आपल्या देशाने वेगाने सर्वसमावेशक विकास साध्य केला आहे. वारसा आणि विकासाच्या समन्वयाला प्राधान्य दिलं आहे. तसंच दशकांपासून विकासात बाधा ठरणारे अनेक जुने अडथळे दूर केले आहेत. आपले देशवासी महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती साजरी करत आहेत. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समानता या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक योगदान दिलं आहे. त्यांच्या आदर्शानुसार गेल्या काही वर्षादरम्यान वंचित घटकांना पुढे नेण्याच्या ध्येयाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात यशाचे नवे मापदंड प्रस्थापित झाले आहेत. 25 कोटींपेक्षा जास्त लोकांना गरिबीतून मुक्ती मिळवून देण्यात यश मिळालं आहे. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुमारे 59 कोटी खातेदार बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. यात 32 कोटींपेक्षा जास्त महिला खातेदारांचा समावेश आहे. 80 कोटी लोकांसाठी मोफत रेशनच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 60 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतची मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्मान निधी तसंच किसान क्रेडिट कार्ड्समुळे शेती, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि मधमाशी पालन यासारख्या उपक्रमांशी जोडलेल्या शेतकरी बंधू भगिनींना बळ मिळालं आहे. जगाचा इतिहास याचा साक्षीदार आहे की सांस्कृतिक आत्मबलावर आधारित विकास गतिमान आणि स्थायी असतो. सांस्कृतिक अभिमानाची भावना देशाच्या सार्वभौमत्वाला आत्मिक शक्ती प्रदान करते. ही भावना आज देशात प्रबळ होऊ लागली आहे. आपल्या पूर्वजांनी ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, अध्यात्म आणि सदाचाराचा अनमोल वारसा सोपवला आहे. आपण वारसा आणि विकासाचा समन्वय साधत पुढे वाटचाल करत आहोत. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यात आली आहे. गावांमधील छोट्या छोट्या दुकानांमध्ये तसंच फेरीवाल्यांकडेही डिजिटल पेमेंट केली जात आहेत. जगात अर्ध्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. आपले देशवासी आणि सरकारने एकत्र येऊन डिजिटल क्रांतीचं उदाहरण जागतिक समुदायासमोर मांडलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने लोककल्याणाच्या सुविधा पारदर्शक पद्धतीने घराघरापर्यंत पोहोचवल्या आहेत. आपल्या देशात महामार्ग, जलमार्ग, लोहमार्ग आणि विमानमार्ग यांच्या रूपात आधुनिक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. यामुळे नवीन उद्योगांसाठी संधी निर्माण होत आहेत.

नवीन रोजगारांची निर्मिती होत आहे, तसंच गुंतवणूकदारांमधील विश्वासही वाढत आहे. प्रिय देशवासियांनो, जगातील अनेक भागांमधील युद्ध आणि अस्थिरतेचा सर्व देशांवर प्रभाव पडतो आहे. अशा परिस्थितीतही आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पुढे वाटचाल करत आहे. आर्थिक अंदाजानुसार भारताचा विकास दर जगाच्या सरासरी विकास दराच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त राहणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे आपल्या आर्थिक प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया भक्कम झाला आहे. आधुनिक विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातही भारत जागतिक पातळीवर आघाडीचं योगदान देत आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट 2030 मधील काही उद्दिष्ट आपल्या देशाने वेळेआधीच साध्य केली आहेत. नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाला गेल्या काही वर्षात अभूतपूर्व गती मिळाली आहे. आपलं परराष्ट्र धोरण देशहितावर आधारलेलं आहे. शांती, सहकार्य, संवाद तसंच वसुधैव कुटुंबकम ही तत्व आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्तंभ आहेत. आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी तसंच परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये आपण महत्वाची भूमिका बजावत आहोत. जागतिक पटलावर आपल्या देशाचा सन्मान वाढला आहे. आपण नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. आपला प्रयत्न असाच आहे की संयुक्त राष्ट्रसंघासह बहुपक्षीय संघटनांमध्ये जागतिक समुदायाचं योग्य प्रतिनिधित्व असायला हवं. आपल्या या प्रयत्नाला अनेक देशांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रिय देशवासियांनो, नैसर्गिक साधन संपत्तीवर आपल्या भावी पिढ्यांचाही तितकाच अधिकार आहे जितका आपला आहे. आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की आपल्या कोणत्याही कृतीमुळे भावी पिढ्यांकडून या अधिकारांच्या होणार असलेल्या वापरात अजिबात घट होणार नाही. आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की आपण त्यांना अधिक समृद्ध नैसर्गिक साधन संपत्ती सोपवू शकू. आपल्या भावी पिढीला अधिक समृद्ध नैसर्गिक संसाधन देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पर्यावरण संवर्धनाप्रती असलेली आपली वचनबद्धता आपल्या परंपरेचाच भाग आहे. संताली भाषेत एक गाणं आहे. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, दारे गुजुग कान नेलते मिरू चेणे ये राग बयहा दाया हायागे, गुजुग कान आबोवा जाती धर्म दारे चेदाग बाबो न राग बयहा आबो अना नेलते. एक झाड पूर्णपणे सुकलेलं पाहून शोकाकुल झालेल्या पोपटाचं हे मनोगत आहे. कवी म्हणतो, हे माझ्या बंधूंनो, मरणारं झाड पाहून एक पोपट अतिशय दुःखी होऊन रडत आहे. मग बंधूंनो, मानवी संस्कृती रूपी वृक्षाचा विनाश होत असलेला पाहून आपण मानव का दुःखी होत नाही? अखिल मानव समाजाने माणुसकी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहायला हवं. हेच या गीताचं सार आहे. एक पाना फुलांनी डबरलेला वृक्ष हा नैतिक आणि निरोगी मानवी समाजाचं प्रतीक आहे. एक पेड मा के नाम तसंच लाईफ अर्थात लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट यासारख्या अभियानाद्वारे दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मुलींना प्रभावी कामगिरी करताना पाहून मला अतीव आनंद होत आहे. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यात महत्त्वाचं योगदान देणारी ड्रोन दीदी असो की हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर बनणारी महिला असो, विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्लासगो इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने जिंकलेल्या 13 सुवर्ण पदकांपैकी 8 सुवर्ण पदकं मुलींनी जिंकली आहेत. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी होत आहेत. 10 कोटींपेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य आहेत. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट होतं. हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. आता आणखी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या लक्ष्याकडे देश वाटचाल करत आहे.
मुद्रा

योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या व्यावसायिकांपैकी 2/3 लाभार्थी या महिला आहेत. आर्थिक स्वावलंबनासोबतच महिला विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महिलांचं वाढतं प्रमाण आपल्या लोकशाहीची विशेष मिळकत आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% प्रतिनिधित्व देण्यासाठी सन 2023 नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केलं गेलं. या कायद्याची उद्दिष्ट साध्य केल्यामुळे महिलांना नेतृत्वाची अधिक संधी मिळेल आणि आपली लोकशाही सर्वसमावेशक होईल. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% लोक 35 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. हे युवा आपल्या देशाची मौल्यवान संपत्ती आहेत. आपल्या देशाचे तरुण हे बुद्धिमान, ध्येयनिष्ठ आणि कुशल आहेत. विविध समस्यांवर अभिनव आणि व्यावहारिक तोडगा काढणाऱ्या तरुणांना पाहून समाजाप्रती आणि देशाप्रती ते कसे वचनबद्ध आहेत याची प्रचिती येते. सरासरी 28 वर्ष वय असलेल्या तरुणांनी नुकतंच यशस्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपण करत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. अनेक युवक युवती स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबत असून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संस्कृतीचा भाग बनत आहेत. युवा उद्योजकांच्या सहभागामुळे आपल्या देशात एक सक्षम स्टार्टअप परिसंस्था तयार झाली आहे. जगातले मोठमोठे उद्योग समूह भारतीय तरुणांच्या प्रतिभा आणि चिकाटीने भारावलेले असल्यामुळे ते त्यांना विविध ठिकाणचं नेतृत्व सोपवतात. अशा युवांनी जगात भारताच्या युवा शक्तीच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे. त्यामुळे अशी युवा पिढी भारताच्या सोनेरी उज्ज्वल भविष्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ करते. आपले विद्यार्थी भारताचं भवितव्य घडवणारे आहेत. ज्याप्रमाणे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकार आणि समाजाने एकजूट असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. परीक्षा विद्यार्थ्यांसाठी संधीचं दार उघडत असतात, म्हणून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्यापक पावलं उचलत आहेत. परीक्षेमधल्या गैरप्रकारांना आळा घालणं, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक तसंच युवा वर्गासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट आहे. सरकारचे प्रयत्न आणि नव्या आर्थिक घडामोडींमुळे तरुणांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधीची माहिती घेऊन आपले युवक युवती यशाचे नवे मार्ग निवडू शकतात. युवा वर्गाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य देशाच्या भवितव्याचा पाया आहे. आपले युवा उत्साहात पुढे जात राहतील हे सुनिश्चित करणं ही कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. युवा वर्गाचा विकास आणि राष्ट्र निर्माणाचं साधन म्हणून क्रीडा क्षेत्राचा विचार केला जात आहे. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत देशातल्या सर्व क्षेत्रांसाठी क्रीडा परिसंस्था उपलब्ध करून दिली जात आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असून यशाची उत्तुंग शिखरं गाठत आहेत. आपल्या देशात एकीकडे युवा वर्ग मोठ्या संख्येने आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक चांगलं बनण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहे. 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतच्या निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांप्रती जिव्हाळा जपणं आणि त्यांच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्याबाबत सर्व समाजाने संवेदनशील राहायला हवं. प्रिय देशवासियांनो, सत्य आणि न्यायासाठी मानवता विरोधी शक्तींवर विजय मिळवण्याची भारतीय परंपरा आहे. तिचा आम्हाला अभिमान आहे. 26 जुलैला आपण कारगिल विजय दिवस साजरा केला. त्याआधी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आपल्या सैन्याच्या अद्वितीय शौर्याचं स्मरण केलं. दहशतवादाविरुद्धची ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याचं निदर्शक आहे. याद्वारे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना हा संदेश दिला गेला की ते कुठेही लपले तरी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा नक्की दिली जाईल. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या देशासोबतचा

सिंधू जल करार रद्द करणं हा आपल्या देशासाठी विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेलं एक निर्णायक पाऊल आहे. अनेक दशकांपासून देशासमोर नक्षलवादाचं गंभीर आव्हान उभं होतं, त्यामुळे भारताला नक्षलमुक्त करणं हे मोठं यश आहे. आता नक्षलग्रस्त भागांमध्ये उत्साहाचं वातावरण असून विकासाचा सर्वसमावेशक प्रवाह वाहत आहे. बस्तर ऑलिम्पिकमध्ये खेळाडू, बस्तर पंडुमचे कलाकार तसंच प्रेक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्राच्या सन्मानासाठी निर्माण केलेल्या मराठा सैन्याच्या परंपरेशी निगडीत 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आलं आणि यावर्षी भगवान बुद्ध यांनी पहिल्यांदा प्रवचन दिलेल्या सारनाथ या ठिकाणाचा समावेशही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला. भारतात एकीकडे भगवान बुद्धांशी निगडीत आध्यात्मिक स्मारक आहेत, तर दुसरीकडे स्वाभिमान आणि आपल्या गौरवशाली परंपरेच्या रक्षणार्थ युद्ध करण्याचं आपलं सामर्थ्य दाखवणारी प्रतीकही आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, सर्व भारतीयांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्माणाचं उद्दिष्ट आहे. तेलुगू भाषेत लिखाण करणारे महान राष्ट्रवादी साहित्यिक गुर्जाडा अप्पाराव यांनी आपल्या गाण्यात सर्व भारतीयांना देशप्रेमाचा अमूल्य संदेश दिला आहे. ते म्हणतात, देश मुन्नू प्रेमी चुमन्ना, मंची अनद्दी पेंचू मन्ना, देश म्हणते मट्टी कादोय, देश म्हणते मनुष्यलोय. याचा अर्थ असा की देशावर प्रेम करा, चांगुलपणाची कास धरा. देश म्हणजे केवळ माती नव्हे, देश म्हणजे समस्त जनता होय. मला खात्री आहे की समाजाचा सहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळेच गावोगाव, प्रत्येक शहर, देशातल्या प्रत्येक घरात राहणारे सर्व लोक निरोगी, आनंदी आणि समृद्ध होतील. चला तर देशप्रेमाची हीच सर्वसमावेशक भावना घेऊन आपण सर्व स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आत्ता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

समूहस्वरातलं देशभक्तीपर गीत पण ऐकलत. ही रचना होती नागनाथ कोतापल्ले यांची, संगीतकार होते विश्वनाथ ओक. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: रसिक श्रोते हो नमस्कार। रजनीगंधा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजचा आपला हा कार्यक्रम समर्पित आहे त्या मातीला जिचा सुवास आपल्या श्वासात आहे। आज आपण सफर करणार आहोत अशा देशभक्तीपर गीतांची, जी ऐकून प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून येईल। चला तर मग सुरुवात करूया अशा गाण्यानं जे आपल्याला आपल्या देशाच्या सुवर्ण इतिहासाची आठवण करून देतं। असं म्हणतात की एक काळ असा होता की आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत होता। श्रोते हो, हे केवळ एक म्हणणं नाही आहे तर आपल्या संस्कृतीचं समृद्धीचं ते प्रतीक होतं। चला तर मग मोहम्मद रफी यांच्या जादुई आवाजात ऐकूया सिकंदर ए आझम या चित्रपटातलं हे अजरामर गाणं।

मोहम्मद रफी आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार होते हंसराज बहल आणि चित्रपट होता सिकंदर ए आजम. श्रोते हो, आपल्या देशाचं सौंदर्य आहे इथल्या शेतांमध्ये, इथल्या मातीमध्ये घाम गाळणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांमध्ये. जेव्हा ही माती धान्य पिकवते तेव्हा ती नुसतं धान्य नाही तर सोनं चांदी उगवते. ऐकूया मनोज कुमार यांच्या उपकार चित्रपटातलं हे गाणं. श्रोते हो, हे गाणं ऐकताना ना मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.

महेंद्र कपूर आणि सहकारी यांनी गायलेलं उपकार या चित्रपटातलं हे गीत होतं. गुलशन बावरा यांचं, संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. श्रोते हो, आपण आपल्या घरामध्ये सुखानं श्वास घेतो आहे कारण सरहद्दीवर कुणीतरी आपला आज आपल्या उद्यासाठी पणाला लावतं आहे. 1964चा हकीकत चित्रपट आणि कैफी आझमी यांनी लिहिलेलं हे गाणं जे आता मी तुम्हाला ऐकवणार आहे, जेव्हा जेव्हा हे गाणं आपण ऐकतो तेव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हे गाणं म्हणजे देशासाठी बलिदान देणाऱ्या त्या वीर जवानांचा अंतिम संदेश आहे. ऐकूया अत्यंत आदरानं आणि कृतज्ञतेनं हे गाणं.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं हे गीत होतं हकीकत या चित्रपटातलं. संगीतकार होते मदन मोहन. श्रोते हो, देशाची प्रगती, देशाची माती, देशाचं रक्षण या सगळ्यानंतर येते ती आपली संस्कृती, आपले संस्कार. आपण जगात कुठेही गेलो तरी आपली ओळख भारतीय हीच राहते, आणि हीच ओळख जगाला करून दिली होती चित्रपट पूरब और पश्चिममध्ये. आपण अगदी अभिमानानं सांगूया की हो, आम्ही भारतीय आहोत.

महेंद्र कपूर आणि सहकारी यांनी गायलेलं इंदिवर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं कल्याणजी आनंदजी यांनी. चित्रपट होता पूरब और पश्चिम. श्रोते हो, ही गाणी म्हणजे नुसती गाणी नाही आहेत, तर ती आपली ओळख आहे, आपला अभिमान आहे. आजची ही रात्र संपेल, उद्याचा दिवस उजाडेल, तो दिवस असेल 15 ऑगस्ट, म्हणजेच आपला 80वा स्वातंत्र्यदिन. उद्या सकाळी अगदी उत्साहानं आपण ध्वजवंदन करू आणि देशाप्रती आपलं कर्तव्य बजावण्याची प्रतिज्ञा करू. श्रोते हो, पुन्हा भेटूया अशाच सुंदर सुंदर गाण्यांसह. आत्ता मात्र रजनीगंधा या कार्यक्रमात इथेच थांबूया. संपदा जोशीला आपली अनुमती द्या. भारत माता की जय.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण उस्ताद सुलतान खान यांचं सारंगी वादन ऐकणार आहात. त्यांनी सारंगीवर सादर केलेले राग हेमंत आणि बसंत आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐका त्यांनी सारंगीवर सादर केलेला राग हेमंत.

उस्ताद सुलतान खान यांनी सारंगीवर सादर केलेले राग हेमंत आणि बसंत आपण ऐकलेत. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.